सुप्रभात. 262.47 मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो, हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 30 श्रावण शके 1948 म्हणजेच 21 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:58 आणि 16 सेकंद झाली आहेत. आमच्या प्रातःकालीन सभेच्या कार्यक्रमांना आता मंगलध्वनीनं प्रारंभ करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. प्रातःकालीन सभेच्या कार्यक्रमांत मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. 6 वाजतात. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

चारुशिला बेलसरे यांनी गायलेलं सरस्वती स्तोत्र आपण ऐकलं. आता ऐकूया भोपाळी. ही रचना आहे पी सावळाराम यांची, संगीत वसंत प्रभू यांचं, आणि ही रचना गायली आशा भोसले यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना. सुधीर फडके यांनी गायलेल्या या रचनेला संगीत आहे मधुकर गोळवलकर यांचं.

श्रोते हो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली ही होती संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत होतं राम फाटक यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया पंडित अवधूत बाम यांनी संगीत दिलेली गंगाधर महांबरे यांची भक्तिरचना, गायली आहे वैदेही करंबेळकर यांनी.

जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही होती शांताराम नांदगावकर यांची रचना. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. मंगल प्रभात भक्ती संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया हिंदी भक्ती रचना. या रचनेचे गायक आणि रचनाकार श्री हरिओम शरण. संगीत मुरली मनोहर स्वरूप यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरात देशभक्तीपर गीतरचना. ही रचना आहे सरस्वती कुमार दीपक यांची, संगीत सतीश भाटिया यांचं.

0: समूह स्वरातील या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच श्रोते हो मंगल प्रभात हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:40 आणि 30 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, कमी पाण्यात आणि खडकाळ मुरमाड जमिनीत ड्रॅगन फ्रूट चांगलं येतं. रोपांच्या माध्यमातून याची लागवड केली जाते. निरोगी रोपांच्या निर्मितीचं तंत्र राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेने विकसित आणि प्रमाणित केलं आहे. याच्या रोपनिर्मितीसाठी 1 वर्षापेक्षा जास्त जुनी झाडं निवडावीत. कटिंगची लांबी 30 सेंटीमीटर, रोग आणि किडीपासून मुक्त असावीत. 1 वर्षाच्या जातीवंत रोपांपासून मे जून आधी किंवा फळधारणेच्या हंगामानंतर म्हणजेच जानेवारी फेब्रुवारीमध्ये 30 सेंटीमीटर लांबीचं कटिंग घ्यावं. कटिंगच्या तळाशी 2 ते 3 सेंटीमीटर तिरकस काप घ्यावा. कटिंग केल्यानंतर येणारा स्त्राव सुकवण्यासाठी हे कटिंग 2 दिवस शेडमध्ये ठेवावी लागतात. त्यानंतर मातीजन्य रोग टाळण्यासाठी कटिंगवर बुरशीनाशकाची अर्थात कार्बन डायझिम 0.2 ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन प्रक्रिया करावी. पिशव्या भरण्यापूर्वी माती निर्जंतुकीकरण करणं आवश्यक आहे. मातीतील तणांचे तुकडे आणि मोठ्या आकाराचे दगड काढून टाकावेत. कटिंग लागवडीसाठी पॉलिथिन पिशवी 10 इंच बाय 6 इंच या आकाराची घेऊन त्यामध्ये त्याची लागवड करावी. पिशवीमध्ये खत माती मिश्रण भरावं. यासाठी 1 किलो शेणखत, 4 किलो माती आणि 5 ग्रॅम सिंगल सुपरफॉस्फेट यांचं मिश्रण घ्यावं. पिशवीत कटिंगची लागवड करण्यापूर्वी त्याच्या बुडाचा 10 ते 15 सेंटीमीटर भाग IBA द्रावणामध्ये म्हणजेच 0.6 ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन बुडवावा आणि 10 मिनिटं कटिंग सावलीत वाळवावं. या प्रक्रियेमुळे 20 ते 30 दिवसांच्या आत मुळांच्या वाढीला प्रोत्साहन मिळतं. पॉलिथिन पिशव्यांमधील खत आणि माती मिश्रणामध्ये कटिंग 3 ते 5 सेंटीमीटर खोलवर लावावं. कटिंग लावलेल्या पिशव्या 50% शेडनेटमध्ये ठेवाव्यात. पिशवीमध्ये कटिंग लागवडीनंतर लगेच पाणी द्यावं. त्यानंतर आठवड्यातून 2 वेळेला 1 लिटर पाणी द्यावं. 10 ते 15 दिवसांच्या अंतराने पिशवीतील तणं काढून टाकावीत. लागवडीनंतर 15 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 वेळा ह्युमिक ॲसिड 0.02 ग्रॅम प्रति लिटर प्रतिरोप द्यावं. तसंच 10 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 वेळा 19:19:19 या खताची आळवणी करावी. सूक्ष्म अन्नद्रव्य आवश्यक असतील किंवा कमतरता दिसून येतील तेव्हाच द्यावीत. रोपवाटिका स्वच्छ ठेवावी. साधारणपणे 45 ते 60 दिवसात रोपं लावण्यासाठी तयार होतात. सध्या देशामध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड वाढते. आरोग्याला फायदे असल्यामुळे याला मागणीही चांगली आहे. सध्या देशांतर्गतच याची विक्री होत आहे. आता ड्रॅगन फ्रूटची निर्यात करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ड्रॅगन फ्रूटचा हंगाम मेपासून नोव्हेंबरपर्यंत असून 5 वेळा काढणी केली जाते. प्रामुख्याने देशांतर्गतच बाजारपेठ उपलब्ध आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा मिळतोय. बाजारपेठेत ड्रॅगन फ्रूटला चांगली मागणी आहे, त्यामुळे दरही अपेक्षित मिळतात. सध्या ड्रॅगन फ्रूटला प्रति किलोला 40 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत दर आहे. ड्रॅगन फ्रूटची लागवड वाढवण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत. तेव्हा मंडळी, या वैशिष्ट्यपूर्ण ड्रॅगन फ्रूटची लागवड करून चांगलं उत्पन्न मिळवता येईल. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.
0: ड्रॅगन फ्रूटची लागवड याविषयीची माहिती आपण ऐकली आमच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. वाचनस्वर होता विद्या तावडे यांचा. या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण आपल्याला ऐकता येईल

दुपारी 2 वाजता. त्यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी भावनांची ओळख याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार. भावनांची ओळख मुलांना व्यक्त होऊ द्या. नमस्कार बालमित्रांनो, आदरणीय पालक आणि श्रोतेहो, आजच्या आपल्या विशेष भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रत्येक घराशी जोडलेल्या विषयावर बोलणार आहोत, ती म्हणजे भावनांची ओळख मुलांना व्यक्त होऊ द्या. मित्रांनो, लहान मुलं म्हणजे मातीचा एक गोळा असतात. त्यांना जसा आकार देऊ तसं ते घडतात. पण बऱ्याचदा आपण मुलांच्या अभ्यासावर, त्यांच्या खाण्यापिण्यावर आणि शिस्तीवर जितका भर देतो तितका भर त्यांच्या भावनांवर देतो का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. लहान मुलांना भावना तर असतात, पण त्या भावना नक्की काय आहेत आणि त्या कशा व्यक्त करायच्या हे त्यांना समजणं कठीण जातं. आनंद झाला की मुलं बागडतात, पण जेव्हा राग येतो, भीती वाटते किंवा उदास वाटतं तेव्हा ती चिडचिड करतात, हट्ट करतात किंवा गप्पगार बसतात. अशा वेळी आपण पालकांनी काय करावे? रडू नकोस, रागवायचं नाही, एवढं काय घाबरायचं त्यात, असं म्हणून आपण त्यांची भावना दाबून टाकतो. पण मित्रांनो, राग, भीती, दुःख किंवा निराशा या सर्व मानवी भावना आहेत. जसा आनंद स्वाभाविक आहे तसाच या भावना ही अगदी नैसर्गिक आहेत. मुलांना जर लहानपणापासून त्यांच्या भावना ओळखायला आणि योग्य पद्धतीने व्यक्त करायला शिकवलं नाही तर मोठेपणी त्यांना तणाव म्हणजेच स्ट्रेस, मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणून मुलांना व्यक्त होऊ द्या. पालकांनी नक्की काय करायला हवं? पहिली गोष्ट ऐकून घ्या. मुलं जेव्हा शाळेतून किंवा खेळून घरी येतात तेव्हा ते काय त्यांना काय सांगायचं आहे ते शांतपणे ऐका. फोन बाजूला ठेवून त्यांच्या डोळ्यात पाहून 2 मिनिटं संवाद साधा. दुसरी गोष्ट, भावनांना नाव द्या. मूल खूप रागवलं असेल तर त्याला म्हणा, मला समजतंय तुला आता खूप राग आलाय. यामुळे मुलाला समजेल की मला जो अनुभव येतोय त्याला राग म्हणतात. तिसरी गोष्ट, स्वीकार करा म्हणजेच व्हॅलिडेशन. मुलाला भीती वाटत असेल तर त्यात घाबरायचं काय असं म्हणण्याऐवजी भीती वाटणं स्वाभाविक आहे, मी तुझ्यासोबत आहे ना, असा धीर द्या. चौथी गोष्ट, योग्य मार्ग दाखवा. राग येणं वाईट नाही, पण रागाच्या भरात वस्तू फेकून देणं किंवा दुसऱ्यांना मारणं हे चुकीचं आहे हे मुलांना प्रेमानं समजवा. राग आला तर शांत बसा, दीर्घ श्वास घ्या किंवा मला येऊन सांगा असा पर्याय त्यांना तुम्ही देऊ शकता. श्रोतेहो, घर हे असं ठिकाण आहे जिथे मुलाला स्वतःच्या कोणत्याही भावनेची लाज वाटणार नाही किंवा भीती वाटणार नाही. जेव्हा आपण मुलांचे भावना स्वीकारतो तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स विकसित होतो. म्हणूनच आजपासून एक छोटासा बदल करूया. मुलांना फक्त ऐकू नका तर समजून घ्या. त्यांच्या भावनांना कोंडून ठेवण्याऐवजी मोकळा श्वास घेऊ द्या. कारण जेव्हा मुलं मनापासून व्यक्त होतील तेव्हाच ती खऱ्या अर्थाने आनंदी आणि सशक्त घडतील. धन्यवाद.
0: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोग

तज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी भावनांची ओळख याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: ます。श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शिराळा तालुक्यातील जैवविविधता, याविषयी पत्रकार अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण सफर करणार आहोत सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला वसलेल्या निसर्ग, इतिहास, अध्यात्म आणि संस्कृतीचा अनोखा संगम असलेल्या शिराळा तालुक्याची. सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला शिराळा तालुका हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचे पर्यटन केंद्र म्हणून ओळखला जातो.
0: श्रोतेहो नमस्कार, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पावसाळा आणि पर्यावरण याविषयी पत्रकार अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
2: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण पावसाळा आणि पर्यावरण यांचं अतूट नातं याविषयी जाणून घेणार आहोत. पावसाळा हा केवळ ऋतू नसून निसर्गाला नवसंजीवनी देणारा काळ आहे. उन्हाळ्याच्या कडक तापमानानंतर पावसाचे पहिले थेंब जमिनीवर पडतात आणि संपूर्ण सृष्टी नव्या उत्साहाने बहरून येते. कोरडी पडलेली जमीन हिरवाईने नटते, ओढे नाले वाहू लागतात आणि निसर्गाचे रूपच पालटून जाते. पाऊस हा पर्यावरणाचा जीवनदायी घटक आहे. पावसामुळे नद्या, तलाव, विहिरी आणि धरणांमध्ये पाणी साठा वाढतो, भूजल पातळी उंचावते आणि शेतीला आवश्यक असलेले पाणी उपलब्ध होते. त्यामुळे अन्नधान्य उत्पादन वाढून मानवी जीवन समृद्ध होते. पावसाळ्यात झाडे, वेली आणि वनस्पतींना नवसंजीवनी मिळते. जंगलातील जैवविविधता पुन्हा फुलून येते. अनेक पक्षी, प्राणी, कीटक आणि जलचरांसाठी हा प्रजननाचा महत्त्वाचा काळ असतो. रान फुले फुलतात, फुलपाखरे बागडू लागतात आणि निसर्ग रंगांची उधळण करतो. याच काळात डोंगर दऱ्यांमधून वाहणारे धबधबे, धुक्याने झाकलेले पर्वत आणि हिरव्या शालूने नटलेली शेती आपल्याला निसर्गाच्या सौंदर्याची जाणीव करून देतात. पावसाळा हा निसर्ग निरीक्षणासाठी आणि पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. मात्र पावसाळ्याचा आनंद घेताना पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. प्लास्टिकचा कचरा नाल्यांमध्ये आणि ओढ्यांमध्ये टाकल्याने पाण्याचा प्रवाह अडतो आणि पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करणं आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणं आवश्यक आहे. वृक्षारोपणासाठीही पावसाळा हा सर्वोत्तम काळ मानला जातो. या काळात लावलेली रोपे सहज रुजतात आणि त्यांची वाढ चांगली होते. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचं संगोपन केल्यास पर्यावरण संवर्धनासाठी मोठं योगदान देता येईल. पावसाचे पाणी अडवा आणि जिरवा हा संदेशही तितकाच महत्वाचा आहे. घरांमध्ये, शाळांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी पावसाचं पाणी साठवण्याच्या योजना राबवल्यास भविष्यातील पाणी टंचाईवर मोठ्या प्रमाणात मात करता येऊ शकते. आज हवामान बदलाचे परिणाम जगभर जाणवत आहेत. अनियमित पाऊस, वाढतं तापमान आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे पर्यावरण संवर्धनाचं महत्व अधिक वाढलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने निसर्गाशी मैत्री करून पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणं आवश्यक आहे. श्रोतेहो, पावसाळा आपल्याला निसर्गाशी जोडण्याची संधी देतो. हिरवीगार शेते, धुक्याने भरलेले

0: डोंगर, खळखळणारे झरे आणि पक्ष्यांचा किलबिलाट हे सर्व आपल्याला पर्यावरणाचे महत्त्व पटवून देतात. म्हणूनच पावसाचा आनंद घेताना निसर्गाचे जतन करण्याचा संकल्प आपण सर्वजण मिळून करूया.
1: पावसाळा आणि पर्यावरण याविषयी अश्फाक अत्तार यांचे विचार आपण ऐकले. परिसर कार्यक्रमात निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्र, कार्यक्रम प्रसारित करण्यात आला मुंबई केंद्रावरून. थोड्याच वेळात
2: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:55 झाली आहेत. श्रोतेहो, आता जाणून घेऊया रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. रूपरेषेनंतर 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आम्ही सांगू दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 श्वास हेल्थ केअर आणि 7:45 आरोग्याची किल्ली आयुर्वेद हे प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होतील. 7:50 भावधारा. 8:40 प्रसारित होईल कार्यक्रम कोकण दर्शन. आज या कार्यक्रमात आपण ऐकाल गावखडी गाव, कांदळवन सफर आणि कासव संवर्धन या विषयांची माहिती. निवेदन सोनाली सावंत आणि वंदना मुसळे. सादर करते विवेक वानखडे. 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज आपण ऐकाल गतिमंद आणि बौद्धिक दिव्यांग मुलांसाठी निवासी स्वयंरोजगार केंद्र चालवणाऱ्या रत्नागिरीतील आशादीप संस्थेचे संस्थापक दिलीप रेडकर यांची गौरी मुळे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते विवेक वानखडे. 10:00 आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. 10:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. ते याप्रमाणे असतील. 12:00 सुरुवातीला प्रसारित होईल महिलांसाठीचा कार्यक्रम उपनीता मंडळ. आज या कार्यक्रमात आपण ऐकाल जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांचा सन्मान अनुभवांना प्रणाम याविषयी जेरियाट्रिक सायकियाट्रिस्ट डॉक्टर तेजस गयाळ यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद आणि त्यानंतर आठवणीतलं गाव हिंगणघाट याविषयी. 1:05 गीतबहार. 1:40 बृहन्मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, दरम्यान 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. असे आहेत आजच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. आमची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल 5:00. 5:02 प्रसारित होईल कार्यक्रम गीतसंध्या. आज यामध्ये आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युववाणी. आज या कार्यक्रमात आपण ऐकाल उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवम तोडकर यांचं शहनाई वादन आणि त्यांच्याशी गप्पा. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार यामध्ये आज मराठी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकाल सखी भगिनी मंडळ रत्नागिरी यांनी सादर केलेली लोकगीतं. 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. साडेसात वाजता

0: ता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आज आपण ऐकाल मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना याविषयी डॉक्टर अभिजित कसालकर यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत. रात्री 8:15 पॉप म्युझिक, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स दिल्ली केंद्रावरून, 10:00 रजनीगंधा, 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात देवकी पंडित यांनी गायलेला राग नंद आपण ऐकाल. श्रोते हो, याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेवर प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करू. रूपरेषा आपण जाणून घेतली आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
3: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणार अभियांत्रिकी महाविद्यालय.
4: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
3: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
5: चलो निकले क्या?
6: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
5: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
7: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689111240.
0: आता ऐकूया गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम.
8: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
9: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
10: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
9: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
3: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
11: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
12: नमस्कार श्रोते, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण वेगवेगळ्या देशामधल्या महनीय व्यक्तींबद्दल जाणून घेतोय. आज आपण असं जेम्स कुकबद्दल माहिती करून घेऊया. जेम्स कुक म्हणजे सतत नाविन्याचा शोध घेऊन नवीन नवीन गोष्टी उजेडात आणणारा माणूस. तर तेव्हा जेम्स कुक हा प्रवासी संशोधक म्हणून ओळखला गेला. या जेम्स कुकला प्रवासाची खूप आवड होती. कॅनडामध्ये उदाहरणार्थ जी लॉरेन्स नदी आहे त्याचा शोध त्यांनी पहिल्यांदा लावला. पॅसिफिक महासागरामधून ते जेव्हा प्रवास करत होते तेव्हा त्यांनी व्हेनिसला जायचा जलमार्ग शोधून काढला, ज्या ठिकाणी आजपर्यंत माणसाचा वावर पोचला नव्हता असा नवा भूप्रदेश त्यांनी शोधून काढला. कॅनडाचा जो आतला भाग आहे, कॅनडा हा प्रचंड मोठा देश आहे, त्यातला अंतर्गत भाग कोपऱ्याकोपऱ्यामध्ये जाऊन त्यांनी तिथे शोध लावला त्या भागाचा. ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध पण जेम्स कुकने लावला. अर्थात हे कशामुळे झालं? प्रवासाची आवड आणि भूगोलाची आवड. भूगोलाचं त्यांना प्रवासामुळे प्रचंड ज्ञान प्राप्त झालं. आणि ऑस्ट्रेलियाचा आता जर तुम्ही उदाहरण घेतलं तर ऑस्ट्रेलियाबद्दल कुणाला काहीच माहिती नव्हती आणि त्या भागामध्ये जाण्याचं धाडस कुणी दाखवलं नव्हतं, कारण थोडासा दूर अंतरावरती बसलेला खंड होता. तेव्हा प्रवास म्हणजे जीवाला प्रचंड धोका असायचा, प्रवासाची साधनंही मर्यादित होती, प्रवासासाठी वेळही भरपूर लागायचा, नैसर्गिक आपत्ती यायच्या, संकटं यायची, साधनसामुग्रीची मुबलकता नसायची. ह्या सर्व गोष्टींवरती मात करून त्यांनी आपल्या प्रवासी मोहिमा काढल्या आणि भूप्रदेशांचा वेगवेगळ्या मार्गांचा शोध घेतला आणि त्यामुळे मानवी जीवनामध्ये, मानवी विकासामध्ये, जगाच्या विकासामध्ये एक नवीन प्रकरण उघडलं गेलं. काही काही वेळेला धोक्याचा प्रवास मार्ग त्यांनी आखले आणि त्याच्यातून काही प्रदेश शोधून काढले. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाकडे जाण्याचा मार्ग समुद्रातला धोक्याचा मार्ग होता, पण तो त्यांनी निवडला आणि ऑस्ट्रेलिया खंड शोधून काढला. तिथे जी मूळ लोकं होती, रानटी वस्ती होती, तिथल्या लोक

0: लोकांची मैत्रीचे संबंध जोडले आणि तिथे लोक नेऊन इंग्लंडमधून नवीन वसाहती करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केली. नवीन वसाहती स्थापन करायच्या म्हणजे त्या पूर्वीच्या काळी समुद्रकाठी स्थापन करत असत, त्यामुळे समुद्रकिनारे शोधून काढले. काही ठिकाणी स्वतः त्यांनी वसाहत स्थापन केली, तिथे लोकांना आणून बसवलं आणि लोकांनी यावं म्हणून प्रोत्साहन दिलं, स्थानिक लोकांशी संबंध वाढवले आणि खास करून ब्रिटिशांना तिथे वसाहती स्थापन करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली. त्यामुळे ब्रिटिश साम्राज्याचा समुद्रापार विस्तार झाला. ब्रिटिश साम्राज्याच्या विस्तारामध्ये हे जे नवीन भूप्रदेश सामील झाले त्यामुळे ब्रिटनचा जगामध्ये एक महाशक्ती म्हणून उदय झाला आणि काही त्या शतकापर्यंत ब्रिटन ही खूप मोठी महासत्ता, एकमेव महासत्ता म्हणून उदयाला आली. या जेम्स कुकच्या अंगी नेतृत्व गुण होते, त्यामुळे पुढाकार घेऊन नवीन मोहिमा आखायच्या, प्रवास मार्ग शोधायचे, नवीन प्रदेश शोधायचे अशी धडपड ते सतत करत असायचे. खऱ्या अर्थाने हा माणूस खलाशी होता, त्यामुळे खवळलेल्या समुद्रामध्ये धोकादायक समुद्रात धाडस दाखवायचं, जहाजं हाकारायची, नवीन जमिनी शोधायचं, ह्याच्यामध्ये त्यांना खूप मोठं चॅलेंज वाटायचं आणि त्यामुळे कर्तृत्वाचा त्यांच्या जगभर बोलवाला झाला. 1728 खरं म्हणजे त्यांचा जन्म झाला होता यॉर्कशायरमधल्या एका खेड्यात आणि जन्मतः ते खलाशी होते. त्यांचं सगळं आयुष्य हे बोटीवरच गेलं, नौकेत गेलं, जन्मभर समुद्रातलं जहाज हेच त्यांचं निवासस्थान राहिलं. कारण सतत मोहिमा असत, नवीन नवीन प्रदेश शोधायचे, नौकानयन करायचं, जलप्रवास करायचा, हेच त्यांच्या जीवनाचं शेवटपर्यंत उद्दिष्ट राहिलं. ते जिथे जिथे जायचे तिथल्या लोकांशी ते मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करायचे. आपलं जीवन त्यांनी नौकानयन आणि जलप्रवासालाच वाहिलं. जगाला सतत नव्या प्रदेशाची ओळख करून देणं हाच ध्यास त्यांनी घेतला आणि 1789 ते स्वर्गवासी झाले.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

7:07 झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, येत्या बुधवारी वनिता मंडळ कार्यक्रमात अवश्य ऐका केल्याने होत आहे रे हे सिद्ध करून दाखवणाऱ्या प्लास्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी तामणकर हिने घेतलेली मुलाखत.
1: वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला वाटतं आधी पहिल्यांदा स्वतःच्या घरात सुरू करावं आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही दोन घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची एक चार पाच घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात होईल. कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे, पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिलं बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलेने विचार केला ना, कारण मला असं वाटतं की एक किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं तर म्हणजे आपण 6 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड एमिशन वाचवतो. आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे.
0: जरूर ऐका बुधवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून. सूत्रसंचालन विद्यागौरी तामणकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
2: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
3: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
3: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
4: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की। BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में। 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग। सीमित अवधि का ऑफर। अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-4444 पर कॉल करें। BSNL, हर परिवार का भरोसा।
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
2: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक आज पुण्यात। जलसंधारण दिनानिमित्त आज राज्यभर महावॉकेथॉनचं आयोजन। राज्यात सुट्या खाद्यतेलावर बंदी। महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय या ग्रंथाचा 7 भाषांत अनुवाद करणार। सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची घोषणा। आणि राज्यात 1 जून ते 20 ऑगस्ट दरम्यान सरासरीच्या 92% पाऊस। आता सविस्तर बातम्या। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक होत आहे। या परिषदेत सदस्य देशांचे दूरसंवाद मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधी, माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान, डिजिटल रूपांतरण, नवोन्मेष तसंच लवचिक डिजिटल पायाभूत सुविधा याविषयी चर्चा करतील। बदलासाठी, अनुकूल भविष्यासाठी माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान क्षेत्रात नवोन्मेष, सहकार्य आणि हस्तांतरण ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे। उदयोन्मुख तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा, भविष्यातील नेटवर्क, सायबर सुरक्षा, क्षमता उभारणी आणि सर्वसमावेशक डिजिटल कनेक्टिव्हिटी या विषयांवर या परिषदेत विचारविनिमय होईल। दरम्यान या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या 5 दिवसांच्या चर्चासत्रात डिजिटल सुरक्षा, विश्वास आणि तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। सायबर सुरक्षा, विश्वासार्ह माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान या विषयीच्या कालच्या परिसंवादात दूरसंचार विभागाचे सचिव अमित अग्रवाल यांनी भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांवर भाष्य केलं। आधार आणि UPI ही वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून विकसित करण्यात आलेल्या डिजिटल पायाभूत सुविधांची उत्तम उदाहरणं आहेत, असं अग्रवाल यावेळी म्हणाले। देशातल्या 176 सागरी प्रशिक्षण संस्था आणि 533 अधिक मान्यताप्राप्त भरती तसंच नियुक्ती संस्था आणि विद्यापीठांमधलं सहकार्य वाढल्यास पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं। 63rd राष्ट्रीय सागरी दिनाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करताना राज्यपाल काल मुंबईत बोलत होते। सागरी क्षेत्राच्या विकासात खलाशांचं योगदान अत्यंत मोलाचं असून त्यांची सुरक्षितता आणि शारीरिक तसंच मानसिक आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे, असं राज्यपाल यावेळी म्हणाले। विकसित भारत हा विकसित सागरी क्षेत्राशिवाय अपूर्ण राहील, असं मत राज्यपालांनी व्यक्त केलं। राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो। या निमित्तानं राज्यभरात महावॉकेथॉन, वॉक फॉर वॉटर हे अभियान तसंच विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे। या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या,
3: माती आणि पाणी ही केवळ निसर्गाची संपत्ती नसून आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य आहे। म्हणूनच माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा या ध्येयाने ही मोहीम केवळ शासनाचीच न राहता आपल्या सर्वांची लोकचळवळ बनवूया। सर्व नागरिक, महिला, युवक आणि विद्यार्थ्यांनी वॉकेथॉन आणि रील स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं मी आवाहन करते।
2: जलसंधारण ही केवळ शासनाची योजना नाही, तर शासन आणि समाजाच्या सामूहिक सहभागातून यशस्वी होणारी लोकचळवळ असून जलस्रोतांचं संवर्धन आणि पाण्याचा जबाबदारीनं वापर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं आहे। दरम्यान यानिमित्त आयोजित रील स्पर्धेसाठी रील अपलोड करण्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे। नागपूरमधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व्हेंटिलेटर युनिटचं लोकार्पण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्र्यांनी या महाविद्यालयातल्या तसंच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या आणि संलग्न रुग्णालयांमधल्या विविध विकासकामांची तसंच वैद्यकीय सुविधांची पाहणी केली। गडचिरोली जिल्ह्यातील जपताला इथल्या सर्पदंश पीडित बालिकेच्या प्रकृतीचीही मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली। दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काल देशभरात सद्भावना दिवस पाळण्यात आला। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन इथं राजीव गांधी

यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. यावेळी राज्यपालांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी तसंच पोलीस अधिकारी आणि जवानांना सद्भावना प्रतिज्ञा दिली. राज्यात अन्य जिल्ह्यांमध्येही सद्भावना दिनानिमित्त माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. सुटे किंवा सीलबंद नसलेल्या खाद्यतेलात भेसळ आढळून आल्यानं असं खाद्यतेल ग्राहकांनी खरेदी करू नये असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाचे विभागीय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या खाद्यतेलांमध्ये शेंगदाणा, मोहरी, सूर्यफूल, राईस ब्रॅन, पाम, नारळ आणि मका यासारख्या तेलांचा समावेश आहे. तसंच सीलबंद तेल खरेदी करताना देखील त्याचं नाव, उत्पादन आणि समाप्तीची तारीख तपासण्याचा सल्ला मुंढे यांनी दिला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त राज्य शासनातर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय या 861 पानी ग्रंथांचा 7 भाषांमध्ये अनुवाद करण्यात येईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी केली. हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगू, बंगाली आणि गोर बंजारा या भाषांमध्ये अनुवाद करणार असल्याचं त्यांनी काल मुंबईत अनुवाद कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी सांगितलं. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त केंद्र सरकार आणि राज्य शासन यावर्षी विविध उपक्रम राबवणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मराठी सिनेमा खऱ्या अर्थानं लोकाभिमुख करून त्याला वेगळी उंची प्राप्त करून देण्याचं काम अभिनेते अशोक सराफ यांनी केलं असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांचा काल नागपूरमध्ये झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. नागपूर महानगरपालिका, विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि श्री सिद्धिविनायक ट्रस्ट यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अशोक सराफ यांना सन्मानचिन्ह आणि 5 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. जिल्हास्तरीय विकासाला चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्प अर्थात महास्ट्रॉईड प्रकल्प राज्यातल्या विविध जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाला जागतिक बँकेचं अर्थसहाय्य मिळालं आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये 100% गुण मिळवून कोल्हापूर जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांच्यासह सर्व प्रशासनाचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेअंतर्गत तसंच आयटीआयच्या ट्रान्सफर ऑफ क्रेडिट योजनेतल्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत असं आवाहन मंडळातर्फे करण्यात आलं आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत असून विलंब शुल्कासह 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज स्वीकारले जातील. राज्यातल्या 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दप्तरं मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याचा लाभ महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. यासाठी 174 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या निधीला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. गेल्या काही दिवसापासून अकोला जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं खरीप हंगामातील पिकं धोक्यात आली आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदाच्या पावसाळ्यात राज्यात 1 जून ते 20 ऑगस्ट दरम्यान सरासरीच्या 92% पाऊस झाला आहे. राज्यात या कालावधीत 723 मिलीमीटर पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात 665.1 मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला आहे. जुलैमध्ये राज्यात सरासरीच्या 131% पाऊस झाला, मात्र ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत कोकणात 85%, पुणे विभागात 61% आणि नाशिकमध्ये 59% पाऊस नोंदवण्यात आला, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 30%, अमरावती 23% आणि नागपूर विभागात 34% पाऊस नोंदवण्यात आला आहे. रत्नागिरी ते कोल्हापूर महामार्गावरच्या आंबाघाटातून एसटीची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सध्या फक्त दिवसाच्या वेळेतच पोलीस संरक्षणात मर्यादित संख्येनं एसटी बस या मार्गावरून सोडल्या जात आहेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर अन्य एसटी बस देखील या मार्गावरून सोडण्यात येतील अशी माहिती एसटीचे विभाग नियंत्रक अश्वजीत जानराव यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते दिलीप पनकुले यांचं काल नागपूरमध्ये हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. त्यांनी पक्षाचे माजी शहराध्यक्ष तसंच सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली होती. तसंच पक्षाचे राज्य पर्यवेक्षक म्हणूनही काम पाहिलं होतं. पनकुले यांच्या निधनाबद्दल राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रातल्या विविध मान्यवरांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यात सुरू असलेल्या 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत झारखंड आणि मध्य प्रदेश संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. पिंपरीतल्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर काल झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात
झारखंड संघ

0: ओडिशा संघाचा पराभव केला. हवामान. राज्यात आज कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक आज पुण्यात. जलसंधारण दिनानिमित्त आज राज्यभर महावॉकेथॉनचं आयोजन. राज्यात सुट्या खाद्यतेलावर बंदी. महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय या ग्रंथाचा 7 भाषांत अनुवाद करणार. सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात 1 जून ते 20 ऑगस्ट दरम्यान सरासरीच्या 92% पाऊस. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. ही आहे आमची पहिली प्रसारण सभा. प्रसारणात मी आहे तुमच्यासोबत रेडिओ सखी सोनाली कानिटकर. थोड्याच वेळात आपण जाणून घेऊया आजचे दिनविशेष.
2: चलो निकले क्या?
3: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
2: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
1: श्रोते हो, जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज 21 ऑगस्ट. आजचा दिवस ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. तसंच आजचा दिवस आंतरराष्ट्रीय स्मरण दिन म्हणून साजरा केला जातो. दहशतवादामध्ये बळी पडलेल्यांना श्रद्धांजली म्हणून आजचा दिवस आंतरराष्ट्रीय स्मरण दिन म्हणून पाळला जातो. श्रोते हो, 21 ऑगस्ट 1972 भारतात वन्यजीव संरक्षण कायदा मंजूर झाला. संगीतकार अजय अतुल या जोडीपैकी गायक अजय गोगावले यांचा आज वाढदिवस. अजय गोगावले यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कवी ना घ देशपांडे यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 21 ऑगस्ट 1909. महाराष्ट्राचे 13वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 1934. श्रोते हो, आजचा दिवस महाराष्ट्रात जलसंधारण दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ रंगकर्मी जयमाला शिलेदार यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 1926. गायक, संगीत प्रसारक आणि गंधर्व महाविद्यालयाचे संस्थापक गायनाचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा आज स्मृतिदिन. मराठी रंगभूमी आणि चित्रपट अभिनेते शरद तळवलकर यांचाही आज स्मृतिदिन. तर भारतरत्न ख्यातनाम शहनाई वादक बिस्मिल्ला खान यांचाही आज स्मृतिदिन. श्रोते हो, आपण जाणून घेतले आजचे काही दिनविशेष.

0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
2: श्रोते हो, आज सकाळी 8:40 नक्की ऐका आमचा कार्यक्रम कोकण दर्शन. आता 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपलं स्वागत करते. जलसंधारण म्हणजे केवळ पाणी साठवणं नाही, तर उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब योग्य पद्धतीनं वापरणं, भूजल पुनर्भरण वाढवणं आणि गावागावात जलसुरक्षा निर्माण करणं हे आहे. हवामान बदल, पावसाचं बदलतं स्वरूप आणि वाढती पाणी टंचाई यामुळे जलसंधारणाचं महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत पाणी अडवा, पाणी जिरवा हा विचार अधिक व्यापकपणे अंगीकारण्याची गरज आहे. मृद व जलसंधारण विभागामार्फत राज्यात जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन पाणलोट विकास घटक, माझी मालगुजारी तलावाचं पुनर्जीवन, लघुसिंचन प्रकल्प, सिमेंट बंधारे आणि मृदसंधारणाची विविध कामं राबविली जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून जलसाठे वाढवणं, शेतीला पाणी उपलब्ध करून देणं आणि गावांना जलसुरक्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व उपक्रमांमध्ये शासनाबरोबरच ग्रामपंचायत, शेतकरी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा सहभाग हा महत्वाचा आहे. तसंच जलसंधारणांच्या कामांना लोकचळवळीचं स्वरूप कसं देता येईल याविषयी आपण जाणून घेणार आहोत मृद व जलसंधारण विभागाचे माननीय सचिव जितेंद्र पापळकर यांच्याकडून. चला तर मग ऐकूया जलसुरक्षित महाराष्ट्राच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मला पुन्हा थोडंसं वॉक फॉर वॉटर या विषयाकडे यावंसं वाटेल. नेमकी त्यामध्ये थीम काय आहे, म्हणजे त्यात काही घोषणा दिल्या जाणार आहेत, तिथे काय कशा पद्धतीने वॉक फॉर वॉटर असणार आहे?
1: वॉक फॉर वॉटर ही जी मूळ संकल्पना आम्ही मांडली आहे त्यामध्ये एक तर महाराष्ट्र हा एक तर कृषी प्रधान महाराष्ट्र आहे. आपलं सर्व जे काही अवलंबून आहे ते शेती आणि आपल्या शेती आणि शेतीशी जमीन, माती आणि पाणी याच्याशी आपला अतिशय जवळचा संबंध आहे. आणि त्याच्यामुळं या माती आणि पाणी या दोन्ही विषयांशी युवक पण जोडले जावे, गावातील सर्व लोकांच्यापर्यंत आपण पोहोचावं हा मूळ उद्देश ह्या वॉक फॉर वॉटरचा मूळ उद्देश तेवढाच आहे. आणि या निमित्तानं जलसंधारण विभागाच्या असलेली कामं जी आहेत ती कामं पण लोकांच्यापर्यंत आपल्याला कशी नेता येतील, असलेली जी काही स्ट्रक्चर्स आहेत ती स्ट्रक्चर्स आपल्याला दुरुस्त करून घेऊन त्याच्यात आपल्याला पाण्याचा संचय आपल्याला कसा करून घेता येईल ह्या सर्व बाबी या वॉक फॉर वॉटरच्या निमित्तानं आम्ही पुढे आणणार आहोत.
0: शालेय जे विद्यार्थी आहेत आणि महिला यांच्यासाठी काय सांगणार आहे?
1: 15 ते 30 वयोगटातली जी काही युवती आहेत म्हणजे गर्ल्स असतील किंवा 30 वयोगटातल्या महिला असतील, आजकाल महिला पण आता फार ट्रेंड झाल्या आहेत रील्स बनवण्याच्यासाठी आणि मला त्यांचा पण मोठा उपयोग याच्या निमित्तानं होईल आणि त्यांना पाण्याचा काटकसरीने वापर हा अत्यंत महत्त्वाचा भाग त्यांच्यासाठी आहे. कारण तुम्ही बघा घराघरामध्ये आपण आपल्या घरात जरी आपण बघितलं तरी भांडी धुताना किंवा तुमच्याकडची कपडे धुताना आपल्याकडे येणाऱ्या ज्या काही महिला असतात किंवा काम करणं त्याच्यामध्ये खूप पाण्याचा गैरवापर होत राहतो, पाणी सतत वाहत राहतं. आणि तुम्ही बाहेर बघा तुमच्या जर तुम्हाला बाहेर ऑब्झर्व केलं तर आपल्याला कार वॉश करणाऱ्यांचे कडे मोठ्या प्रमाणामध्ये कारचं वॉशिंगमध्ये

0: खूप मोठ्या प्रमाणात जात आहे, फ्लशमध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणात जात आहे. ह्या सगळ्या पाण्यांचा जर का आपण विचार केला तर देसीचं म्हणजे एका दृष्टीने पाहिलं तर हे क्रिमिनल ऍक्ट आहे की पाण्याचा अपव्यय टाळणे हा म्हणजे अतिशय भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हा फार मोठा विचार आणि फार मोठ्या याच्यावरती फार बारकाईने विचार होण्याची गरज आहे. आणि हाच विचार आम्ही लोकांच्या घरापर्यंत पोहोचवणे हे या मूळ ह्या दोन रील फॉर चॅलेंज आणि वॉक फॉर वॉटरचं मूळ उद्देश आहे.
1: हे सगळं झालं गावांसाठी, गावांमध्ये आपण हा प्रचार प्रसार करताय, शहरात काय?
0: म्हणजे खऱ्या अर्थानं हा इसेन्स जो आहे की हे पाणी आपल्यासाठी आहे आणि हे पाणी आपण आत्ता वाचवलं नाही तर आपल्याला पुढे आपण वाचू शकणार नाही, हा मुळात विचारच आता शहरात आणि ग्रामीण दोन्ही भागामध्ये सारख्या पद्धतीने रुजवण्याची गरज आहे. आणि म्हणून सर्व शाळांमधून आम्ही याच्या पद्धतीच्या वादविवाद स्पर्धा ठेवल्या आहे, निबंध स्पर्धा ठेवल्या आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना लेखासाठी आम्ही उद्युक्त करतोय, वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपण लोकांच्यापर्यंत पोहोचतोय की हे तुम्ही सेव्ह करा, ह्याला तुम्हाला हे जर का आपण आता आपण त्यात काही करू शकलो नाही तर भविष्य तुम्हाला कधीही माफ करणार नाही. आणि म्हणून शहराच्या भागामधलं देखील शहराचं देखील एक प्लॅनिंग करणे, शहराचा ज्या ठिकाणी उतार असेल त्या ठिकाणी छोटं तळे निर्माण करणे, त्या ठिकाणी तुमच्याकडचं जे काही ड्रेनेजचं वॉटर असेल ते ड्रेनेज वॉटर थांबवून घेऊन त्याचा रियूज कसा करता येईल, पाण्याचा रियूज किंवा रिसायकलिंग ऑफ वॉटर कसं करता येईल, याच्या अनुषंगाने शहरांनी शहराच्या असलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती यांनी त्यांचं नियोजन करणे, ह्यासाठी शहरातल्या देखील लोकांना आम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेण्यासाठी आम्ही आयोजित करतो आहोत.
1: नक्कीच सर. आता तुम्ही फार सुंदर घोषवाक्य पण आणलेली आहे, जसे माती वाचवा, पाणी जपा आणि सुरक्षित भविष्य घडवा. काय नेमका या घोषवाक्यांमागचा उद्देश आणि अशी घोषवाक्य ही किती प्रभावी होतात जनसामान्यांमध्ये, काय वाटतंय?
0: सेव्ह सॉइल, सेव्ह वॉटर आणि सिक्युअर टुमॉरो या तिन्ही गोष्टींनी वाक्यांमधून आपण आमच्या मृदसंधारण विभाग, जलसंधारण विभाग आणि तुमचं फ्युचर हे कसं याच्याशी याची सांगड घातली गेलेली आहे हे त्याच्यावरून लक्षात येतं. देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी कॅच द रेन हा एक मूलमंत्र दिला आहे. कॅच द रेन, जलसंचय, जनभागीदारी ह्या माध्यमातून एक मोठं पोर्टल देशासाठी त्यांनी निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये देखील हीच बाबी आहेत की तुम्ही पडलेलं पावसाचं पाणी थांबवा, पडलेलं पाणी पावसाचं पाणी तुम्ही कॉन्झर्व करा, जलसंचयन करण्याच्यासाठी वेगवेगळे तुमच्याकडचे जे काही तुम्हाला करता येईल, तलाव बनवा, साठवण तलाव बनवा, पाझर तलाव करा, नाहीच काही झालं तर तुमच्या पडलं पावसाचं पाणी, तुमच्या बिल्डिंगमधलं पावसाचं पाणी तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला चांगलं ते जमा करून ठेवता येईल आणि त्याचा वापर तुम्हाला तुमच्याकडच्या रियूजच्या वॉटरसाठी तुम्हाला करता येईल. तर पाण्याचं जलसंचयन कसं करणं हा मूलमंत्र घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि आमचे मंत्री जलसंधारण मंत्री राठोड साहेब आणि आमचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांच्या एकत्रित या विचारमंथनामधून हा उपक्रम पुढे येतोय. आणि हा उपक्रम पुढे नेत असताना ह्या लोकांचं फार मोठं योगदान याच्यात राहणार आहे. त्याच्यामध्ये आमच्या सर्व राज्याचे आमचे मंत्री, पालकमंत्री, आमदार महोदय, खासदार महोदय, आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महापौर, हे सगळे लोक ह्या वॉकॅथॉनच्या निमित्तानं आम्ही एकत्र करणार आहोत जिल्ह्याला, जेणेकरून प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे, कुठेतरी त्याच्या डोक्यामध्ये हा विचार विचारून गेला पाहिजे की येस, हे पाणी आपल्याला आत्ता वाचवायला लागेल, वाचवल्याशिवाय आपला पुढे पर्याय नाही, हा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हाच मुळात या जल म्हणजे सेव्ह सॉइल, सेव्ह वॉटर आणि सेव्ह युअर फ्युचर टुमॉरो असा त्याच्यामागचा मूळ उद्देश आहे.
1: नक्कीच हा उपक्रम राबवत असताना जर काही जनतेला यामध्ये सहभाग करायचा असेल तर त्याचं काही रजिस्ट्रेशन आहे का? ते जसं दिंडी चालते तर ही पाण्याची दिंडी आहे, काय सांगाल?
0: याचं आम्ही काय केलं, याला एक क्यू आर कोड दिलेला आहे आणि या क्यू आर कोडच्या माध्यमातून प्रत्येकाला ज्याला कोणाला याच्यामध्ये वॉकॅथॉनमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्याला वॉकॅथॉनसाठी किंवा ज्याला रील फॉर चॅलेंजमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी रील फॉर चॅलेंजसाठी हा क्यू आर कोड त्यांनी रजिस्टर करून घेतला पाहिजे, क्यू आर कोडवरती आपली नोंदणी केली पाहिजे आणि मग त्यांनी त्यांचा जो आमचा हॅशटॅग आहे सेव्ह सॉइल सेव्ह वॉटर, हॅशटॅग सेव्ह सॉइल सेव्ह वॉटर, याच्यामध्ये त्यांनी आपली जी काही रील आहे ती रील त्यांनी टॅग करावी, जेणेकरून ती आमच्या अकाउंटला ती दिसेल आणि मग त्याचं आम्ही जिल्ह्याच्या स्तरावरती त्याची एक आम्ही जिल्हास्तरीय कमिटी केलेली आहे, त्या कमिटीच्या माध्यमातून या रील्सचं त्याची स्क्रुटिनी होईल आणि मग त्याच्यातनं त्याला फर्स्ट, सेकंड, थर्ड प्राइसेस हे प्रत्येक जिल्ह्यामधून दिल्या जाणार आहेत. वॉक फॉर वॉटरमध्ये देखील वॉकॅथॉन पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी देखील अशाच पद्धतीनं ज्यांचं वॉक त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला त्याच्यापैकी पण काही लोकांना सीएसआरच्या माध्यमातून आम्ही काही बक्षिसं देण्याच्यासाठी तर नियोजन करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे. त्याही लोकांना त्याच्या एक टोकन म्हणून त्यांना एक काहीतरी आपल्याकडून दिलं जावं एवढे लोक जमल्यानंतर, म्हणून त्यासाठी त्यांची पण आम्ही व्यवस्था करत आहोत. तर या क्यू आर कोडचं मात्र रजिस्टर नोंदणी ही आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला हे कळेल की महाराष्ट्रामधील लोक हे किती जागरूक आहेत, महाराष्ट्रातील किती लोक हे पाण्याच्या विषयी जागरूक आहेत आणि पाण्याच्या या वॉक फॉर वॉटरमध्ये किती लोक सहभागी होऊ शकतात, ही लोक चळवळ व्हावी, ही जनतेची चळवळ व्हावी, हाच याच्या मागचा

0: उद्देशाने.
1: नक्कीच, जनतेचा सहभाग असले तर ती चळवळ नेहमीच यशस्वी होते, इतिहासही सांगतोय. बरं, हा जो QR कोड आहे हा कुठे उपलब्ध होईल?
0: हां, आम्ही सर्व आमच्या वेबसाईटला अवेलेबल आहेत. आमच्याकडे आम्ही सर्व ठिकाणी जे जिल्ह्याला जे जिल्ह्याचे जिल्हा जलसंतरण अधिकारी त्यांच्या माध्यमातून आम्ही जो लोगो दिला त्याच्यावरती पण अवेलेबल आहे. आम्ही आता वृत्तपत्रात जाहिराती देतो त्याच्यावरती पण अवेलेबल आहे. सर्व ठिकाणी त्यांना लोगो अवेलेबल होईल अशी व्यवस्था ही सर्व ठिकाणी आहे. आणि त्या लोगोचं व त्या QR कोडच्या अनुषंगाने त्यांचं रजिस्ट्रेशन जर झालं तर आपल्याला खऱ्या अर्थाने हे कळेल की किती लोक आपल्या याच्यात सहभागी होते.
1: सोशल मीडिया हा सगळ्यात महत्वाचा आणि प्रभावी जे माध्यम आहे, तर त्याचा उपयोग कसा करता आहात?
0: हे सगळे जे काय आम्ही आता QR कोड आणि सगळे जे काय आम्ही करतो ते सगळ्या सोशल मीडियावरती आम्ही टाकलेले आहेत. आमच्या ट्विटर हँडलवरती आहे, आमच्या इंस्टावरती आहे, इंस्टाग्रामवरती पण आहे, आमच्या फेसबुक आणि याला पण लाईव्ह आहे. सगळ्या ठिकाणी आम्ही ही हा जो काही QR कोड लोगो आणि वॉकॅथॉनचं जे काही मूळ पोस्टर जे आपण पाहतात हे सगळं पोस्टर आम्ही सगळ्या ठिकाणी ते व्हायरल केलेलं आहे.
1: आणि हा जो काही वॉक सुरू होणार आहे, तर त्याची सुरुवात कुठून होणार आहे?
0: मुंबईमध्ये आम्ही हा प्रोग्राम माननीय मुख्यमंत्री मोदींच्या हस्ते आम्ही सुरू करणार आहोत. तो साधारणतः वरळीला आमचं घेण्याचं नियोजन आहे आणि वरळीचा जो प्रोमनाडचा जो एरिया आहे त्या एरियामध्येच ही 3 किलोमीटरची वॉक त्याचा पूर्ण होईल. आणि जिल्ह्याला मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व जिल्हाधिकारी याचं नियोजन करत आहेत. जिल्ह्याचे आमचे कार्यकारी अभियंता जे जलसंधारणचे कार्यकारी अभियंता आहेत ते याच्यामध्ये लीड रोलमध्ये आहेत. कलेक्टर साहेब सगळ्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी CO जिल्हा परिषद SP महापालिका आयुक्त या सर्वांनी एकत्र येऊन सगळ्यांच्या बैठका पण झालेल्या आहेत. त्या त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या ठिकाणी त्यांचा जो काही ओपन ग्राउंड राहणार आहे त्या ठिकाणी त्याची त्याची ते एकत्र करून घेऊन तिथून मग त्याची सुरुवात ते 3 किलोमीटरचा त्यांनी आयडेंटिफाय केलेले रोड्स राहणार आहेत. टायमिंग मात्र हे राहणार आहे 5:30 ते 8 पर्यंत सगळा प्रोग्राम संपेल अशा पद्धतीने त्याचं नियोजन प्रत्येक जिल्ह्याला करण्यात आलेलं आहे.
1: श्रोते हो, जलसंधारणांच्या कामांना लोकसहभागाची जोड मिळाली तर त्याचे परिणाम अधिक व्यापक आणि शाश्वत होऊ शकतात. गावाचा जल आराखडा, भूजल पुनर्भरण, जलस्रोतांचं पुनर्जीवन आणि पावसाच्या प्रत्येक थेंबाचं संवर्धन यामुळे जलसुरक्षित गावांची निर्मिती शक्य आहे. शासनाच्या योजना आणि जनतेचा सहभाग याचा जर प्रभावी समन्वय साधला तर महाराष्ट्राच्या जलसमृद्धीचा मार्ग अधिकच भक्कम होईल. जलसंधारणाच्या विविध योजनांमागची भूमिका आणि लोकसहभागाचं महत्त्व आपण जाणून घेतलं. पुढील भागात आपण जाणून घेऊया जलसंधारण दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारे विशेष उपक्रम आणि जलसमृद्ध महाराष्ट्रासाठीचा भविष्यातील संकल्प. मी उन्नती जगदाळे आता आपला निरोप घेते. ऐकत रहा दिलखुलास. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आकाशवाणीच्या ध्वनिलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य.
2: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
3: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकण

0: कोकणाची सफर, कोकण दर्शन, निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स वर.
1: सादर करते विवेक वानखडे. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत श्वास हे

0: कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाइफलाइन सेंटर सांगली।
1: श्रोत्यांनो नमस्कार। श्वास लाइफलाइन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। श्वास लाइफलाइन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत। डॉक्टर मडके सर नमस्कार।
2: नमस्कार
1: सर। आपण बऱ्याच आधुनिक ट्रीटमेंट बद्दल बोलत असतो या कार्यक्रमांमध्ये। आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की क्षयरोग म्हणजे टीबी याच्याबद्दल बरेचसे समज गैरसमज आजही आहेत, या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: अगदी, क्षयरोग हा एक महत्वाचा विकार आहे आणि जो कोविड नंतर कोरोना नंतर वाढतोय। क्षयरोग केवळ फुफ्फुसाला होत नाही तर नख, केस आणि दात वगळता कुठल्याही अवयवाला होतो। आणि क्षयरोगामध्ये गंमत अशी आहे की क्षयाचे जंतू हे शरीरामध्ये खूप काळ वास्तव्य करतात, खूप वर्षे टिकून राहतात आणि यांच्या पिढ्या असतात, जनरेशन्स असतात। त्यामुळे या सगळ्या पिढ्यांचा नायनाट करण्यासाठी एक औषध चालत नाही, खूप औषधे घ्यावी लागतात। म्हणजे एका अँटीबायोटिकच्या ऐवजी अनेक अँटीबायोटिक्स किंवा आपण किमोथेरापेटिक एजंट्स म्हणतो की ही औषधं द्यावी लागतात आणि ही औषधं दिल्यानंतर क्षयरोग आटोक्यात येतो। होतं काय, ही औषधं खूप संख्येने असल्यामुळं आणि ह्याचे काही साईड इफेक्ट असल्यामुळं बऱ्याच रुग्णांना याचा त्रास होतो। यामध्ये कावीळ हा महत्वाचा साईड इफेक्ट आहे आणि लोकांना उलट्या येणं, मळमळ येणं, त्रास होणं, पित्त होणं, वजन न वाढणं, म्हणजे क्षयरोग बरा होण्याऐवजी बऱ्याच लोकांना वाटतं की औषध घेऊन माझा त्रास वाढतोय। आणि अशी जी संख्या आहे लोकांची, असे जे रुग्ण आहेत ते औषध घ्यायला परत फिरकतच नाही। त्यामुळं सुरुवातीला आटोक्यात आलेली काही लक्षणं पुन्हा वाढतात, क्षयरोग बळावतो आणि MDR किंवा XDR नावाचा औषधाला दाद न देणारा क्षयरोग निर्माण होऊ शकतो। म्हणून या रुग्णाने घाबरून न जाता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा, म्हणजे औषधाचे साईड इफेक्ट म्हणून जो कावीळ झालेला आहे तो आटोक्यात येऊ शकतो।
1: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे। संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934। डॉक्टर तुम्ही सांगताय क्षयरोगाबद्दल।
2: श्रोते हो, क्षयरोगाचे औषधं ज्यांना सुरू आहेत त्यांनी आपली औषधं नियमितपणे घेणं फार महत्वाचं आहे। म्हणजे एकही डोस न चुकवता आम्ही रुग्णांना सांगतो की तुम्ही जेवण चुकलं तरी चालेल तुमचं, पण औषधं चुकवू नका। त्याच्या मागचा हेतू हा आहे की क्षय हा MDR किंवा XDR प्रकारचा होऊ नये आणि अर्थात उलटी, मळमळ, पोटदुखी, पित्तविकार, अंगावर काही रॅश उठणं, अंगावर खाज येणं, चक्कर येणं, सांधे दुखणं, सांधे सुजणं, असे विविध प्रकार, डोळ्यामध्ये डोळ्यासमोर अंधारी येणं, चक्कर येणं, हातापायाला मुंग्या येणं, असे अनेक प्रकार जे आहेत ते साईड इफेक्ट्स आहेत। त्यामुळं क्षयरोगासाठी जी औषधं दिलेली आहेत त्या औषधाचे साईड इफेक्ट झाले तर घरात बसू नका, औषधं बंद करू नका, डॉक्टरांकडे जाणं टाळू नका, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याच औषधांचे डोस एकदम बंद करणं किंवा तसेच रेटून पुढे नेणं ह्या दोन्ही गोष्टी टाळा आणि क्षयावर मात करण्यासाठी तातडीनं तज्ज्ञांचा सल्ला घ्या। अशा रुग्णांमध्ये आम्ही त्या औषधांच्या मात्रा बदलतो, नवनवीन औषधं आली त्यांचा वापर करतो आणि त्या रुग्णाच्या जीवनशैलीनुसार, त्याच्या वजनानुसार, त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयीनुसार आणि त्याला असलेली इतर जे आजार आहेत, जसं की मधुमेह असतो, एखाद्याला कर्करोग असतो, एखाद्या व्यक्तीला सांधेदुखी असते, पित्तविकार असतो, पोटविकार असतो, मेंदूचा विकार असतो, या सगळ्यांचा विचार करून आम्ही औषधाची योजना बदलतो आणि त्यानुसार रुग्ण आपल्या क्षयरोगावर मात करतात, बरे होतात, ठणठणीत होतात, वजन वाढतं त्यांचं।
1: बर, याच मुद्द्यावर वेळ झाली इथंच थांबण्याची। श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे। संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934। श्वास लाइफलाइन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।
2: नमस्कार।
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाइफलाइन सेंटर सांगली।
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
4: श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला। आता ऐकूया आणखी एक प्रायोजित कार्यक्रम, आरोग्याची

0: गुरु किल्ली आयुर्वेद.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
3: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. श्रोते हो, पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य सत्येन गुजर या कार्यक्रमामध्ये आपल्याला विविध आजार आणि त्यावरचे आयुर्वेदिक उपचार याविषयी नेहमीच मार्गदर्शन करत असतात. एक गोष्ट मला आपल्या श्रोत्यांना प्रामुख्याने सांगावीशी वाटते की आत्तापर्यंत सांध्याच्या आजारांचे हजारो रुग्ण डॉक्टर सत्येन गुजर यांनी बरे केलेत. चालताना प्रचंड वेदना होणाऱ्या आणि ज्यांना गुडघे बदलायला म्हणजेच नी ट्रान्सप्लांटचा सल्ला दिलाय अशा कितीतरी रुग्णांना त्यांच्या आयुर्वेदिक उपचारांचा उपयोग झालाय. तर आपण वैद्य सत्येन गुजर यांचं या कार्यक्रमामध्ये आधी स्वागत करूया. डॉक्टर नमस्कार.
4: नमस्कार.
3: डॉक्टर, सांधेदुखीचं निश्चित निदान होणं गरजेचं आहे असं आपण मागच्या भागामध्ये सांगितलं होतं, पण प्रामुख्यानं कोणती कारणं आहेत त्यामध्ये सांधेदुखी हे लक्षण प्रामुख्याने आपल्याला दिसतं?
4: जसं आपण मागच्या भागामध्ये बघितलं की सांधेदुखीचा त्रास असेल तर बऱ्याच वेळेला तात्पुरती वेदनाशामक औषधे किंवा उपचार केले जातात आणि त्याच्यामुळे उलट सांधेदुखीचा त्रास हा वाढत जात असतो. पण सांधेदुखी नक्की कोणत्या कारणामुळे आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर सांधा एकत्रित येतो त्यावेळेला तिथे कडेने खुर्च्या असतात, त्या लिगामेंटची हालचाल व्यवस्थित होणं गरजेचं असतं. दोन हाडं एकमेकांनी गाद्यांनी वेगळी झालेली असतात, त्या गादीची झीज झाली तरी प्रॉब्लेम होत असतो. वरचा जो सांध्यांचा भाग आहे त्याच्यावरती आवरण असतं, त्याच्या आतमध्ये सायनोवेल फ्लुइड असतं ज्याला आपण बोली भाषेमध्ये वंगण असं म्हणत असतो. हे वंगण कमी झालं तरी त्रास होतो, वरच्या आवरणाला सूज आले तरी त्रास होतो. सांध्यांच्या कडेने तैलग्रंथी असतात, त्याचे जर सूज असेल तरी सांधा दुखतो. ज्यांना टीबी झाला असेल सांध्यांचा त्यांच्यामध्ये हा त्रास जाणवतो. वेगवेगळे इन्फेक्शन असेल तरी सांधे दुखतात. म्हणजे सांधेदुखी होण्यामागे पहिली ही रचना विकृती आणि दुसऱ्या आजारांमुळे होणारा सांध्यांवर बदल.
3: बरोबर.
5: श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023.
3: तर डॉक्टर, आत्ता तुम्ही एवढी कारणं सांगितलीत की कशामुळे सांधेदुखी होऊ शकते, तर त्याच्यात अजून पण काही आपल्याला लक्षणं सांगता येतात का? प्रामुख्य
4: कसं आहे, प्रामुख्याने संधिवात किंवा सांधेदुखी म्हणजे संधिवात हे पहिला आजार आपल्या डोळ्यासमोर येतो. 40 नंतर तर बहुतांश जणांना गुडघेदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणात असतो, किंवा हिप जॉईंटच्या ठिकाणी आर्थिओआर्थरायटिस ज्याला असं म्हणलं जातं तो मोठ्या प्रमाणात असतो. काहींना आम वाताचा त्रास असतो. लहान मुलांना जनरली सांधेदुखी होते. वयाच्या 10 वर्षानंतर पुढे 10 ते 25 ह्या वयोगटात होणारा जो सांधेदुखीचा त्रास असतो रुमॅटिझम किंवा आमवात आयुर्वेदाने जे म्हणलेलं आहे असे कितीतरी पेशंट दिसणारे असतात. आयुर्वेदाने वातरक्त नावाचा जो व्याधी सांगितलेला आहे त्याचा स्पेक्ट्रम खूप मोठा आहे. कितीतरी ॲलोपॅथिकनुसार सांगितले गेलेले आजार हे आयुर्वेदानुसार जो वातरक्त व्याधी सांगितले त्याच्यामध्ये येत असतात, ज्याचा परिणाम हा सांध्यांवर प्रामुख्याने होत असतो. मग ज्याच्यामध्ये तुमचा गाऊट असू देत, रुमॅटिक आर्थरायटिस असू देत, स्क्लेरोडर्मासारखे आजार असू देत, SLE सारखे ऑटोइम्युन डिसीजेस असू देत. कितीतरी ऑटोइम्युन डिसीजेस असे आहेत, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे की ज्याचा सांध्यांवर पाठीच्या मणक्यांवर परिणाम होत असतो. त्यामुळे ह्या आजारांचा विचार करणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये सांधेदुखी लक्षण दिसते. कितीतरी आजार सार्वधिक असे आहेत की ज्याच्यामध्ये सांधेदुखी लक्षण असतं, म्हणजे ज्यांना जुनाट ताप आहे, वर्षानुवर्ष ताप आहे म्हणून सांधे दुखतायत. सांध्यांच्या रचनेमध्ये बदल नसतो पण सांधेदुखी दिसत असते. बऱ्याच जणांना चिकनगुनिया होऊन गेलेला असतो, डेंग्यू असतो होऊन गेलेला 2-3 वर्षापूर्वी, नंतर सांधे दुखायला लागलेले असतात. आणि अशा चिकनगुनिया किंवा डेंग्यूमुळे ज्यांना सांधेदुखीचा पाठ कंबर दुखीचा त्रास आहे अशा पेशंटमध्ये फक्त सांधेदुखी म्हणून ट्रीटमेंट करून उपयोग नाही. तर जोपर्यंत आपण ज्वरासाठी म्हणून ट्रीटमेंट करत नाही तोपर्यंत असे पेशंट पूर्णतः बरे होत नाही. काहींना पचनाशी संबंधित त्रास असतो म्हणून सांधे दुखतात, काहींचा हिमोग्लोबिन कमी असतो, पांडूसारखा आजार असतो म्हणून सांधेदुखी असते. असे 40 ते 45 आजार आयुर्वेदाने सांगितलेत की ज्याच्यात सांध्यांच्या रचनेत बदल नसतो पण सांधेदुखी हे लक्षण दिसत असतं. त्यामुळे कोणत्या कारणांनी सांधेदुखी आहे ह्याचं निदान करून जर प्रॉपर आयुर्वेदिक उपचार घेतले तरच तो त्रास कायमस्वरूपी बरा व्हायला मदत होऊ शकते.
3: बरोबर.
5: श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 83 90 90 20 23.
3: डॉक्टर, तुम्ही या भागामध्ये सांधेदुखी हे लक्षण प्रामुख्याने कशात दिसतं याविषयीची खूप चांगली डिटेलमध्ये माहिती दिली. या भागात मात्र इथेच थांबूया. नमस्कार.
4: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे

0: आयोजक होते ओंकार आयुर्वेद।
1: आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। 7:50 झाली आहेत, आता ऐकूया भावधारा। कार्यक्रमात सुरुवातीला मंगेश पाडगावकर यांची गीतरचना अरुण दाते आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेली, संगीत श्रीनिवास खळे यांचं।

0: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
1: कारण आम्हाला ठाऊक आहे
0: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
1: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
0: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
1: वारणा पनीर.
0: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.

0: अरुण दाते यांनी गायलेली ही होती मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत होतं यशवंत देव यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 8 वाजलेत समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.
1: मुकेश कुमार बल.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 आणि 30 सेकंद झाले आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक आज पुण्यात. जलसंधारण दिनानिमित्त आज महाराष्ट्रात महावॉकेथॉन आणि BWF जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष आणि महिला दुहेरीच्या सामन्यात आज भारतीय खेळाडूंचे सामने. तर FIH हॉकी विश्वचषकात आज भारतीय महिला संघांचा सामना नेदरलँड सोबत. आता सविस्तर बातम्या. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी भारत आणि जपान यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक दृढ करण्याबाबतचा आपला दृष्टिकोन मांडला. तसंच इंडो पॅसिफिक प्रदेशात शांतता, स्थिरता आणि समृद्धी वाढवण्यासाठी भारत जपान संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याचं महत्व अधोरेखित केलं. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत संयुक्त विकास आणि संयुक्त उत्पादनासाठी विशेषतः संरक्षण क्षेत्रातील भारतीय कंपन्या आणि स्टार्टअपसोबत भागीदारी करण्याच्या संधींबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली. भारत आणि जपान यांच्यातील संरक्षण क्षेत्रातील सहकार्याला मिळत असलेल्या सातत्यपूर्ण गतीचंही त्यांनी कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या निवासस्थानी केंद्र सरकारच्या सचिवांसोबत तिसऱ्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पायाभूत सुविधा आणि संपर्क, सुरक्षा, परराष्ट्र व्यवहार तसंच प्रशासन या क्षेत्रांशी संबंधित मंत्रालय आणि विभागांच्या भविष्यातील कृती आराखड्यावर यावेळी चर्चा केली. देशाचं भविष्य कसं घडवावं याविषयी दीर्घकालीन दृष्टिकोनातून विचार करण्याचं आवाहन त्यांनी सचिवांना केलं. माहितीची परस्पर सुसंगतता आणि तिचा प्रभाव वाढवण्यावर भर देत माहिती ही एक राष्ट्रीय संपत्ती आणि भविष्यासाठीचं एक महत्वाचं संशोधन असल्याचं त्यांनी नमूद केलं. मानवी हस्तक्षेप कायम राखून कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातल्या पुण्यात ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक होत आहे. या परिषदेत सदस्य देशांचे दूरसंवाद मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधी, माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान, डिजिटल रुपांतरण, नवोन्मेष तसंच लवचिक डिजिटल पायाभूत सुविधा याविषयी चर्चा करतील. बदलासाठी अनुकूल भविष्यासाठी माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान क्षेत्रात नवोन्मेष, सहकार्य आणि हस्तांतरण ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा, भविष्यातील नेटवर्क, सायबर सुरक्षा, क्षमता उभारणी आणि सर्वसमावेशक डिजिटल कनेक्टिव्हिटी या विषयांवर या परिषदेत विचारविनिमय होईल. दरम्यान या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या 5 दिवसांच्या चर्चासत्रात डिजिटल सुरक्षा, विश्वास आणि तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सायबर सुरक्षा आणि दूरसंचार तंत्रज्ञान याविषयीच्या कालच्या परिसंवादात दूरसंचार विभागाचे सचिव अमित अग्रवाल यांनी भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांवर भाष्य केलं. आधार आणि UPI ही वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून विकसित करण्यात आलेल्या डिजिटल पायाभूत सुविधांची उत्तम उदाहरणं आहेत असं अग्रवाल यावेळी म्हणाले. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आज राज्यभरात महावॉकेथॉन, वॉक फॉर वॉटर हे अभियान तसंच विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. जलस्रोतांचं संवर्धन आणि पाण्याचा जबाबदारीनं वापर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नवी दिल्लीत जंतर मंतर इथं झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यानच्या हिंसाचाराच्या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं एक चौकशी समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश R.सुभाष रेड्डी या समितीचे अध्यक्ष असतील. सोमालियाच्या पुटलँड किनारपट्टीजवळ चाचेरी करणाऱ्यांनी कॅमेरूनचा ध्वज असलेल्या एका मालवाहू जहाजाचं अपहरण केलं आहे. या जहाजावरील 10 कर्मचाऱ्यांच्या तुकडीत 6 भारतीयांचा समावेश आहे. या जहाजावरून मोगादिशू इथल्या लष्करी प्रशिक्षण केंद्रासाठी तुर्की बनावटीची शस्त्र तसंच दळणवळण आणि उपग्रह यंत्रणा नेली जात होती. नायजेरियातील सोकोतो राज्यात कालिका नदीत बोट

0: उलटल्यानं किमान 47 जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटीतून 80 अधिक लोक प्रवास करत होते. सुरक्षिततेच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आणि सदोष बोटीचा वापर केल्यानं ही दुर्घटना घडली. लडाखमध्ये जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. या निर्णयामुळे लडाखच्या दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना कायदेशीर सेवांचा लाभ घेण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल असंही अमित शहा यांनी म्हटलं आहे. जेईई मेन, नीट किंवा यूजीसी नेट अशा परीक्षांच्या उत्तरतालिकेतील उत्तरांवर आक्षेप घेण्याची एनटीएची प्रणाली सर्व विद्यार्थ्यांसाठी न्यायप्रकारे तयार करण्यात आली असून या प्रक्रियेचा खर्च जास्त असल्याबाबतचा दावा राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा अर्थात एनटीएनं फेटाळून लावला आहे. अनावश्यक आक्षेप घेणं टाळण्यासाठी या प्रक्रियेसाठी शुल्क आकारलं जातं आणि ते आक्षेप योग्य ठरल्यास शुल्क परत केलं जातं असंही एनटीएनं नमूद केलं आहे. केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली काल पीएम कुसुम योजनेच्या पुढच्या टप्प्यासाठीच्या पथदर्शी आराखड्याबाबतची एक बैठक झाली. या बैठकीत योजनेच्या पुढच्या टप्प्यात अॅग्रीव्होल्टेक्सला प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली. पीएम कुसुम योजनेअंतर्गत आतापर्यंत 27 लाख कृषीपंप सौर ऊर्जेवर रुपांतरित करण्यात आले असून त्यातून 15 गिगावॅटपेक्षा अधिक नवीकरणीय ऊर्जा निर्मित झाली आहे. त्यामुळे दरवर्षी सुमारे 80,60,000 लिटर इतक्या डिझेलची बचत होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. साखर पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारनं साखरेच्या देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार 10 टनांची मासिक उलाढाल करणाऱ्या घाऊक ग्राहकांना आता 15 दिवस पुरेल त्यापेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही. येत्या 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू राहील. वार्षिक आकडेवारीच्या निकषांवर साखरेचे भाव 18 ऑगस्टपर्यंत 13% वाढले आहेत. तसंच येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामात साखरेच्या उपलब्धतेबद्दल अनिश्चितता आहे. त्यादृष्टीनं हा निर्णय घेतला असून तो मिठाई, सॉफ्ट ड्रिंक, अन्न प्रक्रिया उद्योग आणि इतर मोठ्या ग्राहकांना लागू राहील. सरकारी किंवा निमसरकारी संस्थांना हा निर्णय लागू नसेल. गेल्या महिन्यात सरकारनं दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक साठा ठेवता येणार नाही असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे. FIH हॉकी विश्वचषकात दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात आज भारतीय महिला संघ नेदरलँडशी भिडणार आहे. याआधी काल ड गटातल्या आपल्या अखेरच्या सामन्यात इंग्लंडविरुद्धचा सामना गोल शून्याबरोबरी सुटल्यामुळे भारतानं दुसऱ्या फेरीत धडक मारली. संपूर्ण सामन्यात भारताची बचाव फळी भक्कम राहिली. विशेषतः अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या दुसऱ्या सत्रात भारतानं इंग्लंडचे अनेक पेनल्टी कॉर्नर्स यशस्वीरित्या रोखून धरलं. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या BWF जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत आज भारतीय खेळाडू पुरुष आणि महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मैदानात उतरतील. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी चीनच्या लियांग वेई केंग आणि वांग चांग या तिसऱ्या मानांकित जोडीशी भेटणार आहे. तर महिला दुहेरीत भारताची जोडी त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जियाई फॅन आणि झांग चुशियान यांच्याशी होईल. हवामान. भारतीय हवामान विभागानं मध्य प्रदेशमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसंच उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातल्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज विभागानं वर्तवला आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, झारखंड, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि अंदमान निकोबार बेटांवर उद्यापर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी धोरणात्मक भागीदारीबाबत चर्चा. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक आज पुण्यात. जलसंधारण दिनानिमित्त आज महाराष्ट्रात महावॉकेथॉन आणि BWF जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष आणि महिला दुहेरीच्या सामन्यात आज भारतीय खेळाडूंचे सामने. तर FIH हॉकी विश्वचषकात आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँडसोबत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. सकाळचे 8:40 आणि 15 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कोकण दर्शन.

0: निसर्गरम्य कोकणाची सफर, कोकण दर्शन,
1: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन। नमस्कार नमस्कार श्रोते हो, कोकण दर्शन या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी सोनाली सावंत
2: आणि मी वंदना मुसळे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो।
1: कोकण म्हणजे

0: ते हो, आज आपण अशाच एका निसर्गरम्य गावाला भेट देणार आहोत. रत्नागिरी तालुक्यातलं गावखडी हे गाव पावसपासून अवघ्या 9 किलोमीटर अंतरावर आणि रत्नागिरी शहरापासून साधारण 25 ते 30 किलोमीटरवर वसलेलं हे गाव. शांत समुद्र किनारा, मुचकुंदी नदीचा संगम आणि समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखलं जाणारं गावखडी हे गाव.
1: गावखडीचा समुद्र किनारा अजूनही आपल्याला त्याच्या नैसर्गिक स्वरूपात बघायला मिळतो. किनाऱ्यावरची सुरुची बन, समुद्राच्या लाटांचा मंजूळ आवाज आणि नदी समुद्राचा संगम यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येकालाच एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते.
0: नारळ, सुपारी, भात आणि नागलीच्या शेतीने समृद्ध असलेलं हे गाव कोकणच्या पारंपरिक जीवनशैलीचं सुंदर दर्शन आपल्याला घडवतं.
1: आज पर्यटनाच्या नकाशावर गावखडीचं नाव वेगाने पुढे येत आहे. या गावाची खासियत आणि पर्यटनाच्या दृष्टीने असलेलं महत्व आता जाणून घेऊया डॉक्टर रानडे यांच्याकडून.
2: नमस्कार, मी डॉक्टर गजानन रानडे. गावखडी हे माझं जन्मगाव. या गावाबद्दल बोलताना गावातले जुने लोक असं सांगायचे की हे गाव गावडे या आडनावाच्या लोकांनी वसवलं. आमच्या रानडे घराण्यातले लोक सुमारे 650 ते 700 वर्ष या गावात राहतात. गावात ग्रामदेवता श्री रामेश्वर आणि जाकादेवी यांची देवळं आहेत. श्री रामेश्वराचा शिवरात्री उत्सव सुमारे 80 वर्ष साजरा होतो. नवरात्रात जाकादेवीचा उत्सव सुमारे 25 वर्ष सुरू आहे. रामेश्वराच्या उत्सवात क्रीडा, कला आणि धार्मिक कार्यक्रम पार पडतात. ही परंपरा देखील जवळपास 75 ते 80 वर्ष सुरू आहे. गावखडीमध्ये होणाऱ्या 5 दिवसांच्या शिवरात्री महोत्सवात दररोज रात्री 1 याप्रमाणे 5 नाटकं होतात. त्याशिवाय कबड्डी, क्रिकेट आणि फनी गेम्स होतात. गावखडीतील काही कबड्डीपटू तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर निवडले जाऊन खेळलेले आहेत. शेतकरी आणि कामकरी असे लोक या गावात राहतात. आंबा, नारळ, सुपारी, भात, मासे आणि कुळथासारखी कडधान्य गावात पिकवतात. भजन, चिमगेतली पालखी परिक्रमा, खेळे या लोककलांची गावात जोपासना होते. इथले लोक धार्मिक वृत्तीचे आहेत आणि परस्परांना सहकार्य करून अडीअडचणीत एकमेकांना मदत करणारे आहेत. सध्या पर्यटकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे गावात आता सुमारे 6 हॉटेल आणि 3 होमस्टे समुद्र किनाऱ्याजवळ निर्माण झाली आहे. प्रस्थापित कोस्टल रोड गावखडी समुद्र किनाऱ्यावरूनच जातो, त्यामुळे पर्यटकांच्या येण्याजाण्यामुळे तो गजबजलेला असतो. त्यामुळे गावातल्या लोकांचा उत्पन्नाचा स्रोत वाढला आहे आणि गावातल्या पिकांना आता रास्त भाव मिळू लागला आहे.
0: गावखडीचा परिसर जितका सुंदर आहे तितकीच वैशिष्ट्यपूर्ण आहे इथली मुचकुंदी नदी. या खाडीच्या दोन्ही बाजूंनी पसरलेली कांदळवनं म्हणजे निसर्गाची एक अमूल्य देणगीच म्हणावी लागेल.
1: कांदळवनं ही अनेक जलचर आणि पक्ष्यांची सुरक्षित अशी आश्रयस्थाने असतात. समुद्र किनाऱ्याची धूप रोखण्यातही त्यांची महत्वाची भूमिका असते. आज अनेक पर्यटक या कांदळवनाची सफर करण्यासाठी गावखडीला येतात.
0: याविषयीच बोलताना निनाद पाटील म्हणतात,
3: नमस्कार, मी निनाद प्रकाश पाटील गावखडी गावामध्ये गेली 30 वर्ष राहतो आहे आणि गेली 5 ते 6 वर्ष आमचा या खाडीमध्ये पारंपरिक मत्स्य व्यवसाय सुरू आहे. आमच्या या गावखडी समुद्र किनाऱ्यावरती बोलायचे झाले तर रत्नागिरी तालुक्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या या आमच्या गावाला अंदाजे 1 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि या किनाऱ्यावरती सध्या गेली 8 ते 10 वर्ष कासवमित्र श्री प्रदीप डिंगणकर यांच्या प्रयत्नांनी कासव महोत्सव साजरा केला जातो आणि प्रामुख्याने हीच मुख्य ओळख आज आमच्या गावखडी समुद्र किनाऱ्याला लाभलेली आहे. त्याचप्रमाणे स्वच्छ आणि शांत समुद्र किनारा असल्यामुळे अनेक पर्यटक आज गावकडी समुद्र किनारा

0: किनाऱ्याकडे आकर्षित झालेले आहेत. संध्याकाळच्या वेळेला असणारा तो सूर्यास्ताचा अप्रतिम नजराणा तर आहेच, पण त्याचप्रमाणे किनाऱ्याला असलेले सुरूच्या बनांमुळे बीचला अजूनही शोभा आलेली दिसून येते. सध्या या किनाऱ्यावरती पर्यटन बोट सेवासुद्धा उपलब्ध झालेली आहे.
1: गावखडीतली कांदळवन सफारी म्हणजे केवळ निसर्ग भ्रमंती नाही, तर कांदळवनाच्या अनोख्या परिसंस्थेची अगदी जवळून ओळख करून घेण्याची एक सुंदर संधी आहे.
2: खाडीच्या शांत पाण्यातून बोटीतून प्रवास करताना कांदळवनातली जैवविविधता, त्याचं पर्यावरणीय महत्व आणि या परिसंस्थेवर अवलंबून असलेलं जीवसृष्टीचं विश्व आपल्याला अनुभवता येतं.
1: त्यामुळेच पर्यटकांसोबतच निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनाही ही सफारी निसर्गाच्या अधिक जवळ घेऊन जाते.
2: श्रोतेहो, गावखडीतले स्थानिक व्यावसायिक पर्यटकांना सफारी दरम्यान कांदळवन, तिथली जीवसृष्टी आणि त्या निसर्गसंपदेचं महत्त्व याविषयी उत्तम अशी माहिती देतात. गावखडीतल्या कांदळवन सफारीचं हे निसर्ग वैभव आणि त्यामागची माहिती आता आपल्याला सांगतायत निनाद पाटील.
0: बॅकवॉटर प्रमाणेच ओशियन ॲडव्हेंचर या बोटमध्ये कांदळवन सफारी हा एक महत्त्वपूर्ण घटक दिसून येत आहे. यामध्ये कांदळवन सफारी करीत असताना साधारणपणे 1.5 ते 2 तासाची ही सफारी आहे. आपल्या भागात असलेल्या रायझोफोरा मिक्रोनाटा, अविसिनिया मरीना म्हणजे स्तिवर जातीची आणि सोंद्रेझिया अल्बा म्हणजे चिपी अशा मुख्य जातींची कांदळवने या सफारीत दिसून येत आहेत. ही कांदळवनं किनाऱ्याचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाचा घटक आहेत आणि एका कांदळवनाचे मूळ हे सुमारे 1 गुंठा जमिनीवर व्यापलेले असते, त्यामुळे जमिनीची धूप रोखण्यासाठी फार महत्त्वपूर्ण कार्य कांदळवन करताना दिसून येतात. त्याचप्रमाणे अनेक सागरी जीवांना अन्न आणि निवारा यासाठी कांदळवन उपयुक्त आहे. याचा संपूर्ण अभ्यास आपल्याला या सफारीमध्ये करता येतो. तसेच विविध प्रकारची पक्षी या कांदळवनामध्ये विसावलेले आपल्याला पाहावयास मिळतात. ही सफारी करत असताना सकाळच्या सूर्योदयाच्या वेळी पसरलेली कोवळी सूर्यकिरणे, हलकीशी ती थंड हवा आणि कांदळवनातील तो पक्ष्यांचा किलबिलाट हे संपूर्ण दृश्य पाहून मन अगदी प्रसन्न आणि प्रफुल्लित होऊन जाते.
1: श्रोते हो, खरंच किती अद्भुत विश्व असतं ना हे, आपल्या कल्पनेपलीकडचं. हे विश्व तुम्हालाही अनुभवायचं असेल तर गावखडीला एकदा तरी अवश्य भेट द्या.

0: कांदळवना इतकंच गावखडीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथलं ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांचं संवर्धन. दरवर्षी हजारो किलोमीटरचा समुद्री प्रवास करून ही कासव इथल्या किनाऱ्यावर येतात आणि नव्या जीवनाची सुरुवात करून परत जातात.
1: समुद्र किनाऱ्यावर उमटलेले कासवांच्या पावलांचे ठसे म्हणजे निसर्गाने जणू या भूमीवर ठेवलेली विश्वासाची खूणच.
0: विशिष्ट हंगामात समुद्रातील मादी कासव किनाऱ्यावर येतात आणि शांत सुरक्षित अशी जागा शोधून वाळूमध्ये अंडी घालतात. ही प्रक्रिया पूर्णपणे नैसर्गिक असली तरीही त्यासाठी प्रदूषणमुक्त आणि सुरक्षित असा किनारा आवश्यक असतो.
1: श्रोते हो, याविषयीच अधिक माहिती करून घेऊया कासव मित्र प्रदीप डिंगणकर यांच्याकडून.

नमस्कार श्रोते हो, डायनोसॉर युगापासून समुद्र कासव समुद्रात आपलं अस्तित्व टिकवून आहेत, पण आज त्याच समुद्र कासवांना आपले अस्तित्व टिकवण्याची वेळ आलेली आहे। तर ह्याला कारणं काय आहेत? तर एक वाढते शहरीकरण, मानवी हस्तक्षेप, वाढते औद्योगिकरण आणि अनियंत्रित मासेमारी ही सगळी कासवांच्या मुळावरती उठलेले घटक आहेत। तसेच कासवांचा जो नैसर्गिक हॅबिटॅट आहे, म्हणजे त्यांची नैसर्गिक अंडी घालण्याची जागा, म्हणजे थोडक्यात आपले किनारे, ते फार मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या विळख्यात

0: अडकलेलं दिसून येतात आपल्याला, तर हे कुठेतरी थांबायला हवं. जगभरात समुद्र कासवाचे एकूण 7 प्रजाती आढळून येतात. त्याच्यापैकी आपल्याकडे भारतात 5 प्रकारचे समुद्र कासव आपल्या भारतीय पाण्यामध्ये समुद्रात आढळून येतात. सगळ्यात मोठा आहे ते लेदरबॅक टर्टल, त्यानंतर लॉगरहेड टर्टल, ग्रीन टर्टल, हॉक्सबिल टर्टल, आणि आपल्याकडे कोकण किनारपट्टीवरती सर्वत्र विण करणारे हे ऑलिव्ह रिडले टर्टल. साधारणपणे नोव्हेंबर ते एप्रिल हा त्यांचा अंडी घालण्याचा कालावधी असतो. मादी कासव रात्रीच्या वेळी अंडी घालायला किनाऱ्यावर येतं. तिला योग्य जागा वाटेल तिथे ती अंडी घालते, घरटं बंद करते आणि पाण्यात निघून जाते. तर आपण आता सर्व कासव मित्र, जे कांदळवन कक्ष वनविभागाची एक शाखा आहे, त्याच्यासाठी सर्व कासव मित्र वनविभागासाठी कांदळवन कक्षासाठी काम करत असतात.
1: अंडी घातल्यानंतर कासवांच्या पुढे अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकट असतात. कुत्री, कोल्हे, पक्षी किंवा मानवी हस्तक्षेप यामुळे या अंड्यांचं नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणूनच स्थानिक स्वयंसेवक आणि कासव मित्र या अंड्यांचं काळजीपूर्वक संरक्षण करतात.
2: याविषयीच बोलताना प्रदीप डिंगणकर म्हणतात,
0: पहाटेच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी आपली नियमित गस्त असते किनाऱ्यावरती. ते आपण कासवांचे जे ट्रॅक असतात ते लोकेट करतो. ते ट्रॅक लोकेट केल्यानंतर तिथे जिथे कासवाने अंडी घातली असतील ती अंडी आपण किनाऱ्यावरती सेफ ठिकाणी हॅचरी केलेली असते. त्या हॅचरीमध्ये ती अंडी आपण सुरक्षितपणे हलवत असतो. अंडी ठेवून झाल्यानंतर साधारण 45 ते 60 दिवस त्यांचा इन्क्युबेशन पिरियड असतो. 45 ते 60 दिवसामध्ये त्या घरट्यामधून पिल्लं बाहेर येतात. पिल्लं बाहेर आल्यानंतर लवकरात लवकर आपण त्यांना समुद्राच्या पाण्यापासून एक साधारण 100 ते 150 फुटावरती पिल्लं सोडत असतो. तिथून ती पिल्लं स्वतःच्या स्वतः पाण्यात निघून जातात.
2: समुद्राचा कोणताही अनुभव नसतानाही ही पिल्लं अगदी सहज प्रवृत्तीने समुद्राच्याच दिशेने वाटचाल करतात.
1: या नाजूक क्षणी त्यांना सुरक्षितपणे समुद्रात पोचवणं ही देखील संवर्धन प्रक्रियेतली एक महत्त्वाची जबाबदारी असते.
2: आज पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली आहे.
0: ही पिल्लं सोडताना बघण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. पर्यटन वाढीच्या दृष्टीने समुद्र कासव संवर्धन हे मैलाचा दगड ठरू शकतं, कारण त्या अनुषंगाने पूर्ण गावाची अर्थव्यवस्था बदलू शकते. कारण मोठ्या प्रमाणावर पर्यटक आल्यानंतर गावातले महिलांनी किंवा गावातल्या लोकांनी जे छोटे छोटे उद्योग चालू केलेले असतात त्या उद्योगांची म्हणजे त्यांच्या प्रॉडक्टची थोडक्यात चांगल्या प्रमाणात तिथे विक्री होऊ शकते. फक्त प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे तिथे की चांगल्या प्रकारे गावाच्या अर्थकारणाला त्याने मदत होऊ शकते. आकाशवाणीच्या माध्यमातून मी सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की शक्य तेवढ्या प्लास्टिकचा वापर आपण कमी करूया आणि आपल्या भागाची जैवविविधता राखण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करूया. धन्यवाद.

0: श्रोतेहो, गावखडीच्या या सफरीत आपण केवळ एका गावाची ओळख करून घेतलेली नाहीये, तर गाव, खाडी, कांदळवन, समुद्र आणि त्यावर अवलंबून असलेली समृद्ध अशी जीवसृष्टी यांच्यातलं अतूट नातंही आपण अनुभवलं.
1: खाडीच्या शांत पाण्यातून कांदळवन सफारी करतानाचं निसर्गाचं एक वेगळंच रूप आपल्यासमोर उलगडतं. कांदळवन ही केवळ झाडांची दाटी नाही, तर अनेक जलचर, पक्षी आणि अन्य जीवांना आधार देणारी एक महत्त्वाची परिसंस्था आहे.
0: या निसर्गसंपदेची माहिती स्थानिक व्यावसायिक पर्यटकांना देतात आणि त्यामुळेच पर्यटनाबरोबरच निसर्ग शिक्षणाचाही अनुभव इथे आपल्याला मिळतो.
1: गावखडीची आणखीन एक महत्त्वाची ओळख म्हणजे ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या संवर्धनासाठी सुरू असणारे प्रयत्न. रत्नागिरी जिल्ह्यातल्या विविध समुद्र किनाऱ्यांवर स्थानिकांच्या सहभागातून कासव संवर्धनाची चळवळ उभी राहिली आहे. गावखडी ही याच चळवळीचा एक भाग आहे.
0: समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या कासवांची घरटी आणि अंडी सुरक्षित ठेवण्यापासून ते पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यापर्यंतचे प्रयत्न इथे केले जातात. या सगळ्या प्रयत्नांकडे पाहिलं ना की जाणवतं, पर्यटन आणि पर्यावरण हे एकमेकांच्या विरोधात नाहीयेत. उलट जबाबदारीनं केलं जाणारं पर्यटन

0: निसर्ग संवर्धनाला हातभार लावू शकतो.
1: गावखडीसारख्या गावांमध्ये स्थानिक निसर्ग संपदा जपली जाते, त्यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतात आणि पर्यटकांनाही निसर्गाशी जवळीक साधण्याचा अनुभव मिळतो. म्हणूनच अशा ठिकाणी जाताना पर्यटक म्हणून आपलीही जी काही जबाबदारी आहे ती आपण अवश्य पार पाडली पाहिजे.
0: निसर्ग पाहायचा, अनुभवायचा, पण तो तसाच पुढच्या पिढीसाठी आपणच जपायचा. श्रोतेहो, कांदळवनाची हिरवाई, खाडीचं शांत पाणी, समुद्र किनाऱ्यावर उमटणारे कासवांचे ठसे आणि स्थानिकांच्या सहभागातून सुरू असलेलं संवर्धन, खरंच गावखडीची हीच तर खरी श्रीमंती आहे.
1: कोकणातलं पर्यटन म्हणजे केवळ समुद्र किनारे आणि निसर्गरम्य दृश्य नव्हेत, तर या भूमीशी जोडलेली माणसं, त्यांची जीवनशैली आणि निसर्गाशी त्यांनी जपलेलं नातंही आहे. याच नात्याचा अनुभव देणाऱ्या गावखडीची ही सफर आता आपण इथेच थांबूया. मात्र या सफरीतून मिळालेला निसर्ग जपण्याचा संदेश आपल्या मनात कायम ठेवूया.
0: तेव्हा श्रोते हो, पुन्हा आपण भेटणार आहोतच कोकण दर्शनच्या पुढच्या सफरीत. मात्र आजच्या या सफरीतून मी वंदना मुसळे
1: आणि मी सोनाली सावंत आपला निरोप घेतो.
0: नमस्कार.
1: कोकण दर्शन या कार्यक्रमाचं लेखन होतं सोनाली सावंत यांचं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. निसर्गरम्य कोकणाची सफर कोकण दर्शन.
1: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन.
2: दिसते भारी गणपतीची स्वारी, माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी.
3: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम कोकण दर्शन. लेखन सोनाली सावंत यांचं, निवेदन आणि निर्मिती सोनाली सावंत आणि वंदना मुसळे, सादर करते विवेक वानखडे. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज आपण ऐकाल गतिमंद मुलांसाठी निवासी स्वयंरोजगार केंद्र चालवणाऱ्या रत्नागिरीतील आशादीप या संस्थेचे संस्थापक दिलीप रेडकर यांची गौरी मुळे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा नक्की ऐका 9:30 आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य. दहा वाजता आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा, तर 11:00 ऐकाल गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. 9:00 आता प्रसारित करत आहोत लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात करूया दीवाना या चित्रपटातल्या समीर यांच्या गीतानं.

कुमार सानू आणि साधना सरगम यांनी गायलेलं हे होतं समीर यांचं गीत दिवाना या चित्रपटातलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं.

श्रोते हो, हे होतं बॉर्डर या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत. गायलं होतं सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांनी. संगीत होतं अनु मलिक यांचं.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध।
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
2: लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

0: लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं हे होतं प्यार झुकता नहीं या चित्रपटातलं गीत. एस एच बिहारी यांच्या गीताला संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
3: श्रोते हो, रविवारी 23 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळच्या कार्यक्रमात ऐका श्रावण सखी ग्रुपने सादर केलेला मंगळागौरीच्या पारंपरिक गाण्यांचा कार्यक्रम.

0: तेव्हा नक्की ऐका 23 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातल्या आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
1: लख लख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो शेवटी ऐकूया साजन या चित्रपटातलं समीर यांचं गीत.

अलका याज्ञिक यांनी गायलेलं हे होतं समीर यांचं गीत साजन. या चित्रपटातलं संगीत होतं नदीन श्रवण यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 11:05 आपण ऐकाल गाता रहे मेरा दिल. नक्की ऐका आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

0: दूध
1: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. 9:31 झाले आहेत. श्रोते हो, प्रसारित करत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य.
2: श्रोते हो, नमस्कार. आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी गौरी मुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, प्रत्येक पालकाचं एक स्वप्न असतं की आपलं मूल आपल्या पायावर उभं राहावं, आत्मविश्वासानं जगावं आणि आपल्या अनुपस्थितीतही त्याचं आयुष्य सुरक्षित असावं. पण गतिमंद मुलांच्या किंवा मतिमंद मुलांच्या पालकांसाठी हा प्रश्न अनेकदा गंभीर असतो, तो म्हणजे आपल्यानंतर आपल्या मुलांचं काय. आणि याच प्रश्नाने एका वडिलांच्या मनात एक विचार आला आणि त्या विचारातून उभी राहिली एक आशेची वाट, आशादीप. गतिमंद किंवा दिव्यांग मुलामुलींसाठी निवासी व्यवस्था, त्यांच्या क्षमतेनुसार प्रशिक्षण, स्वावलंबनाची संधी आणि मायेचा आधार देणाऱ्या या संस्थेचे संस्थापक आहेत दिलीप रेडकर सर. आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या या वैयक्तिक प्रवासाबद्दल, आशादीपच्या स्थापनेमागची प्रेरणा, या प्रवासातील संघर्ष, मुलांमधील बदल आणि भविष्यातल्या स्वप्नांबद्दल. सर, नमस्कार.
3: नमस्कार.
2: कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत.
3: धन्यवाद.
2: आशादीप बद्दल जाणून घेण्यापूर्वी तुमचा स्वतःचा प्रवास कसा होता, तुम्ही या सामाजिक कार्याकडे कसे वळलात?
3: काय झालं, माझी वडिलांची कारकीर्द मी समक्ष बघितलेली आहे. गावात सभासद, ग्रामपंचायतीचे उपसरपंच, सरपंच ह्या पदावर काम करताना त्यांनी सामाजिक क्षेत्र काम केलं आहे, त्याचा प्रभाव माझ्यावर आहे. मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला 33 वर्ष सर्व्हिस केली. ते करत असताना सामाजिक क्षेत्रात मी काम करत होतो. अनेक ठिकाणी म्हणजे संघटनेचं काम केलं आणि हे सगळं करत असताना माझं पहिलं अपत्य नॉर्मल आहे, ते एम ई क्वालिफाईड आहे, ते पुण्याचं असते, लग्न करून दिलं आहे तिचं. आणि दुसरं मूल 1991 सालानुसार झालं, त्याचं 2 वर्ष मला काही समजलं नाही. 2 वर्षानंतर मला समजलं की हे मतिमंद मूल आहे. 50 वर्षापूर्वी हे संख्या नगण्य होती, पण आता संख्या ही वाढत चाललेली आहे. तर 200 मुलं आविष्कारमध्ये आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जाताना, ह्यांना तीव्र मतिमंद मुलगा असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जाताना मला आता ह्या संस्थेला 25 वर्ष झाली. प्रत्यक्ष काम करून 20 वर्ष सुरुवात झाली. पहिली 5 वर्ष मी भारतभर फिरलो, महाराष्ट्रभर फिरलो आणि सगळ्या संस्था बघून आलो. आणि संस्था बघून असताना आपल्या पक्षात काय, ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर शोधताना मी आविष्कारमध्ये मुलाला दाखल केलं आणि नंतर कैलासवाची प्राचार्य जडे सरांनी घटना स्थापन करून माझी संस्था स्थापन करून दिली. सुरुवातीला आम्ही 60 सभासद होतो, आता माझं वय 75 आहे. तर माझ्याबरोबर काम करणारे सगळेच म्हातारे झालेले आहेत आणि आता नवीन कोण सभासद व्हायला तयार नाही आहेत.
2: बर.
3: त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना प्राधान्य देताना, आपल्या पक्षात काय करताना संस्था सुरू करायचा असा विचार माझ्या मनात आला. कारण आम्ही शाळा होती, पण हे नव्हतं, वसतिगृह नव्हतं. हे सगळं करत असताना आपण काय केलं, करूया म्हणून सांगितलं तर म्हटलं, पहिल्या सुरुवातीला पाय उचलल्यानंतर आर्थिक नियोजनाचा प्रश्न होता. 2 वर्ष मी स्वतःच्या खर्चाने हे केलं आहे आणि कर्मचारी मिळणं मुश्किल होतं. फातिमा नावाची एक महिला माझ्याबरोबर काम करते आणि एक विनोद पाडकर म्हणून काम करतो, हे सुरुवातीला काम करणारे फाउंडर होते. त्याच्यानंतर एक कसं करून 10 कर्मचारी वाढत गेले आणि 25 मुलं आमच्याकडे आहेत. आता सुरुवातीला आम्ही 1500 रुपयाला सुरुवात केली होती 20 वर्षापूर्वी, पण आता महागाई वाढली आहे, कर्मचाऱ्यांचं मानधन द्यावं लागतं, शासन काही देत नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जाताना पैशाचं प्रश्न उपस्थित होतं आणि आर्थिक परिस्थिती गरीब कोकणातल्या माणसांची कसल्यामुळे 500 वाटून कर्मचाऱ्यांचं मानधन तरी वाढवलं पाहिजे. आणि ह्यासाठी मग आमच्याकडे आता परिस्थिती अशी निर्माण झाली की 7000 रुपये जेमतेम आणि खर्च येतो 10000 रुपये पर हेड. पण हे 3000-4000 रुपये जनता सांभाळते, हे अतिशय उपकारकारक आहे. आणि आर्थिक परिस्थिती सगळी जनतांनी सांभाळलेली आहे.
2: सर, 25 वर्षापूर्वी तुम्ही म्हणालात की ही संस्था सुरू करायची असं तुमचं ठरलं, तर त्या काळामध्ये अशा मुलांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा किंवा मार्गदर्शन मिळणं शक्य होतं का?
3: शक्यच नव्हतं, मार्गदर्शन मिळणं शक्य नव्हतं. कारण काय, मी ते या ठिकाणी कोण जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं.

0: होता
1: हाँ
0: आणि माझ्याकडे सामाजिक बांधिलकी असल्यामुळे मी हे प्रयत्न करायचो म्हणून सुरुवात केली आणि ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जाताना मला कर्मचाऱ्यांची साथ मिळाली.
1: तुमच्या स्वतःच्या मुलाच्या अनुभवातून तुम्हाला इतर पालकांच्या वेदना किंवा अडचणी नेमक्या काय असतील हे जाणवले असतील?
0: कसं मी काही तीव्र मूर्तीमंद मुलं असतो, माझा मुलगा तीव्र मूर्तीमंद आहे आणि काही मुलं अशी हायपर टेन्शन असतात आणि हे सगळं घरात एक मुलगा असला तर एक बाकीचे मुलं सांभाळू शकत नाही, इतर भावंड असतात त्यांचं शिक्षण होऊ शकत नाही, त्यामुळे ह्या गोष्टीला कोणतरी सपोर्ट हवा आहे म्हणून संस्था सुरू करायला पाहिजे. संस्था सुरू केल्यानंतर एक करत 25 मुलं वाढत चाललीत, त्यामुळे बांधकाम सुरू केलेलं आहे आणि बांधकाम सुरू करताना विचार करतो की प्रत्येक ठिकाणी पाय उचलला की पैसा, पाय उचलला की पैसा,
1: बरोबर.
0: आणि ह्या सगळ्या गोष्टीला सांभाळून जाताना जनता सांभाळते हे सगळ्यात महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, एखादी वैयक्तिक अडचण अनेकदा माणसाला स्वतःपुरती मर्यादित ठेवते, पण काही माणसं त्या अनुभवातून समाजासाठी काम करण्याची प्रेरणा घेतात. दिलीप रेडकर यांचा हा प्रवास त्याचं उत्तम उदाहरण आहे. सर, मला सांगा, अशा मुलांसाठी निवासी वसतिगृह असायला हवं हा विचार तुमच्या मनात कधी आणि कसा आला?
0: आता काय माहितीये, विभक्त कुटुंब पद्धती चालली आहे त्यामुळे आपल्या पक्षात काय हा प्रश्नाचं उत्तर कोणाकडे नसतं,
1: बरोबर.
0: आणि ह्या प्रश्नासाठी कोणीतरी प्रयत्न केले पाहिजेत म्हणून मी प्रयत्न केले. सुरुवातीला पाय लटपटले खरे, पण आता एक स्टेबल झालेलं आहे आणि व्यवस्थित काम चाललेलं आहे सगळं. आणि परत परत पण मी सांगतोय, हे कर्मचारी मला मिळालेत, कर्मचाऱ्यामुळेच ही संस्था चालू आहे.
1: अशा मुलांचे पालक स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधतात?
0: हा, माझं ज्यांना गरज असते, मूल सांभाळायची कॅपॅसिटी नाहीशी झाली ना की मग वाटा शोधत असतात. महाराष्ट्रात असे 17-18 संस्था आहेत, पण सगळ्या संस्था अशा पैसे ओरिएंटेड आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीला सांभाळून जाताना कोण काही परिस्थिती, कोकणातली परिस्थिती गरीब असली त्यामुळे काय होतं, ह्या परिस्थितीत आपण पैसे जास्त देऊ शकत नाही आहे, मग काय करायचं, हे पैसे देऊ शकत नाही म्हणून आम्ही आवाहन केलं जनतेला, आसामीसा योजना सुरू केली, आपण सारे मिळून सांभाळूया. दर महिन्याला 100 रुपये कॉल असतो, आमच्या आसामचे 400 मेंबर्स आहेत, म्हणजे 40,000 रुपये ते मिळतात.
1: हे
0: 40,000 रुपये मिळतात ते आसामीसा योजनेचे कर्मचाऱ्यांसाठीच खर्च करतो आम्ही, त्याच्या व्यतिरिक्त काही खर्च करत नाही. घर खर्चासाठी 10-15,000 रुपये खर्च करतात दर महिन्याला, त्याच्यात 100 रुपये दान खर्च करतो.
1: सर, मगाशी तुम्ही बोलता बोलता असं म्हणालात की तुम्ही वेगवेगळ्या संस्थांना अशा भेटी दिल्या आणि त्यानंतर तुम्ही आशादीपची स्थापना करायचं ठरवलं, तर अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या संस्थांना भेट देऊन त्यांच्या कामाची पद्धत समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केलात, त्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?
0: हा अनुभव चांगला मिळाला शिकायला, म्हणजे ज्या ज्या ज्या ठिकाणी परिवार म्हणून आमची देशव्यापी संघटना आहे आणि सह्याद्री परिवार म्हणून महाराष्ट्र संघटना आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जाताना आपण सगळं विचार केला की त्यांनी काय केलं आहे इथे, या संस्था सुरू करताना कशी अडचणी आल्या, काय कोण करत आहे. पण पुण्या मुंबईत मोठमोठ्या कंपनीत कॉर्पस फंड आणि बीटी जी मिळत असल्यामुळे त्यांचा प्रश्न तसा उपस्थित होत नाही, पण कोकणातली परिस्थिती अशी फार गरीब असल्यामुळे, त्यामुळे ह्या ठिकाणी पैसा हा मेन उद्देश आहे, त्यामुळे पैसा असल्याशिवाय काही काम होऊ शकत नाही,
1: बरोबर. मला एक सांगा, आशादीपची सुरुवात करायची असं जेव्हा तुम्ही ठरवलं तर त्यावेळेला पहिलं पाऊल नेमकं कोणतं होतं?
0: हां, तर पहिलं संघटना स्थापन करणे, संघटना स्थापन करणे म्हणजे काय करणे, रजिस्टर करणे, हे करणे सगळं कैलासवाचे जेवढे प्राचार्य होते ना त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि संघटनाचे स्थापन करण्यासाठी आशादीप नाव इत्यादीच आम्हाला सुचवलं आणि ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जाताना आपण सुरू करूया म्हटलं काम करते. 20 वर्ष आता सुरू झाली, 20 वर्षात पहिलं पाऊल मी उचललं की काम आपण सुरुवात करूया आणि सुरुवात करताना आपण फार अडचणी निर्माण झाल्या, आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे माझी ओढाताण होत होती, मग मित्रपरिवार थोडंसं सहकार्य केलं आणि सुरुवात केली सर्वांचे, आता व्यवस्थित चाललेलं आहे. आम्ही जाता जाता स्वतःची जागा खरेदी केलेली आहे MRDCमध्ये. MRDCमध्ये जागा खरेदी करताना त्या ठिकाणी इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करावी लागली, रोजगार देण्यासाठी विविध प्रकारचे हे केलं, अगदी पेक्षा उत्तम प्रकारे वर्तनपत्र करतात आणि ह्या मेडिकल स्टोरला जातात, किरसुणे बनवतात, सीजनेबल पंट्या राख्या ह्या बनवल्या जातात आणि आता उद्योग केंद्र सुरू करायचं आहे, त्यामुळे वेगवेगळे प्रकारचे उद्योग सुरू करायला विचार आहे आमचा.
1: सुरुवातीला पालकांचा आणि समाजाचा प्रतिसाद कसा होता तुम्हाला?

0: सुरुवात झाली त्यामुळे काही बघतच नव्हते, हे काय का करतो या दुसरा, शाळा आहे पण शाळा आहे ज्याच्या पदरात मूल आहे त्यांना आपल्या पक्षात काय हा प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. आणि हे करण्यासाठी म्हणून माझा प्रयत्न झाला आणि सगळ्या संदर्भात मी प्रयत्न सुरू केला. आणि सुरुवातीला एक मुलगा होता, त्याच्यानंतर दुसरा मुलगा वर्षी वाढत गेलेत आणि ह्या सगळ्या गोष्टीला यश प्राप्त झालं मला.
1: बरोबर सर, एखादी संस्था सुरू करणं आणि ती सातत्याने चालू ठेवणं ह्यात खूप फरक असतो, कारण सुरुवात करणाऱ्या

0: उचलला की पैसा लागतो, पाय उचलला की पैसा लागतो. कारण ह्या ठिकाणी मुलं घ्यायची म्हटलं म्हटलं जेवण खाणं, त्यांचं टॉयलेटिंग करणं आणि ह्या सगळ्यासाठी कर्मचारी लागतो, आणि कर्मचाऱ्यासाठी लागल्यानंतर कर्मचाऱ्यांसाठी लागणारा पगार आणि हा सगळा खर्च पाठवे म्हणजे मला अशक्यच वाटत होतं. 2 वर्षानंतर हा काहीतरी वेगळं करतोय असं समजल्यानंतर लोक समाजाचा दृष्टिकोन बदलायला लागला. आत्ता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, अन्नधान्य काही कमी पडत नाही आहे, परमेश्वर कृपाने सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. फक्त आर्थिक चणचण आहे, आर्थिक चणचण आहे ती आम्ही आवाहन केल्यानंतर हे आसाम मिसा योजनेचे असंख्य लोक वाढत चालली आहेत.
1: म्हणजे आर्थिक अडचण, मनुष्यबळ, जागा आणि मुलांच्या गरजा यापैकी सगळ्यात मोठं आव्हान तुमच्या दृष्टीने आर्थिक अडचण हे आहे.
0: आर्थिक अडचण आणि जागा.
1: बरोबर. मला एक सांगा, कधी असा प्रसंग आला का की हे काम पुढे सुरू ठेवणं तुम्हाला कठीण वाटलं?
0: आता वाटलं म्हणजे कसं, मी त्या माझं वय आता 75 आहे, माझ्या बरोबर जे काम करणारे सगळे सभासद होते ना ते आता वयस्कर झालेले आहेत, त्यामुळे काम करू शकत नाही ना, तर नवीन पिढी कोणीही काम करायला तयार नाही आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीला माझ्याकडे सामाजिक बांधिलकी असलेले माणसं आहेत ना, ती मी जोडून घेतली आणि त्यांच्या मदतीने काम सुरू केलं. म्हणजे आपण जर गेलो नाही तरी ते काम चालू ठेवू शकतील.
1: बरं, म्हणजे अशा वेळी पुन्हा उभं राहण्याची ताकद तुम्हाला या सगळ्यांकडून मिळते. आशाधीप म्हणजे केवळ 4 भिंतींचं निवासी वसतिगृह नाही, तर या मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार जगण्याची, शिकण्याची आणि स्वावलंबी होण्याची संधी मिळावी हा त्यामागचा खरा प्रयत्न आहे.
0: बरोबर.
1: तर मला सांगा, आता या वसतिगृहात किती मुलं आहेत, त्यांची रोजची दिनचर्या काय असते आणि मुलांना कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं?
0: हा, आता 19-25 मुलं आहेत, त्याच्यापासून 10 मुलं शाळेत आविष्कार शाळेमध्ये जातात आणि बाकीची मुलं गरजे असतात. सुट्टीच्या दिवशी किंवा शाळा सुटल्यानंतर आता ही जी मुलं असतात ना, कागदी पिशा बनवणे, सीजनेबल पणत्या, राख्या आणि किरसुण्या, ह्या विविध प्रकारचे उद्योग सुरू करावे लागतात. सकाळी 6 वाजता पाटल्यापासून उठून आंघोळ घालणे, तोंड धुणे, त्यांचे नाश्ता करणे, टॉयलेटिंग करणे, सगळं जबाबदारी कर्मचाऱ्यावर असतं. कर्मचारी नसतं, पुन्हा मी तेच सांगतो, कर्मचारी नसतं तर ही संस्था सुरू झाली नसती.
1: मग मला सांगा की अशा मुलांना, विशेष मुलांना आपण म्हणूया, प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक सुद्धा तेवढ्या ताकदीचे?
0: स्मिता जडे म्हणून जडे कैलासाची जडे सरांची सूनबाई आहे, त्या डबल ग्रॅज्युएट आहेत आणि सोशल ह्याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे त्यांनी, त्यामुळे त्यांचं गायडन्स सगळ्यात महत्त्वाचं असतं. आमच्याकडे जेवण करणारे कुक असे कोणत नाही आहे, सगळ्या प्रकारचे जेवण एक कर्मचारीच करतात. त्याच्यात हे हेड आहे, ती जी रेक्टर आहे म्हणून त्यांना माहिती आहे त्यांचं. आणि ह्या सगळ्या गोष्टीला मेडिकल सुद्धा द्यावं लागतं. करोना काळात 2 वर्षाच्या काळात फार कठीण परिस्थिती निर्माण झाली होती, पण आमच्याकडे सर्दी सुद्धा होऊ दिली नाही तिने. आणि ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जाताना आम्ही 6 महिने आमची आवक सगळी बंद होती आणि आम्ही गेटला कुलूप लावून गप्प बसलो होतो वसतिगृहामध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जाताना आई वडील सुद्धा घेऊन जायला तयार नव्हते.
1: बरं, मला सांगा की या सगळ्या सुविधा, म्हणजे आपण खाणं असेल, जेवण असेल, प्रशिक्षण असेल, या सगळ्यांच्या बरोबरीने वैद्यकीय सुविधा सुद्धा मुलांसाठी लागतात, तर मग ती कशी देता तुम्ही?
0: आता आमच्याकडे डॉक्टर मिलिंद खेर आहेत,
1: हां,
0: ते अतिशय मोफत सर्विस देतात.
1: हां,
0: 2 वेळ TT आमची इंजेक्शन देतो, कारण ह्या मुलांना काय लागलं बिगलं तर समजत नाही आहे. आणि ह्या सकाळच्या नंतर डॉक्टर झिमण असतात, नंतर डॉक्टर पेवेकर असतात, ते मेंदू संदर्भात आजारपण असले तर मदत करतात. नटराज पॉवर आहेत डॉक्टर, हे सगळे डॉक्टर आपल्याला सेवाभावी संस्थेने काम करतात.
1: अच्छा.
0: आणि जास्त आजार झाले तर आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो. 2 दिवसाचं आजारपण आम्ही काढतो, 2 दिवसानंतर पालकांनी त्यांची जबाबदारी घ्यावी. पण काही वेळा असं परिस्थिती निर्माण मिळते की त्यांना ग्लुकोजचं पाणी द्या आणि जगेल त्या दिवशी तोपर्यंत जगेल, अशी परिस्थिती पालक करतात.
1: अरे बापरे. मला असं सांगा की अशा मुलांचे पालक जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला भेटतात किंवा पालकांना संस्थेबद्दल जेव्हा तुमच्या कळतं, तर त्यावेळी त्यांच्या मनात नेमके कोणते प्रश्न असतात आणि अशा मुलांच्या भविष्यासाठी पालकांनी लहानपणापासून कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं असं तुम्हाला वाटतं?
0: आता प्रशिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, शाळा महत्त्वाची असते, कारण ह्यांना घरी ठेवलं ना तर कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण द्यावं, कुठल्या प्रकारचं त्यांनी काळजी घ्यावी हे पालकांकडे नसतं, त्याच्यामुळे शाळाच ही महत्त्वाची असते. आणि शाळेत त्यांना शिक्षण पूर्ण दिलं जातं, स्वावलंबन बनवण्यासाठी दिलं जातं, लिखापडी काही करत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जाताना शाळा ही महत्त्वाची असते, शाळेत शिक्षण दिलं जातं, आणि ह्या शिक्षणाच्या आधारे

0: बराबर ते स्वावलंबी बनतात. आमच्याकडे दोन तीन मुलं अशी आहेत की ते स्वतःची स्वतः करू शकले सगळे सगळे काय काम करतात, असिस्टंट म्हणून काम करतात. अशी दोन तीन मुलं शिकून बाहेर पडलेली आहेत. स्वतःचे स्वतः करणारे मुलं शाळेमध्ये आहेत, ते शाळेतच राहतात.
1: अच्छा, ती वसतिगृहामध्ये
0: लोकल लोकल माणसं आहेत ना, ती आई वडील त्यांचे तिथेच घेऊन जातात तिला.
1: बरोबर.
0: आणि बाहेरची माणसं जे शाळेची गैरसोय आहे ना, ती मुलं फक्त आमच्याकडे राहतात.
1: बरोबर. आता तुम्ही सांगितलं की शाळेची जबाबदारी खूप असते ह्या मुलांच्या बाबतीमध्ये, पण मुळात आधी आपलं मूल असं दिव्यांग आहे हे पालकांना कधी समजतं आणि त्या दृष्टीने पालकांनी कसं निरीक्षण ठेवायला हवं?
0: निरीक्षण ठेवायला हवं. स्वतःच स्वतः काय करू शकत नाहीये, बोलू शकत नाहीये, चालू शकत नाहीये, आणि ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जाताना ते त्यांना सुरुवातीपासूनच शिक्षण द्यावं लागतं. आणि शाळेत शिक्षण घेतल्यानंतर शिक्षक असतात त्या ठिकाणी, ते प्रत्येक गोष्टीला प्राधान्य देऊन स्वावलंबन कसं करता येईल तेवढ्यासाठी लक्ष देतात ते.
1: बर, म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये पालक आणि शाळा आणि समाज ह्या सगळ्यांची खूप मोठी जबाबदारी
0: आहे
1: या मुलांना वाढवण्यामध्ये. बरोबर. पण समाजाची भूमिका थोडी जास्त महत्वाची असते.
0: सगळ्यात महत्वाची भूमिका समाजाची असते. समाजाने जर हातभार लावला तर ह्या संस्था उदयास येतात.
1: कसा दृष्टिकोन असतो किंवा कसा दृष्टिकोन असावा समाजाचा अशा संस्थांच्या बाबतीमध्ये?
0: आता कसं माहिती आहे, आपलं मूल मोतीमध्ये नाही आहे, नॉर्मल आहे. आपली मुलं चांगली आहेत, चांगली शिक्षण क्वालिफाईड झालेली असतात. समाजातली माणसं प्रत्येक ठिकाणी कोण वाढदिवस साजरा करायला येतात, कोण षष्टी साजरा करायला येतात, कोणी काय आणखी काय करायला येतात, आणि ह्या सगळ्या प्रकारे प्रत्येकजण आपल्या परिस्थितीनुसार हातभार लावत असतो.
1: बर, तर मला असं तुम्हाला विचारायचं की अशा संस्थांना आर्थिक मदत तर आवश्यकच असते, पण केवळ आर्थिक मदत नाही तर इतर अनेक गोष्टींची गरज असते किंवा अनेक गोष्टींची साथ हवी असते. मग नागरिकांनी कसं सहभागी व्हावं अशा उपक्रमांमध्ये?
0: आता कसं माहिती आहे, रत्नागिरीमध्ये MIDC मध्ये जवळपास असलेली ही आषाढी मोतीमध्ये मुलांचे पालक संघ ही पहिली संस्था आहे, त्यामुळे लोकांची नजरा वळायला लागल्यात. हे काहीतरी वेगळं करतात, आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मदत करायला हवी ही त्यांच्याकडे भावना निर्माण होते. कुठल्या वस्तू तुम्हाला गरज आहे, काही कमतरता होणार नाही अशा पद्धतीची समाज आमच्याकडे बघतो.
1: बरोबर. सर, तुमच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन तुम्हाला सन्मानित केले
0: 2024 साली.
1: बरोबर. तर नेमक्या काय भावना होत्या त्यावेळी तुमच्या मनात?
0: जेव्हा हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा मला फार गहिवर झालं, कारण हा मोठा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार होता आणि ह्या सगळ्या पुरस्कार काही कमी लोकांना मिळतात, त्यात माझा नंबर लागला हे मला सुदैव म्हणायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टीला महाराष्ट्र शासनाचं मी आभार मानतो.
1: सर, तुमच्या मुलामुळे जसं तुमचं आयुष्य बदललं आणि त्या बदलातून अनेक मुलांचं आयुष्य तुमच्यामुळे घडलं, पण मला असं सांगा की अशा गतिमंद किंवा मतिमंद मुलांचे जे पालक आहेत तर त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: पालकांनी काय देतो, आपलं नशिबात आलं खरं मूल, त्यामुळे ह्या मुलाला सांभाळण्यासाठी जबाबदारी आपण घेतलेली आहेत. पण पालक वेगळे असतात आणि पालकांची मुलं वेगळी असतात. पालकांना ह्या मुलाबद्दल अतिशय प्रेम असतं, पण भावंडांना प्रेम नसतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला दोन पैसे खर्च करावे असे पालकांची इच्छा असते. आता वर्षभरात एक दोन सण, दिवाळी सण असतो, गणपती सण असतो, तर एकाच दुसऱ्या दिवशी मुलगा घरी जातो, नाही तर कोणीही पालक घरी घेऊन जात नाही. का एक माणूस तिथे ठेवायला म्हणजे एक केअरटेकर ठेवावा लागतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जाताना संस्था हीच महत्त्वाची असते आणि संस्थेसाठी आधार म्हणूनच हे बघतात.
1: पण आपण हे जे सणवार आपल्या घरी साजरे करतो तसे तुम्ही संस्थेमध्ये पण करता?
0: सगळे म्हणजे होळी साजरा करतो, गणपती उत्सव साजरा करतो, दसरा साजरा करतो, आणि या सगळ्या साजरी करताना त्यांना त्या दिवशी होणारे
1: पदार्थ
0: मोदक म्हणा किंवा पातोळे म्हणा किंवा आणखी काय काय म्हणा, सगळ्या प्रकारचे पदार्थ हे आमच्याकडे कर्मचारी बनवतात. आणि सगळ्या मुलांना फक्त शाकाहारी जेवण घालतो, त्यामुळे ह्या सगळे मुलं खुश असतात. सकाळी 8 वाजता नाश्ता असतो, 12 वाजता जेवण असतं, 4 वाजता परत नाश्ता असतो, 8 वाजता परत जेवण असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीला काही कमतरता येत नाही आहे. सगळे मदत करतात आणि भाजीपाला वगैरे आणून देतात मुलं, त्यामुळे आम्हाला काही चिंता पडत नाही.
1: सर्व धर्मियांचे सगळे सण संस्थेमध्ये साजरे केले जातात.
0: हो,
1: म्हणजे मुलांना त्याची माहिती व्हावी आणि त्यातून आनंद मिळावा.
0: 15 ऑगस्ट 26 जानेवारी सगळे साजरे करतात आणि हा

0: उत्तम प्रकारे मुलांना नॉलेज देण्याचा प्रयत्न करतो.
1: आणि मुलं कसं सहकार्य करतात?
0: मुलं चांगले सहकार्य, काही मुलं असतं हायपर टेन्शन असतात, त्यामुळे ह्यांचे औषध कायम चालू ठेवावं लागतं. कुरापती काढणे वगैरे सुरू चालू असते. आता पेपर बॅग बनवण्याचं काम करण्याचं उत्तम प्रकारचं काम करणारे मुलं आहेत, त्यांचे बँकेमध्ये खाते उघडलेले आहेत, मिळणारे पैसे उत्पन्न त्यांना पण मिळतं आणि कर्मचाऱ्यांना पण मिळतं. कारण कर्मचाऱ्यांना हे सगळं उत्पन्न मुलांना सांभाळायचं असतं, काम करत असतात, जेवण करत असतात आणि त्याचबरोबर हे सगळं प्रोडक्शनला हातभार लागू लागत असतात.
1: एक सर्वसामान्य मूल सांभाळणं किंवा नॉर्मल मूल सांभाळणं हे आजकाल बालकांसाठी कठीण होऊन बसलंय. इथे तर दिव्यांग मुलांचा सांभाळ आणि ते सुद्धा 25 मुलांचा सांभाळ सर तुमच्या संस्थेमार्फत केला जातोय. खूपच मोठं सामाजिक कार्य तुम्ही करतात. मला सांगा, तुमचे भविष्यातले उपक्रम काय आहेत?
0: मायदेशीमध्ये केंद्र असल्यामुळे स्वयंरोजगार केंद्र निर्माण करणं, स्वयंरोजगारसाठी वेगवेगळे त्यांना झेपणारे उद्योग आहेत ते त्यांना उद्योग देणं आणि मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार केंद्र निर्माण करायचा असा विचार आमच्याकडे आहे.
1: श्रोते हो, जिथे आधाराची गरज आहे तिथे हात पुढे करणं आणि जिथे अंधार आहे तिथे आशेचा दीप लावणं यालाच समाजसेवा म्हणतात. रेडकर सर, तुम्ही आणि तुमची संपूर्ण टीम एक वेगळं ईश्वरी कार्य करते आहे. या तुमच्या कार्याला आणि तुमच्या पुढच्या उपक्रमांना वाटचालीला आकाशवाणीकडून आणि सगळ्या श्रोत्यांच्या वतीने मी शुभेच्छा देते. आज तुम्ही इथे आलात आणि आशादीपविषयी सविस्तर बोललात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात गतिमंद आणि मतिमंद मुलांसाठी निवासी स्वयंरोजगार केंद्र चालवणाऱ्या रत्नागिरीतील आशादीप या संस्थेचे संस्थापक दिलीप रेडकर यांची गौरी मुळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: इंद्रधनुष्य हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो सोमवारी 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका विम्याचं महत्व याविषयी मनोज भाटवडेकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: खरंतर विमा ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये अनिश्चित घटना परिस्थितीला सामोरा जाणाऱ्या सर्व लोकांच्या समूहापैकी ज्यांचं नुकसान होतं त्या नुकसानीची उर्वरित लोकांमध्ये विभागणी करणं. जेव्हा एखादं कुटुंब आपल्या कमावत्या व्यक्तीला गमावतं तेव्हा खऱ्या अर्थी त्या व्यक्तीमुळे घरात येणारं उत्पन्न गमावलं जातं.
0: बरोबर.
1: त्या व्यक्तीची भरपाई आपण नाही करू शकत, पण विमा जर असेल तर त्या व्यक्तीच्या उत्पन्नाची आपण थोड्याफार प्रमाणामध्ये भरपाई करू शकतो.
0: बरोबर. तेव्हा नक्की ऐका सोमवारी 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 11.43 kHz वर तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. ऐकत रहा सातत्यानं 265.47 मीटर्स अर्थात 11.43 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर.
2: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. बालदोस्तांनो, रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आमच्या बालजगत या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात श्रावण धारा हा कार्यक्रम.

0: या कार्यक्रमासाठी निवेदन आणि मार्गदर्शन आहे प्राजक्ता लेले जोगळेकर यांचं.
1: श्रावण महिना म्हणजे आनंद आणि उत्साह. श्रावण म्हणजे ओली माती. श्रावण म्हणजे भिजली धरती. श्रावण म्हणजे पाऊसधारा, हिरवी झाडे, मोर पिसारा.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका बालजगत या कार्यक्रमात श्रावणधारा रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्र

क्षेत्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.

0: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्याकडून नम्र निवेदन. आपापसातील वाद समझोत्याने मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन शनिवार दिनांक 12 सप्टेंबर 2026 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, वीज वितरण कंपनीचे प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 359 नुसार तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, चेक बाउन्सची प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण आयोगाची जिल्हा स्तरावरील तडजोड पात्र प्रलंबित प्रकरणे, तसेच बँक प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे व वीज कंपनीचे दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. तसेच नगरपालिका व ग्रामपंचायतीची करवसुलीची प्रकरणे देखील ठेवण्यात आली आहेत. लोक अदालतीमध्ये प्रकरण मिटल्यास कोर्ट फी परत मिळते. ज्या नागरिकांना आपले प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायचे असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा. तसेच आपली प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायची असल्यास आपण खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता. संपर्क क्रमांक 8591903608, संपर्क क्रमांक 8591903608, तसेच mahratdlsa@bhc.gov.in यावर ईमेल करू शकता. लोक न्यायालयामध्ये प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबित प्रकरणामध्ये पक्षकार त्यांच्या वकिलांशी देखील संपर्क साधू शकतात. राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन माननीय अध्यक्ष व माननीय सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांनी केले आहे.
1: अकराशे 43 किलोहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. 10 वाजलेत. श्रोतेहो, आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. श्रोतेहो, आज 21 ऑगस्ट अभिनेते शरद तळवलकर यांचा स्मृती दिन. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शरद तळवलकर यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्यानं.

0: सुधीर फडके, उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे होतं धाकटी सून या चित्रपटातलं गीत. सुधीर मोघे यांच्या गीताला संगीत होतं सुधीर फडके यांचं. श्रोते हो, शरद तळवलकर यांनी लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, तुळस माझ्या अंगणी, रंगल्या रात्री अशा, अखेर जमलं, वाट चुकलेले नवरे, बायको माहेरी जाते, मुंबईचा जावई, एकटी अशा कितीतरी गाजलेल्या मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या. जावई विकत घेणे आहे मधल्या त्यांच्या म्हाताऱ्याच्या भूमिकेचं आणि एकटी चित्रपटातल्या त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचं पारितोषिक मिळालं होतं. 1992 झालेल्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. 21 ऑगस्ट 2001 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या विनोदी भूमिका, त्यांची डायलॉग डिलिव्हरी या सगळ्यामुळे आजही त्यांच्या भूमिका लोक आठवतात आणि आवडीनं बघतात. शरद तळवलकर यांना मनोमन वंदन.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
2: बसला, अनोळख्या पासून बचाव करा.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे होतं अम बम कोळी यांचं गीत आई तुळजा भवानी या चित्रपटातलं. संगीत होतं सदाशिव गुजर यांचं.
1: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ ₹1 में पाएं 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े, भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़ें. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें.
2: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 94-35-73-485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
0: श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमासाठी तुम्हाला आवडणारी गाणी तर आम्हाला कळवाच, पण त्याचबरोबरीनं आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रियासुद्धा आम्हाला नक्की कळवा. तुमच्या या प्रतिक्रियांचा समावेश आम्ही आपली आवड या कार्यक्रमात करून घेत असतो. तेव्हा आम्ही वाट बघतोय तुमच्या आवडत्या गाण्यांची आणि तुमच्या प्रतिक्रियांचीसुद्धा.

0: श्रोते हो, हे होतं पिंजरा या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गायलं होतं लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी. संगीत होतं राम कदम यांचं.
1: श्रोते हो, रविवारी 23 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळच्या कार्यक्रमात ऐका श्रावण सखी ग्रुपने सादर केलेला मंगळागौरीच्या पारंपरिक गाण्यांचा कार्यक्रम.

0: तेव्हा नक्की ऐका 23 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातल्या आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
1: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया मुंबईचा जावई या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं गीत. संगीत सुधीर फडके यांचं आणि हे गीत गायलंय आशा भोसले यांनी.

0: अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे होतं शांता शेळके यांचं गीत सतीची पुण्याई. या चित्रपटातलं संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: आता ऐकूया NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात मी तुम्हाला दिल खुश करणारी गाणी ऐकवणारी. अशी अनेक गाणी असतात जी आपण बरेच दिवसात ऐकलेली नसतात आणि आपण जेव्हा ती ऐकतो तेव्हा ती आपल्याला खूप आवडतात आणि ती गाणी दिवसभर आपल्या मनात रेंगाळत राहतात. त्याविषयीच्या काही आठवणी जाग्या होत राहतात आणि ही गाणी परत परत ऐकावी अशी वाटतात. बघा, तुम्हाला आवडत आहेत का? कार्यक्रमाची सुरुवात करूया तिसरी मंजिल चित्रपटातल्या मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतानं.

0: आर डी बर्मन यांचं संगीत असलेलं हे होतं तिसरी मंजिल या चित्रपटातलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत गायलं होतं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
0: आता ऐकूया शर्मिली या चित्रपटातलं नीरज यांचं गीत. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी हे गीत गायलंय, संगीत SD बर्मन यांचं.

0: या कार्यक्रमासाठी निवेदन आणि मार्गदर्शन आहे प्राजक्ता लेले जोगळेकर यांचं.
1: श्रावण महिना म्हणजे आनंद आणि उत्साह, श्रावण म्हणजे ओली माती, श्रावण म्हणजे भिजली धरती, श्रावण म्हणजे पाऊसधारा, हिरवी झाडे, मोर पिसारा.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका बालजगत या कार्यक्रमात श्रावणधारा रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.

बालदोस्तांनो, रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आमच्या बालजगत या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात श्रावण धारा हा

0: श्रोते हो, हे गीत होतं मोम की गुडिया या चित्रपटातलं. गायलं होतं लता मंगेशकर आणि आनंद बक्षी यांनी. रचना होती आनंद बक्षी यांची आणि संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. श्रोते हो, आपल्यालाही तुम्हाला आवडणारी गाणी जर ऐकायची असतील तर आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला आवडणारं गाणं कळवा. आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हा.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9405573485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया रवी यांनी संगीत दिलेली साहिल लुधियानवी यांची गीतरचना आखे या चित्रपटातली. गायली आहे लता मंगेशकर यांनी.

0: मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे होतं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत होतं ओ पी नय्यर यांचं आणि चित्रपट होता मेरे सनम.
1: श्रोते हो, रविवारी 23 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळच्या कार्यक्रमात ऐका श्रावण सखी ग्रुपने सादर केलेला मंगळागौरीच्या पारंपरिक गाण्यांचा कार्यक्रम.

लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत असलेलं हे होतं दाग या चित्रपटातलं गीत. गायलं होतं किशोर कुमार यांनी आणि संगीत होतं साहिर लुधियानवी यांचं. माफ करा श्रोते हो, ही गीतरचना होती साहिर लुधियानवी यांची. श्रोते हो, आज संध्याकाळी 6:35 लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकाल सखी भगिनी मंडळ रत्नागिरी यांनी सादर केलेली काही लोकगीतं. तेव्हा नक्की ऐका 6:35 कार्यक्रम लोकसंगीत.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: गाता रहे मेरा दिल श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं पत्थर के सनम या चित्रपटातलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र।
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी।
1: सादर करते विवेक पानखडे।

0: मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेली ही होती एक मुसाफिर एक हसीना या चित्रपटातली गीतरचना. रचना होती एस एच बिहारी यांची आणि संगीत होतं ओ पी नय्यर यांचं.
1: श्रोते हो, सोमवारी 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका विम्याचं महत्व याविषयी मनोज भाटवडेकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
2: खरं तर विमा ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये अनिश्चित घटना परिस्थितीला सामोरा जाणाऱ्या सर्व लोकांच्या समूहापैकी ज्यांचं नुकसान होतं त्या नुकसानीची उर्वरित लोकांमध्ये विभागणी करणं. जेव्हा एखादं कुटुंब आपल्या कमावत्या व्यक्तीला गमावतं तेव्हा खऱ्या अर्थी त्या व्यक्तीमुळे घरात येणारं उत्पन्न गमावलं जातं.
1: बरोबर.
2: त्या व्यक्तीची भरपाई आपण नाही करू शकत, पण विमा जर असेल तर त्या व्यक्तीच्या उत्पन्नाची आपण थोड्याफार प्रमाणामध्ये भरपाई करू शकतो.
1: बरोबर. तेव्हा नक्की ऐका सोमवारी 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता

वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.

लता मंगेशकर यांनी गायलेलं हे होतं लव इन टोकियो या चित्रपटातलं गीत. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. श्रोतेहो, या गाण्यातल्या शब्दांप्रमाणेच तुम्हालाही सायोनारा.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. त्यामुळे पहिल्या प्रसारण सभेतून मी सोनाली कानिटकर आता आपला निरोप घेते. परत भेटूच, तोपर्यंत नमस्कार. 12 वाजता सुरुवातीला प्रसारित होईल महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. त्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी तुमची सखी मदालसा कानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मैत्रिणींनो, आज आहे 21 ऑगस्ट आणि 21 ऑगस्ट हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठांचं आपल्या कुटुंबातलं स्थान, त्यांचं समाजातलं योगदान, त्यांचे अनुभव, हक्क, अधिकार, त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य या सगळ्याचं महत्त्व आहेच. त्या अनुषंगाने आज आपण ज्येष्ठांचा सन्मान, अनुभवांना प्रणाम याविषयी संवाद साधतोय मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर तेजस गयाळ यांच्याशी. डॉक्टर तेजस गयाळ गेल्या 7 वर्षांपासून सायकियाट्री आणि जेरियाट्रिक सायकियाट्री या क्षेत्रात कार्यरत आहेत. जेरियाट्रिक सायकियाट्री म्हणजे वृद्धापकाळातील मानसोपचाराची ही एक शाखा आहे, जी प्रामुख्याने 65 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या वृद्धांच्या मानसिक आरोग्याशी आणि आजारांशी संबंधित आहे.

0: डॉक्टर गयाळ, आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: विषय आपला आजचा असा आहे की जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आज आहे आणि ज्येष्ठांच्या बाबतीतलं त्यांचं सगळं आरोग्य, मानसिक आणि शारीरिक सुद्धा, आणि त्यांचे हक्क अधिकार आणि त्यांचं आनंदी जीवन या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत. तर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचं महत्व आपण काय सांगाल श्रोत्यांना आमच्या?
1: दरवर्षी 21 ऑगस्ट रोजी जगभरामध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जातो. या दिवसाची 3 महत्वाची उद्दिष्ट आहेत. पहिलं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यभर समाजाला जे योगदान दिलंय त्याचा सन्मान करणे. दुसरं म्हणजे वाढत्या वयामध्ये उद्भवणाऱ्या ज्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यांच्या समस्या आहेत त्याबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे. आणि तिसरं म्हणजे ज्येष्ठांविषयीचा आदर, आपुलकी आणि संवेदनशीलता वाढवणे. या दिवसाची सुरुवात 1988 अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांनी केली होती. वाढत्या वयाशी संबंधित प्रश्नांकडे समाजाचं लक्ष जावं आणि ज्येष्ठांच्या योगदानाची दखल घेतली जावी हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. खरं तर हा दिवस केवळ शुभेच्छा देण्यापुरता नाहीये, तर तो आपल्याला एक आठवण करून देतो की आज आपण ज्या समाजात आहोत तो घडवण्यामध्ये ज्येष्ठ पिढीचा एक मोठा वाटा आहे. त्यांचा अनुभव, त्यांचं ज्ञान आणि त्यांनी जपलेली मूल्य ही समाजासाठी एक मोठी संपत्ती आहे.
0: बरोबर. आणि यासाठी हा आपण दिन साजरा करत असतो. तुम्ही आता बोलता बोलता सर सांगितलं की समाजाच्या जडणघडणीमध्ये ज्येष्ठांचं योगदान खूप महत्वाचं असतं. ते किती महत्वाचं असतं आणि कसं असायला हवं?
1: समाजाची जडणघडण जी आहे ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि यामध्ये ज्येष्ठ पिढीचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. आज आपण ज्या सामाजिक मूल्यांबद्दल, शिस्तीबद्दल, संस्काराबद्दल बोलतो त्याचा पाया अनेक पिढ्यांच्या अनुभवातून तयार झालेला आहे. या अनुभवांना पुढच्या पिढीपर्यंत सोपवण्याचं महत्वाचं काम ज्येष्ठ नागरिक करत असतात. माझ्या मताने समाज घडवण्याची सर्वात मोठी भूमिका म्हणजे पिढ्यांमधला संवाद हा आहे. जेव्हा ज्येष्ठ व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील अनुभव, यश अपयश, मूल्य विचार, शिकवणी नवीन पिढीपर्यंत पोचवतात तेव्हा त्यातून समाजाला नवीन दिशा मिळत असते. तसेच प्रत्येक काळात समाज बदलत असतो. काही जुन्या परंपरा जपण्यासारख्या असतात, काहींमध्ये बदल होणं आवश्यक असतं. तर त्यामुळे जेव्हा दोन पिढ्यांमध्ये एकमेकांचा आदर ठेवून एक संवाद साधला जातो, एकमेकांचा विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांच्यामध्ये वैचारिक देवाणघेवाण होते, त्यातून हा समाज समृद्ध होत असतो.
0: आत्ताच्या काळामध्ये तुम्ही आता म्हणालात की काळ बदलत राहतो आणि त्याला सामोरं जावं लागतं या लोकांना, पिढ्यांमध्ये अंतर वाढत राहतं. पण सगळ्यात जास्त आव्हानं या पिढीला आत्ताच्या काळामध्ये कोणती आहेत?
1: सो आजचा काळ जो आहे त्याला तंत्रज्ञानाचा किंवा वेगाने बदलणाऱ्या माहितीचा काळ असं म्हणतात, की आपण इंग्लिशमध्ये डिजिटल किंवा इन्फॉर्मेशन एज असं म्हणतो. या बदलांचा जो वेग आहे तो इतका जास्त आहे की त्याच्याशी जुळवून घेणं हे अनेकांना कठीण जाऊ शकतं. आज जी आपली दैनंदिन कामं आहेत ती पूर्णपणे डिजिटल झाली आहेत. उदाहरणार्थ विजेचं बिल भरणं, बँकेचं छोटं काम किंवा ऑफिसमधली कामं ही अगदी 2 मिनिटांमध्ये मोबाईलवरती होऊ शकतात. ज्यांनी मोबाईल, UPI किंवा डिजिटल व्यवहार शिकून घेतले त्यांचं आयुष्य अधिक सोपं झालं. पण हे आपल्याला जमत नाही असं म्हणून ज्यांनी स्वतःला तंत्रज्ञानापासून दूर ठेवलं त्यांना अधिक किंवा प्रत्येक छोट्या कामासाठी इतरांवर अवलंबून राहावं लागतं. हेच शिक्षणातूनही दिसून येतं की शाळांमधले जे संदेश असतात, त्यांची ऑनलाईन माहिती, त्यांचा अभ्यासक्रम, यासाठी पण आता डिजिटल लिटरसी ही आवश्यक झाली आहे. म्हणून तंत्रज्ञान ही आता चैनीची गोष्ट नाही राहिली आहे, ही आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि काळानुसार शिकत राहणं ही आता निवड नसून ती सध्याची गरज झालेली आहे.
0: सगळं डिजिटल आता झालेलं आहे आणि नवीन या तंत्रज्ञानाशी जर त्यांनी जुळवून घेतलं नाही तर त्यांना खूपच अडचणींचा सामना करावा लागतो. तर त्यांनी कशा पद्धतीने यासाठी साक्षर होणं गरजेचं आहे किंवा या तंत्रज्ञान युगामध्ये त्यांनी कसं ऍडजस्ट होणं महत्वाचं आहे?
1: सो तंत्रज्ञानाच्या युगात ज्या अडचणी येतात त्याच्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे की आपण जेव्हा कुठलीही नवीन गोष्ट शिकतो, की गाडी चालवणं, नवीन वाद्य वाजवणं किंवा नवीन वाद्य शिकणं, मोबाईल वापरणं, एखादा खेळ शिकणं, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये काही नवीन पेशींमध्ये जोडणी तयार होत असते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सायनॅप्स असं म्हणतो. सतत सराव केल्यामुळे या ज्या जोडण्या आहेत या अधिक मजबूत व्हायला लागतात आणि या सवयी आपल्याला सहज जमायला लागतात किंवा हे नवीन खेळ, नवीन वस्तू वापरायला आपल्याला सोपं जायला लागतं. पण जसं वय वाढायला लागतं तसं शरीराप्रमाणेच मेंदूमध्ये पण काही नैसर्गिक बदल व्हायला लागतात, की कुठलीही नवीन गोष्ट शिकण्याकरता मेंदूच्या पेशींना एक लवचिकता लागते. वाढलेल्या वयानुसार ही लवचिकता कमी व्हायला लागते, त्यामुळे आपल्याला सवयी किंवा नवीन सवयी शिकणं, जुन्या पद्धती बदलणं हे जरा अवघड जायला लागतं. म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांना मोबाईल ॲप्स वापरणं, डिजिटल

0: सेवा वापरणं याच्यामध्ये अडचणी यायला लागतात. बरं, याचा अर्थ असा नाही की ते शिकू शकत नाहीत. आपण फक्त त्यांना थोडासा वेळ दिला, थोडं संयमाने त्यांच्यासोबत बसून त्यांना शिकवलं, तर हे तंत्रज्ञान ते सहज शिकू शकतात. त्यामुळे याच्याकडे भीतीने नाही पाहायला पाहिजे, ती एक नवीन काहीतरी शिकण्याची संधी म्हणून पाहणं अधिक महत्वाचं आहे.
1: आणि असं जर केलं त्यांनी तर त्यांचंच आयुष्य सुकर होईल, त्यांना सोपं वाटेल ते सगळं करताना जर त्यांनी सवय ठेवली या सगळ्याची.
0: बरोबर.
1: सर, भारतीय कुटुंब पद्धतीचा जर आपण विचार केला तर पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती होती आपल्याकडे आणि आता पण आहे, पण शहरांमधली परिस्थिती जर आपण बघितली तर बऱ्याच वेळा विभक्त कुटुंब पद्धती आपल्याला दिसते. मुलं मुली कुठेतरी परदेशात किंवा दुसऱ्या गावी असतात आणि बऱ्याच वेळा वृद्ध जोडपं एकटं असतं. अशा वेळी त्यांच्यामधला तो एकटेपणा, समाजामधून तुटले पण जे त्यांच्यामध्ये येतं ते सांधण्यासाठी या लोकांनी काय करायला हवं?
0: हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. सध्या जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO जी आहे, त्याच्या मताने एकटेपणा किंवा लोनलीनेस आणि सामाजिक दुरावा म्हणजे सोशल आयसोलेशन या दोन्ही गोष्टी पूर्ण जगासमोरच एक गंभीर चिंतेचा विषय झाले आहेत. की याला WHOनी एक पॅन्डेमिक म्हणजे कोविड सारखी महामारी म्हणून घोषित केलं कोविड काळानंतर, की हा एकटेपणाचं प्रमाण इतकं वाढलंय. सो गेल्या काही दशकांमध्ये शिक्षण, नोकरी, व्यवसाय यामुळे अनेक मुलांनी घर गावं सोडली, त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती कमी झाली. आता घरांमध्ये बऱ्याच वेळेला फक्त आई वडील हे दोघंच राहतात. या बदलामध्ये योग्य किंवा अयोग्य असं काहीच नाही, हा एक बदलत्या समाजाची एक नैसर्गिक दिशा आहे
1: किंवा काळ बदलतोय त्याचे हे परिणाम आहेत.
0: बरोबर. तर आज आपण किती ऑडिओ व्हिडिओ कॉल जरी केले किंवा संपर्क ठेवायचा जरी प्रयत्न केला तरी कुठलंही तंत्रज्ञान माणसाच्या सहवासाची, स्पर्शाची, काळजीची आणि समोर बसून केलेल्या संवादाची जागा पूर्णपणे घेऊ शकत नाही. बरं, अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे एकटेपणा म्हणजे फक्त एकटं राहणं असं नाही, की आज आपण पाहतो की एका घरात एकत्र कुटुंबात राहूनही काही लोक एकटे पडलेत. यामध्ये माझ्या मताने स्मार्टफोनचा पण बऱ्याच प्रमाणात वाटा आहे. की आपण बऱ्याचदा अनुभवलं असेल की घरात चार माणसं जरी बसलेली असतील आणि प्रत्येकाचं लक्ष मोबाईलमध्ये असेल तर एक प्रत्यक्ष संवाद जो व्हायला पाहिजे तो कमी होतो आणि यामुळे नकळत नात्यांमधलं अंतर थोडं वाढायला लागतं. बऱ्याच व्यक्तींना सवय असते की एकामागे एक व्हिडिओज बघत राहणे, रील्स बघत राहणे, सोशल मीडियावरची माहिती वाचत राहणे, याच्यातनं परस्पर संवाद कमी होतो. त्यामुळेच डिजिटल जगा इतकंच आपल्या आजूबाजूच्या माणसांशी असलेलं जे आपलं नातं आहे ते जपणंही तितकंच महत्वाचं आहे. याबद्दल मला एक छोटंसं उदाहरण सांगावं वाटतं की माझ्याकडे एक आजोबा पेशंट म्हणून आले होते दाखवायला. त्यांची दोन्ही मुलं परदेशात राहतात, ती चांगल्या नोकऱ्यांवरती आहेत, त्यांना ती रोज फोन करतात, व्हिडिओ कॉल करतात, त्यांची विचारपूस करतात, त्यांच्या नातवंडांशी त्यांचं बोलणं होतं, त्यांना पैसे महिन्याच्या महिन्याला पाठवले जातात, सगळ्या सोयी सुविधा, औषधं या सगळ्या व्यवस्थित वेळच्या वेळी मिळतात. पण हे आजोबा मला जेव्हा भेटायला आले तेव्हा म्हणले की डॉक्टर, माझ्याकडे सगळं आहे पण माझ्यासोबत बसून चहा पिणारा माणूस माझ्या आजूबाजूला नाहीये. तर याच्यात त्यांच्या या वाक्यामध्ये त्यांच्या एकटेपणाचं एक दुःख दडलं होतं. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये
1: आप्तजन कोणीतरी त्यांच्याजवळ नाहीये ज्याची त्यांना खंत होती.
0: बरोबर.
1: सर, हा झाला मानसिक एकटेपणा, पण या व्यतिरिक्त शारीरिक समस्या पण त्यांना भरपूर असतात आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या मानसिक समस्याही खूप असतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: मानसिक समस्यांमध्ये स्मृतिभ्रंश किंवा डिमेन्शिया हा जो आजार आहे हा सगळ्यात कॉमनली किंवा साधारणपणे या लोकसंख्येमध्ये दिसून येतो. डिमेन्शियामध्ये होतं असं की मेंदूच्या ज्या पेशी आहेत त्या थोड्या कमकुवत व्हायला लागतात किंवा त्यांची संख्या कमी व्हायला लागते, त्याच्यामुळे स्मरणशक्तीमध्ये अडचण येते, त्याच्यासोबत विचार करण्याची क्षमता, संभाषण कौशल्य, एकाग्रता या सगळ्या गोष्टींमध्ये अडचणी यायला लागतात. त्यासोबतच नैराश्य किंवा डिप्रेशनचा आजार जो आहे तो पण या लोकसंख्येमध्ये बऱ्याच वेळेला दिसून येतो. नैराश्याला या लोकांमध्ये असं वाटतं की वय झाल्यामुळे असं होतं असं लोकांना वाटतं, पण ते तसं नाहीये. की जर याचं जर का योग्य वेळी निदान झालं आणि लवकर उपचार झाले तर याच्यावर खूप प्रभावीपणे मात करता येते. यासोबतच काही दोन मानसिक समस्या आहेत ज्या या दोन गोष्टींचा मला इथे आवर्जून उल्लेख करावा वाटतो. पहिली जी संकल्पना आहे त्याला मराठीमध्ये वयोभेद असं म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये एजिझम असं म्हणतात. वय वाढलं म्हणून एखाद्या व्यक्तीकडे कमी लेखून पाहणं, त्यांना सतत टोमणे मारणं, त्यांना महत्व न देणं किंवा त्यांना परावलंबी असल्याची जाणीव करून देणं, कौटुंबिक किंवा सामाजिक निर्णयांपासून त्यांना दूर ठेवणं हे या वयोभेदाचं स्वरूप आहे. दुर्दैवाने या घटना आपल्या आजूबाजूला आपल्याला खूप बघायला मिळतात. याबद्दल समाजामध्ये अजून जागरूकता निर्माण होणं आवश्यक आहे. दुसरा एक मुद्दा आहे जो थोडासा संवेदनशील आहे पण त्याबद्दल बोलणं तितकंच आवश्यक आहे असं मला वाटतं, तो म्हणजे वृद्धापकाळात होणारा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ. आपण बातमी

0: असं अधूनमधून वाचतो ऐकतो की मालमत्ता किंवा पैशांच्या वादातून स्वतःच्या आई वडिलांवरच अत्याचार झाल्याच्या घटना येतात. या अत्यंत दुःखदायक गोष्टी आहेत, पण दुर्दैवाने ही आपली सध्याची वास्तविकता आहे. म्हणून ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे कायदेशीर अधिकार माहिती असणं गरजेचं आहे आणि गरज पडल्यास त्यांना योग्य त्या यंत्रणेची आणि कायद्याची मदत घ्यायला त्यांनी संकोच नाही करायला पाहिजे.
1: आणि ते सगळं शिकून घेतलं पाहिजे जेणेकरून त्यांना जर कधी वेळ आली असं काही करण्याची मदत घेण्याची तर ती घेता आली पाहिजे. सर, यालाच जोडून एक पुढे मी असा एक प्रश्न विचारते की मानसिक आरोग्याबद्दल तुम्ही बोललात, पण बऱ्याच वेळा काही शारीरिक त्यांच्या समस्यांमुळे पण त्यांचं मानसिक आरोग्य ढळतं. जसं की बहिरेपणा असतो बऱ्याच जणांना, त्यांना ऐकू येत नाही, कुटुंबातले सदस्य त्यांच्यावर रागावतात किंवा चिडतात, त्यामुळे सुद्धा हे लोक मानसिक आरोग्याला बळी पडतात. तुम्ही काय सांगाल?
0: वाढत्या वयामध्ये जर का आपल्याला मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर या संदर्भात मला मध्यमवयीन श्रोत्यांना सगळ्यात पहिले एक गोष्ट सांगावी वाटते की आरोग्याची जी गुंतवणूक आहे ती आपण जितक्या कमी वयापासून सुरू करतो तितकं वृद्धापकाळामध्ये आपल्याला ती जास्त फायदेशीर ठरू शकते. होतं असं की एका विशिष्ट वयानंतर शरीर आणि मेंदूमध्ये असे काही बदल होतात की काही गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या पलीकडे जातात. सो वाढत्या वयामध्ये जरी वय वाढलं तरी निरोगी आणि सक्रिय राहणं शक्य आहे. याच्यासाठी काही सोप्या सोप्या सवयी आहेत, काही गोष्टी आपण सातत्याने पाळल्या. या गोष्टी म्हणजे एक नियमित दिनचर्या पाळणे, पुरेशी आणि शांत झोप असायला हवी, नियमित व्यायाम करायला हवा, व्यसनांपासून दूर राहायला हवं, संतुलित आहार असायला हवा किंवा शारीरिक आजार जे आहेत त्यांचा नियमित सल्ल्यानुसार इलाज व्हायला हवा, या सवयी जर का आत्मसात झाल्या तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं टिकून राहू शकतं. वाढत्या वयातल्या अनेक समस्या ऍक्च्युली शरीराच्या सगळ्या कार्यक्षमता हळूहळू कमी झाल्याने येत असतात, त्यामुळे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक या सगळ्याच कार्यक्षमता आपण जितक्या जास्त वेळाकरता टिकवून ठेवू तितकं हे वृद्धत्व निरोगी राहू शकतं. आपण झोपेबद्दल बोललो की शांत झोप जेव्हा 7-8 तास होते माणसाची त्यातनं शरीराला पुरेशी विश्रांती मिळते, त्यासोबतच पेशींच्या दुरुस्तीचं काम अजून व्यवस्थित होतं. व्यायामाचं जर का बोलायला झालं तर त्यात दोन महत्वाचे व्यायामाचे प्रकार आहेत. एक म्हणजे हृदय आणि फुफ्फुसासाठीचा व्यायाम ज्याला एरोबिक एक्सरसाइज असं म्हणतात. उदाहरणार्थ रोज 40-45 मिनिटं चालणं, वॉकिंग करणं किंवा सायकलिंग करणं यांनी हृदय आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता चांगली होते. दुसरा जो प्रकार आहे त्याला स्नायू बळकट करणारा व्यायाम असं म्हणतात की याला एनएरोबिक एक्सरसाइज असं म्हणतात, ज्याच्यामध्ये वेट ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग याचा समावेश असतो. होतं असं की 40 नंतर आपले जे स्नायू आहेत ते कमकुवत व्हायला लागतात, त्याच्यामुळे जसं वय वाढतं तसं तोल जायला लागतो, पडायची शक्यता वाढते, हाडं फ्रॅक्चर व्हायची शक्यता वाढते. आपण बऱ्याच वेळेला परदेशी विमानतळांवर पाहतो की तिथे फक्त भारतीय नागरिकांनाच व्हीलचेअर लागते, तिथले जे नागरिक आहेत ते त्यांची हालचाल स्वतंत्रपणे करतात, त्यांना कुठलाही आधार लागत नाही. त्याचं कारण असं असतं की स्नायू बळकट असल्याने त्यांची कार्यक्षमता टिकून राहिलेली असते. आपल्याकडे मात्र वजन उचलण्याचा व्यायाम हा फक्त तरुणांसाठीच आहे अशी एक गैरसमजूत आहे. ऍक्च्युली जर का योग्य मार्गदर्शनाखाली आणि सुरक्षित पद्धतीने हे व्यायाम केले तर ते ज्येष्ठ नागरिकांसाठी पण खूप फायदेशीर ठरू शकतात. या व्यायामांमुळे स्नायू, हाडं, शरीराची एकंदरीतच कार्यक्षमता टिकून राहण्यासाठी मदत होते. आठवड्याभरामध्ये हृदयासाठीचे आणि स्नायूंसाठीचे हे सगळे मिळून जरी संपूर्ण आठवड्यात आपण 2-3 तास काढले तरी पण हे व्यायाम आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात असं संशोधनात लक्षात आलंय. यासोबतच आहाराबद्दल आपण बोलत होतो की आहारामध्ये पुरेशे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स हे असायला हवेत. प्रोटीन पुरेशे घेतल्यामुळे स्नायूंची झीज कमी होते आणि प्रोटीन्स करता कडधान्य, मूग मटकी, सोयाबीन, पनीर किंवा अंडी या गोष्टींचा समावेश रोजच्या डाएटमध्ये असायला हवा. त्याच्यासोबत जे चांगल्या प्रकारचे फॅट्स आहेत ज्याला आपण अनसॅच्युरेटेड फॅट्स म्हणतो ते ऑलिव्ह ऑइल किंवा अक्रोड, सुका मेवा या गोष्टींमधनं मिळतात. ताजी फळं, हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश असल्याने जीवनसत्वे मिळतात जे शरीराच्या विविध कार्यांसाठी अजून उपयुक्त असतात. त्यामुळे जरी वय वाढणं आपल्या हातात नाहीये पण या वाढत्या वयामध्ये शरीर आणि मन सक्षम ठेवणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं हे नक्कीच आपल्या हातात आहे.
1: म्हणजे थोडक्यात त्यांची दिनचर्या कशी असायला हवी हा सल्ला तुम्ही दिलेला आहे. सर, शारीरिक तपासण्या आणि मानसिक काही रोग असतील तर त्यासाठी त्यांनी काय काय करायला हवं?
0: सो पहिले आपण जर का शारीरिक तपासण्यांबद्दल पाहिलं तर कुठल्याही व्यक्तीच्या आरोग्याच्या तपासण्या त्या व्यक्तीच्या वयानुसार, जीवनशैलीनुसार किंवा फॅमिली हिस्ट्री, कौटुंबिक इतिहास, आधीपासून काही आजार चालू असतील त्यानुसार केल्या जातात. काही मूलभूत तपासण्या आहेत की बीपी तपासणे, रक्तातली साखर तपासणे, वजन किंवा कमरेचा मोजमाप ज्याला आपण वेस्ट हिप रेशो असं म्हणतो हे तपासायला पाहिजे. कोलेस्ट्रॉलची चाचणी

0: पाहायला पाहिजे. शक्यतो 40 नंतर जर का कुटुंबामध्ये बीपीचा आजार असेल, शुगरचा आजार असेल, हृदयविकाराचं हिस्ट्री असेल किंवा कॅन्सरच्या आजाराचा इतिहास असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने या सगळ्या तपासण्या वेळोवेळी व्हायला पाहिजे. 40 नंतर वर्षातून एकदा आणि 60 नंतर 6 महिन्यातून एकदा या तपासण्या सल्ल्यानुसार केल्या गेल्या पाहिजेत. CBC, लिपिड प्रोफाईल, किडनीची तपासणी, लिव्हरची तपासणी किंवा व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन डी या तपासण्याही केल्या जाऊ शकतात. आणि ज्यांना हृदयासंदर्भात किंवा रक्तवाहिन्यांच्या संदर्भात काही आजार असतील तर त्यांनी ECG 2D ECO या तपासण्याही त्या करू शकतात. कुठलीही तपासणी फॅमिली फिजिशियन किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्हायला पाहिजे. फक्त भीतीपोटी सतत तपासण्या करणं हे मला तितकंसं योग्य वाटत नाही. त्या संदर्भातच आपण एक मानसिक आजाराबद्दल बोललो की आपण डिमेन्शिया या आजाराबद्दल एक मिनिटात आत्ता पाहिलं. या आजारामध्ये स्मरणशक्ती जर का कोणाची परत परत कमी होत असेल, विसरायला परत परत होत असेल, विचाराची क्षमता कमी होत असेल तर त्याच्यासाठी काही विशेष चाचण्या किंवा मानसिक बौद्धिक चाचण्या असतात ज्याच्यातून डिमेन्शियाचं निदान करायला सोपं जातं. हा आजार जितक्या लवकर ओळखला जातो त्याच्यावर तितक्या लवकर आपल्याला कंट्रोल ठेवता येतो आणि त्यातनं होणारं नुकसान आपल्याला टाळता येतं. की म्हणजे एखादं उदाहरण द्यायला झालं तर आपण जशी गाडीची सर्व्हिसिंग करतो त्यातनं एखादा छोटा प्रॉब्लेम मोठा होऊ नये म्हणून आपण ती सर्व्हिसिंग करत असतो तसं आपल्या शरीराचंही तसंच आहे. तर या तपासण्यांना घाबरायची गरज नाही. त्या तपासण्या आजार लवकर ओळखून त्यांच्यावरती उपचार करण्याची एक संधी असते अशा प्रकारे यांच्याकडे पाहायला पाहिजे.
1: या ज्येष्ठ मंडळींचं मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य चांगलं राहावं यासाठी कुटुंबातल्या सदस्यांनी कुठली जबाबदारी पार पडली पाहिजे, त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे, त्यांची कशी जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे.
0: सो ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं म्हणजे फक्त त्यांना औषधं देणं आणि डॉक्टरांकडे घेऊन जाणं एवढंच नाही आहे तर त्याच्यासोबत त्यांची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याची जबाबदारी संपूर्ण कुटुंबाने मिळून घ्यायला पाहिजे. त्यांच्या आहाराकडे लक्ष देणं, जसं आपण आत्ता पाहिलं की आहार हा समतोल आणि पौष्टिक असायला हवा. मैद्याचे तेलकट पदार्थ कमी बनायला पाहिजेत घरी, गोड पदार्थ कमी बनायला पाहिजे. सो कुटुंबाने मिळून जर का आहाराचं नियोजन केलं तर या सवयी पाळणं थोडं सोपं होऊ शकतं. त्यासोबतच आपण व्यायाम पाहिले आता की ज्यांना हे आपण आधी बोललेले व्यायाम सगळे जर का शक्य नसतील तर त्यांच्यासाठी कुटुंबातील एखादा सदस्य त्यांचा सहकारी बनू शकतो. की त्यांच्यासोबत एकत्र चालायला जाणं, फिरायला जाणं, त्यांच्याकडून स्ट्रेचिंग करून घेणं, फिजिओथेरपीचे व्यायाम करून घेणं यांनी थोडं सातत्य टिकून राहतं तर त्यामुळे ही एक भूमिका कुटुंबीय करू शकतात. बरं, आपल्याकडे अजून एक गैरसमजूत आहे की वृद्धापकाळ म्हणजे फक्त आराम करायला पाहिजे, तर असं नाहीये. शरीराला आणि मनाला आपण जर का सक्रिय ठेवलं तर त्यातून ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स पासून आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो. छोटी छोट्या गोष्टी असतात घरामध्ये, जसं स्वयंपाकामध्ये मदत करणे, एखादा पदार्थ बनवणे किंवा नातवंडांना अभ्यासामध्ये मदत करणे, घरातल्या छोट्या छोट्या कामांमध्ये सहभागी होणं, याच्यामुळे शरीर आणि मन दोन्ही सक्रिय राहतं, स्वतःचा आत्मविश्वास टिकून राहतो. त्यासोबतच मेंदूलाही व्यायाम मिळणं हे आवश्यक आहे. त्याच्यासाठी नियमितपणे वाचन करणं, शब्दकोडी सोडवणं किंवा सुडोकू, बुद्धिबळ, पत्ते याच्यासारखे खेळ खेळणं, एखादं नवीन कौशल्य शिकणं, एखादं नवीन वाद्य शिकणं याच्याने मेंदूला चालना मिळते. बरं, त्यासोबत आपण पाहिलं की डिजिटल व्यवहार हे आता अपरिहार्य झालेत, त्यामुळे त्यांच्याकडनं जरी आपण पूर्ण मोबाईल आणि त्याचे व्यवहार काढून नाही घेतले ज्येष्ठ व्यक्तींकडून तरी त्यांना मदत करायला पाहिजे. त्यांना तुम्ही पासवर्ड टाकू शकता, त्यांच्या व्यवहारांना काहीतरी मर्यादा ठेवू शकता. तर ही सुरक्षितता घेतली तर ते त्यांचे व्यवहार इंडिपेंडेंटली करू शकतील. सामाजिक दुराव्याबद्दल आत्ता बोलत होतो की त्यांना ज्येष्ठ मंडळ जे असतात, मित्रमंडळ, ज्येष्ठ नागरिक संघटना किंवा धार्मिक सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की त्यांच्याशी रोज घरामध्ये अर्थपूर्ण संवाद व्हायला पाहिजे. त्यांच्याशी गप्पा मारणं, एकत्र जेवण करणं की दिवसातून एक तरी जेवण एकत्र व्हायला पाहिजे, एखादा खेळ खेळणं, एखादा चित्रपट पाहणं, एखादी मालिका पाहणं, या गोष्टी केल्याने ही नाती अजून घट्ट होतात. आणि जर आपण त्यांच्यासोबत वेळ घालवला तर त्यांना काही अडचणी येत आहेत का, त्यांच्या स्मरणशक्तीत काही अडचणी आहेत का, त्यांना इतर काही प्रॉब्लेम्स आहेत का, हे आपल्याला लवकर कळू शकतं. यासोबतच घरात काही छोटे छोटे उपाय आहेत की रात्री घरामध्ये पुरेसा प्रकाश ठेवायला हवा, बाथरूममध्ये हँडल्स बसवायला हवीत. या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचा पडायचा धोका कमी होतो. बरं, वाढत्या वयानुसार स्वभावामध्ये काही बदल नैसर्गिकपणे होत असतात की चिडचिडपणा वाढणं, जास्त काळजी वाटणं किंवा घरच्यांची वारंवार चौकशी करणं, तर या गोष्टी अनेकदा असुरक्षिततेच्या भावनेने येऊ शकतात. तर अशा वेळी रागवण्याच्या ऐवजी आपण संयम पाळला, समजूतदारपणा दाखवला तर हे फायदेशीर ठरू शकतं.
1: सर, हे आपण चालणाऱ्या फिरणाऱ्या ज्येष्ठांबद्दल बोललो, पण घरामध्ये बऱ्याच वेळा काही गंभीर आजारांनी ग्रस्त अशी ज्येष्ठ मंडळी असतात, त्यांच्या प्रति कुटुंबाचं काय योगदान असायला हवं?
0: त्यांच्या प्रति कुटुंबाचं मला असं वाटतं

0: की त्यांची मेडिकल केअर आणि त्यांच्या ट्रीटमेंट संदर्भात गोष्टी तर सगळेच कुटुंबीय करतात, पण त्यांना एक जो भावनिक आधार आणि त्यांना आपला सहवास जो हवा असतो तो जर का आपण त्यांना दिला की त्यांच्यासोबत वेळ घालवला, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांच्याशी बसल्या बसल्या आपण एखादा काहीतरी बोर्ड गेम वगैरे खेळला, तर त्यातून त्यांना एक धैर्य मिळतं, त्यातून त्यांना एक आत्मविश्वास मिळतो, त्यातून त्यांना ही भावना मिळते की आपण अजूनही या घरामध्ये हवेसे आहोत किंवा आपण नकोसे नाही होत, आपण या घरावरती उजं नाही होत. या गोष्टीमुळे त्यांचं मनोधैर्य थोडंसं वाढू शकतं.
1: किंवा या अशा गोष्टींमुळे आजारांनी ग्रस्त असल्यावर हताश निराश खूप लवकर होतात मंडळी, त्यातनं त्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी ही कुटुंबातल्या सदस्यांनी घेतली पाहिजे.
0: नक्कीच
1: सर, एकूणच सकारात्मक आणि आनंदी जीवन जगायचं असेल तर या ज्येष्ठांनी काय करायला हवं?
0: हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर खरं तर सकारात्मक आणि आनंदी राहण्यासाठी असा एक कुठला जादूचा उपाय तर नाहीये, पण काही साध्या सवयी जर का आपण शरीराला मनाला लावल्या तर त्यातून फायदा होऊ शकतो. सर्वात पहिले म्हणजे स्वतःला शक्य तितकं सक्षम आणि स्वावलंबी बनवणं हे महत्वाचं आहे, की आपली एक स्वतंत्र ओळख, आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व, आपल्या क्षमतांवरचा विश्वास टिकून राहायला हवा. आपण आता सवयींबद्दल बोललो की नियमित व्यायाम, संतुलित आहार, चांगली झोप, आरोग्याची काळजी, यामुळे शरीराची आणि मेंदूची कार्यक्षमता टिकून राहते आणि ही टिकून राहण्याने आपलं आयुष्य एक स्वावलंबी किंवा आत्मविश्वास पूर्ण होऊ शकतं. त्यासोबतच रिटायरमेंट किंवा निवृत्ती याचा अर्थ असा नाही की आयुष्य थांबणं, ती आयुष्याच्या एका नवीन प्रवासाची सुरुवात असू शकते. की नोकरी संपली म्हणजे आयुष्याचा उद्देश संपला किंवा ध्येय संपलं असं असायला नको. त्यानंतर आपण एखादा नवीन छंद जोपासू शकतो, रिटायरमेंट नंतरही नवीन काही कौशल्य शिकू शकतो, वाचन करू शकतो, बागकाम करू शकतो, किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या अनुभवातून तरुण पिढीला काहीतरी मार्गदर्शन करू शकतो ज्यातून आपल्या आयुष्याला एक नवीन अर्थ मिळतो. बरं, तसंच आपलं मन जे आहे ते वर्तमान काळ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, की भूतकाळातील पश्चाताप किंवा भविष्याची अनावश्यक चिंता यामध्ये अडकून न पडता आजचं दिवस जर का आपण मनापासून जगलो तर ते आपल्या आरोग्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. यासाठी आपण प्राणायाम किंवा ध्यान, योगा, मेडिटेशन, श्वासाचे व्यायाम या गोष्टी करू शकतो. बरं, सगळ्यांनीच सगळे प्रकार करायला पाहिजे असं काही आवश्यक नाही. जो प्रकार आपल्याला आवडतो आणि जो आपण सातत्याने करू शकतो तो निवडणं महत्वाचं आहे. यासोबतच आपण इतरांच्या छोट्या छोट्या आनंदामध्ये सहभागी झालो, आपण आपली नाती जपली, आपल्या जवळच्या लोकांशी जर का आपण नियमित संपर्कात राहिलो तर हेही आपल्या मानसिक आरोग्यासाठी तितकंच महत्वाचं आहे. अशा गोष्टी आपण सातत्याने पाळल्या तर सकारात्मक आणि आनंदी राहणं तितकं कठीण नाहीये.
1: बरोबर सर, मगाशी आपण पिढ्यांमधला विसंवाद यावर बोललो की घरामध्ये ज्येष्ठ, त्यानंतर मधली पिढी आणि त्यानंतर नातवंड अशी पिढी असते. यातला संवाद जर वाढवायचा असेल किंवा चांगला करायचा असेल तर ज्येष्ठांनीच कसा पुढाकार त्यामध्ये घ्यायला हवा आणि घरातल्यांनी कशी त्यांना साथ द्यायला हवी?
0: नवीन पिढीशी संवाद साधताना मला असं वाटतं की त्यांच्या चुका शोधण्यापेक्षा त्यांचा दृष्टिकोन समजून घ्यायचा प्रयत्न केला गेला पाहिजे, की आपल्या अनुभवाचा उपयोग हा त्यांना मार्गदर्शन करायसाठी व्हायला पाहिजे. आपण अनेकदा म्हणतो की आजकालची मुलं हट्टी झाली आहेत, मोबाईलमध्येच असतात, आणि आमच्या काळात असं नव्हतं. ही जी गोष्ट आहे, आमच्या काळात असं नव्हतं, याला मानसशास्त्रामध्ये एक टर्म आहे, याला असं म्हणतात की किड्स दीज डेज फॅलसी, म्हणजे आजकालची मुलं बिघडली आहेत अशी एक पक्की गैरसमजूत काही लोकांमध्ये असते. की इतिहासात इवन प्राचीन लिखाणांमध्ये याची उदाहरणं सापडतात की प्रत्येक पिढीला असं वाटतं की आपल्या पुढची पिढी जी आहे ती कमी शिस्तीची आहे, कमी मेहनतीची आहे, स्वार्थी होत चालली आहे. याचं कारण असं आहे की आपल्याला ज्या आपल्या लहानपणीच्या आठवणी असतात त्या खूप सकारात्मक पद्धतीने आपण त्याची आठवण काढत असतो, आणि नवीन पिढीमध्ये आपल्याला काही वेगळं दिसलं की असं वाटतं की अरे हे काहीतरी चुकीचं आहे, किंवा हे बदल आपल्याला आपल्या मनाला कधी कधी पचत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की नवीन पिढीकडे फक्त टीकेच्या नजरेनं न पाहता त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांना समजून घेणं हे आवश्यक आहे. पिढ्यांमधला संवाद जो आहे तो वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एम्पथी, म्हणजे स्वतःला समोरच्या व्यक्तीच्या जागी ठेवून विचार करणं, की आजची जी पिढी आहे त्या पिढीचं जग तंत्रज्ञान, स्पर्धा किंवा जागतिकीकरणामुळे खूप वेगळं आहे. त्याचप्रमाणे आपली आई वडील, आपले आजी आजोबा यांची जी पिढी होती त्या पिढीने काटकसरीचं जीवन जगलं, त्यांचे संघर्ष वेगळे होते, त्यांनी समाजामध्ये खूप वेगवेगळे बदल अनुभवले, त्यामुळे दोन्ही पिढींचे जे अनुभव, मूल्य आणि अपेक्षा आहेत त्या वेगवेगळ्या असणं स्वाभाविक आहे. म्हणून संवाद करताना समोरच्या व्यक्तीच्या आयुष्याचा संदर्भ समजून घ्यायला हवा, कुठल्याही लेबल किंवा ठोकताळे न लावता त्यांच्या विचारामागचं कारण समजून घ्यायला हवं, त्यामुळे कुठलाही वाद आपण सुसंवादामध्ये बदलू शकतो. दोन पिढ्यांमधला मतभेद होणं हा अगदी नैसर्गिक गोष्ट आहे, पण त्या मतभेदांमधून, गैरसमजामधून दुरावा निर्माण होऊ नये.

0: याची काळजी आपण घेऊ शकतो. आपण जर का एकमेकांबद्दलच्या अपेक्षा थोड्या वास्तववादी ठेवल्या, एकमेकांच्या अडचणी समजून घ्यायचा प्रयत्न केला, तर यातून हे शक्य होऊ शकतं. एक मोकळा, स्पष्ट आणि आदरपूर्वक संवाद जर का आपण चालू ठेवला, तर त्यातून हे सहज शक्य आहे. त्याच्यासाठी जसं आपण बोललो होतो की एकत्र वेळ घालवणं हे महत्वाचं आहे, गप्पा मारणं, एक चांगला वेळ एकमेकांसोबत जेव्हा आपण घालवतो,
1: किंवा चित्रपट बघणं, जर ती मंडळी जाऊ शकत असतील बाहेर,
0: बरोबर,
1: तर बाहेर जाऊन एन्जॉय करणं पण हा एक चांगला मार्ग आहे,
0: अगदी
1: संवाद वाढवण्यासाठीचा कुटुंबामधला.
0: हे केल्याने जो एकमेकांवरचा विश्वास वाढतो, तो विश्वास वाढल्यामुळे कुठल्याही कठीण विषयावरती पण आपण मोकळेपणाने गप्पा मारू शकतो.
1: सर, आजचा हा 21 ऑगस्ट, हा जो जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आपण साजरा करतो आहोत, त्याच्यामध्ये ज्येष्ठांना त्यांचे हक्क आणि अधिकार याविषयी जाणीव व्हावी आणि समाजाला सुद्धा याविषयी माहिती व्हावी यासाठी हा दिन आपण साजरा करत असतो. शासनाने अनेक सुविधा या लोकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत, पण त्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या योजना त्यांनी द्यायला हव्यात असं तुम्हाला वाटतं?
0: तर केंद्र आणि राज्य सरकार या दोन्ही स्तरावरती ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक महत्वाच्या योजना आहेत. याच्यात सगळ्यात महत्वाचा एक कायदा आहे, तो म्हणजे मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स ऍक्ट 2007. या कायद्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मुलांकडून किंवा नातेवाईकांकडून देखभाल मिळण्याचा एक कायदेशीर अधिकार प्राप्त होतो. याशिवाय महाराष्ट्र शासनातर्फे ST प्रवासामध्ये सवलती आहेत, सरकारी रुग्णालयांमध्ये सुविधा आहेत, वृद्धापकाळामध्ये पेन्शन योजना आहेत, त्यासोबतच एक 14567 ही ज्येष्ठ नागरिकांसाठी एक हेल्पलाईन उपलब्ध आहे. यामुळे सुविधा भरपूर आहेत, पण त्याबद्दलची माहिती असणं आणि गरज पडल्यास ते वापरता येणं हे जास्त महत्वाचं आहे. माझ्या मतानी फक्त पेन्शन किंवा आर्थिक मदत पुरेशी नाही आहे, तर एक सर्वांगीण आधार व्यवस्था मिळणं हे जास्त महत्वाचं मला वाटतं. त्यामध्ये सहज उपलब्ध असलेली आरोग्य सेवा असायला हवी, मानसिक आरोग्य सेवा, फिजिओथेरपी किंवा डे केअर सेंटर्स नावाचा एक कॉन्सेप्ट असतो, की ज्या नातेवाईकांना आपल्या आईवडिलांची काळजी रोजच्या रोज घेणं शक्य नाही, त्यांना डे केअर सेंटर्समध्ये ठेवता येऊ शकतं. ज्येष्ठ नागरिकांचे क्लब्स असतात, कायदेशीर मार्गदर्शन, किंवा गरज पडल्यास त्यांना घरपोच नर्सिंग किंवा हेल्पर्स ही मिळायला हवे, यांचा समावेश असायला हवा. त्यासोबतच 14567 ही जी हेल्पलाईन आहे, याबद्दलही जनजागृती आणि माहिती लोकांना हवी. सो वृद्धत्व हा फक्त वैद्यकीय विषय नाहीये, तो आरोग्य, कुटुंब, समाज आणि शासन या सर्वांनी मिळून सांभाळायचा एक विषय आहे.
1: शासन स्तरावर याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आणखी काय करायला हवं? जसं की हॉस्पिटल्समध्ये त्याविषयी काही तुम्ही योजनांसंदर्भामध्ये काही माहिती देऊ शकलात, किंवा शाळांमधून किंवा इतर संस्थांमधून सामाजिक, तर कितपत त्याचा परिणाम होऊ शकतो समाजावर?
0: मला असं वाटतं की समाजामध्ये जे ज्येष्ठ नागरिक क्लब्स आहेत किंवा जे ज्येष्ठ मंडळ आहेत, तिथे जाऊन डॉक्टरांनी किंवा हेल्थ वर्कर्सनी याबद्दल लोकांशी चर्चा केली, संवाद साधला, याबद्दलची माहिती जर का नियमितपणे लोकांपर्यंत आपण पोहोचवत राहिलो, तर लोकांना हे कळेल की या सुविधा आपल्याकरता उपलब्ध आहेत. या सुविधा फक्त पेपरवरती राहून त्यांचा उपयोग होत नाही, त्यांची जेव्हा लोकांना माहिती होते आणि आपण त्याचा लाभ घेऊ शकतो, तेव्हा याच्यातनं ऍक्च्युली फायदा लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकतो.
1: सर, एकूणच या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त तुम्ही काय संदेश द्याल आपल्या श्रोत्यांना, म्हणजे अर्थातच ज्येष्ठांना सुद्धा आणि कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना सुद्धा?
0: सो 21 ऑगस्टचा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन हा आपल्याला एक महत्वाची जाणीव करून देतो की ज्येष्ठ नागरिक एक समाजावरचं ओझं नसून आपल्या अनुभवाचे, मूल्यांचे, संस्काराचे एका अर्थाने वाहक आहेत. की वाढतं वय ही फक्त आजारपणाची नाही, तर सन्मानाने, स्वाभिमानाने आणि सक्रियपणे जगण्याची वेळ असायला हवी. त्यांच्या शारीरिक आरोग्य इतकंच, त्यांचं मानसिक आरोग्य, त्यांचं स्वावलंबन, त्यांचा सामाजिक सहभाग आणि कुटुंबाचा आधार हाही तितकाच महत्वाचा आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात जर का आपण आपल्या घरातल्या ज्येष्ठांसाठी थोडा वेळ काढला, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांचे अनुभव मनापासून ऐकून घेतले आणि त्यांना ही जाणीव करून दिली की तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहात, तर हे खूप आवश्यक ठरू शकतं. कधी कधी आपल्या दिवसातील काही मिनिटं जरी आपण काढली, एखादी प्रेमळ विचारपूस केली, एक चहाचा कप जरी आपण त्यांच्यासोबत शेअर केला, तर तोही त्यांच्यासाठी खूप महत्वाचा ठरू शकतो. शेवटी मला एवढंच सांगावं वाटतं की वृद्धत्व हा आयुष्याचा शेवटचा टप्पा जरी असला, तरी तो निष्क्रिय असण्याची गरज नाही. योग्य सवयी, कुटुंबाचा आधार आणि समाजाचा सहभाग असेल, तर तो आयुष्याचा समाधानाचा आणि अर्थपूर्ण टप्पा ठरू शकतो. निरोगी आणि आनंदी वृद्धत्व ही केवळ ज्येष्ठांची जबाबदारी नाहीये, तर ती संपूर्ण कुटुंबाची, समाजाची एक सामूहिक जबाबदारी आहे. ज्येष्ठांचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता नसावा, तो आपल्या संस्कृतीचा, आपल्या कुटुंब व्यवस्थेचा आणि आपल्या दैनंदिन वागणुकीचा एक अविभाज्य भाग असला.

0: पाहिजे?
1: सर, खूपच छान आणि सविस्तर अशी माहिती आणि मार्गदर्शन आज तुम्ही आपल्या श्रोत्यांना केलेलं आहे आजच्या या संवादामधनं. ज्येष्ठ मंडळी आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा दोन्हींचा आधार आहे आणि त्यांचा सन्मान हाच आपला सन्मान असायला हवा. सर, आज तुम्ही इथे आलात त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आपल्या समस्त श्रोत्यांच्या वतीने मी आपले खूप आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, ज्येष्ठांचा सन्मान, अनुभवांना प्रणाम याविषयी आजच्या या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जेरियाट्रिक सायकियाट्रिस्ट डॉक्टर तेजस कयाळ यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात.

0: तू तिथे मी या चित्रपटातलं जयश्री शिवराम आणि हसीना यांनी गायलेलं विजय कुवळेकर यांचं गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. मैत्रिणींनो, काही काही आठवणी अशा असतात ज्या आपल्या मनाच्या खोल कप्प्यात दडलेल्या असतात. विशेषतः काही ठिकाणांविषयीच्या आठवणी किंवा काही गावांविषयीच्या आठवणी ज्या आपण प्रत्यक्ष अनुभवलेल्या असतात. अशाच एका आठवणीतल्या गावाची आता आपण सफर करतोय आपली मैत्रीण सरिता रडके हिच्यासोबत.
1: वय पुढे पुढे जाई मन घेई मागे धाव. वय पुढे पुढे जाई मन घेई मागे धाव. किती सुंदर टुमदार माझ्या आठवणीतलं गावं. किती सुंदर टुमदार माझ्या आठवणीतलं गावं. हिंगणघाट माझ्या आठवणीतलं लहानपण घालवलेलं माझं लाडकं गाव. खरं तर आयुष्याच्या या टप्प्यावर येता येता भारतातील कित्येक ठिकाणं कित्येक गावं पाहिलीत. माझे यजमान आधी भारतीय सेना अधिकारी आणि त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेत अधिकारी असल्यामुळे आमच्या बदल्या आपल्या देशाच्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सर्व दिशांना झाल्यात. अगदी हिमालयाच्या पर्वतरांगांपासून ते समुद्री किनाऱ्यापर्यंत माझ्या देशाचा समृद्ध आणि विविधतेने नटलेला ऐतिहासिक भौगोलिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक अमूल्य ठेवा पाहून अभिमानाने मान उंचावते, मन भारावून जातं. इथली संस्कृती इथल्या परंपरा परिधान भिन्न भिन्न आहेत, पण अशा विविधतेत कायम स्थिरावलेली एकता विश्वाच्या नकाशात अन्यत्र कुठेच नाही याची सुखद जाणीव पुन्हा पुन्हा होते आणि

मातृभूमीबद्दलचा अभिमान द्विगुणित होतो. या सर्व ठिकाणच्या मनाच्या भटकंतीतही मन मागे मागे पळत जातं आणि येऊन थांबतं माझ्या आठवणीतल्या गावात हिंगणघाटमध्ये. महाराष्ट्रात विदर्भातील वर्धा जिल्ह्यातलं त्या काळचं एक अगदी लहानसं तालुक्याचं शहर हिंगणघाट. खरं तर शहर म्हणण्या इतकं देखील मोठं नव्हतं त्या काळात हिंगणघाट. श्रोते हो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तर हे नावही ऐकलं नसेल कधी. पण म्हणून काय झालं, आमचं हिंगणघाट ते हिंगणघाट. आणि हो, मला खात्री आहे, एकदा का तुम्हाला हिंगणघाट आणि त्याच्या अवतीभोवतीची सभोवतालच्या प्रेक्षणीय आणि महत्त्वपूर्ण स्थळांची माहिती कळली की तुम्ही मलाही इथेच विसराल आणि ताबडतोब निघाल माझ्या आठवणीतलं गाव बघायला हिंगणघाटला. अरे अरे, पण थोडं धीर धरा. आपली निघायची तयारी तर झाली, पण आधी हे तर ठरवूया की आपल्या या हिंगणघाट ट्रीपची सुरुवात कुठून करायची. मुंबईहून? म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीतून जर हिंगणघाटला जायचं म्हटलं तर आगगाडीने हे अंतर 776 किलोमीटर आहे, बसनी किंवा कारनी 645 किलोमीटर आणि विमानानी नको, जाऊ दे, दुसरा पर्याय शोधूया. दुसऱ्या पर्यायात पुण्याहून निघायचं, पण इथे या रस्त्याने देखील 730 किलोमीटर म्हणजे समृद्धी महामार्गाने देखील कमीत कमी 11 तास लागतील आणि रेल्वेनी तर तब्बल 840 किलोमीटरचा पल्ला. मग आता काय करायचं, हरकत नाही, जहा चाह वहा राह. आपण आता आपल्या छत्रपती संभाजीनगरहून निघूयात. मित्रमैत्रिणींनो, आपल्याला रेल्वेपेक्षा कार किंवा बसने हा प्रवास सोयीस्कर होईल. हे अंतर 413 ते 427 किलोमीटर आहे. पूर्वी तर प्रवासाला खूप वेळ लागायचा, पण आता समृद्धी महामार्गामुळे प्रवास सुलभ सोयीस्कर आणि छोटा झाला आहे. आपण नागपूर मार्गे निघू, म्हणजे थोडं नागपूरही बघता येईल. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर. नागपूरहून हिंगणघाट फारसं दूर वाटत नाही, अगदी जवळच्या टप्प्यात आल्यासारखं वाटतं. ऐतिहासिक, भौगोलिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेलं शहर म्हणजे नागपूर. नागपूर आणि नागपूरच्या आसपास असलेल्या गावांमध्ये संत्र्याचं अमाप उत्पादन होतं. नागपूरसारखी रसदार, चवदार, दर्जेदार संत्री अन्यत्र कुठेही नाहीत. इथून देश विदेशात संत्र्यांची निर्यात केली जाते आणि म्हणूनच नागपूर शहराची ओळख ऑरेंज सिटी म्हणून आहे. पण या शहराची मोठी विशेषता म्हणजे आपल्या भारत देशाचा भौगोलिक मध्यबिंदू इथे नागपूरमध्येच आहे. 1907 साली इथे भारताचा मध्यबिंदू स्तंभ उभारण्यात आला. याला 0 माइलस्टोन किंवा भारताचा मध्यबिंदू म्हणतात. इथून हिंगणघाट 75 ते 76 किलोमीटर अंतरावर आहे, साधारण 1.5-2 तासाचा प्रवास. राजे रघुजी भोसले यांनी तलवारीच्या पराक्रमानं सुरक्षित केलेलं विदर्भातील सगळ्यात मोठं शहर म्हणजे नागपूर. रघुजी राजांनी धर्म, कला, संस्कृती, शिक्षण आणि लोककल्याणात महत्त्वाची कार्य केलीत. नागपूर शहरातले शुक्रवार तलाव, अंबाझरी तलाव आणि तेलंगखेडी तलाव ऐतिहासिक पर्यटन स्थळं आहेत. शहरातील टेकडी गणेश मंदिर तर नागपूरकरांचं लाडकं दैवतच आहे. नागपूरचे विदर्भ क्रिकेट असोसिएशन VCA मैदान फार पूर्वीपासून गाजलेलं मैदान आहे. इथे कित्येक रणजी आणि स्थानीय क्रिकेट सामने रंगलेत. आता आधुनिक VCA स्टेडियम जामठा इथे आहे. नागपूरमधील यशवंत स्टेडियम आणि कस्तुरचंद पार्क या दोन ठिकाणांचं महत्त्वही अपार आहे. नागपूर शहरातच विश्वविख्यात ती दीक्षाभूमी आहे जिथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त इथे देश विदेशातून लाखो अनुयायी एकत्र येतात. अनेक व्याघ्र प्रकल्पांचे प्रवेशद्वार नागपूर असल्यामुळे नागपूरला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणतात. नागपूर हिंगणघाट मार्गावर मध्ये वर्धा शहर लागतं. हो, अगदी बरोबर,
हिंगणघाट हे वर्धा जिल्ह्यातच तालुक्याचं शहर आहे.

इथून तर हिंगणघाट अवघ्या 35-40 किलोमीटर अंतरावर आहे. खरं तर वर्ध्याशीही माझ्या बऱ्याच आठवणी जोडलेल्या आहेत. महत्त्वाची गोष्ट अशी की माझा जन्मच वर्ध्याला झाला. पण ती आठवण माझ्या आठवणीत नाही बरं का. नंतर 2.5-3 वर्षापासूनचं सगळं आठवतोय. माझ्या वयाच्या 5व्या वर्षापर्यंत वर्ध्यात होतो आम्ही. वडिलांचं टुमदार क्वार्टर, मोठं मागे पुढे अंगण, पुढच्या अंगणात खूप मोठं पारिजाताकचं झाड, त्याची फुलं खूप वेचायची आणि बिया वेचायच्या. त्या बिया

वडिलांचं टुमदार क्वार्टर, मोठं मागे पुढे अंगण, पुढच्या अंगणात खूप मोठं पारिजातकाचं झाड, त्याची फुलं खूप वेचायची आणि बिया वेचायच्या. त्या बिया म्हणजे खेळातले पैसे होते. त्यावेळी पहिल्या वर्गाची परीक्षा उत्तीर्ण झाली, पहिला नंबर, पेढेखाऊ 100. मग आणखी काय हवं एवढ्या लहान वयात. त्यानंतर लगेच हिंगणघाटला बदली झाली. पण हिंगणघाटला जाण्यापूर्वी थोडं वर्धादर्शन करूया. माझ्या जन्मगाव वर्ध्यापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर आहे सेवाग्राम. सर्वत्र प्रसिद्ध असणारा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा आश्रम असणारं सेवाग्राम. April 1936 या आश्रमाचं बांधकाम करण्यात आलं. सेवाग्राम आश्रमात बापू कुटी, बा कुटी, आदि निवास, महादेव कुटी, किशोर निवास, परचुरे कुटी आणि प्रार्थना स्थळ ही मुख्य स्थळ आहेत. भारत छोडो आंदोलन, ग्रामोद्योग, खादी, मूलभूत शिक्षण, नई तालीम, अस्पृश्यता निर्मूलन, ग्राम स्वराज्य आणि सामाजिक सुधारणांसंबंधी अनेक महत्वाचे निर्णय याच आश्रमात घेण्यात आलेत. सेवाग्राम हे राष्ट्रीय स्मारक आणि महत्वपूर्ण पर्यटन स्थळ आहे. वर्ध्यापासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावरच, म्हणजे वर्ध्याच्या हद्दीतच, धाम नदीच्या काठावर पवनार आश्रम वसलेला आहे. 1934 भूदान चळवळीचे प्रणेते श्री आचार्य विनोबा भावे यांनी या आश्रमाची स्थापना केली. खऱ्या अर्थानं आचार्य विनोबा भावे यांची ही कर्मभूमीच होती. चला आता जाऊ एका आगळ्या वेगळ्या ठिकाणी. वर्धा जिल्ह्यातच हिंगणघाटपासून 32 किलोमीटर अंतरावर समुद्रपूर तालुक्यात गिरडच्या टेकडीवर. गिरड टेकडी हे स्थान खूप प्रसिद्ध आहे आणि का नसावं. इथली महत्ता ऐकल्यावर तुम्ही देखील अचंबित व्हाल. आख्यायिकेनुसार प्रसिद्ध सूफी संत हजरत शेख फरीद बाबा 1244 सुमारास या टेकडीवर आलेत आणि त्यांनी याच गिरडच्या टेकडीवर दीर्घकाळ तपश्चर्या केली. खरी गंमत तर पुढेच आहे. जेव्हा शेख फरीद बाबांचं देहावसान झालं तेव्हा बाबांची समाधी किंवा कबर टेकडीवरच बांधण्यात आली. पण नक्की कुठे, तर टेकडीवरच एक श्रीराम मंदिर आहे त्याच्या शेजारीच. तेही सर्वसंमतीनं, कुणाचंही भांडण तंटा नाही, मारामारी नाही. आणि त्यामुळेच हे स्थान हिंदू मुस्लिम ऐक्याचं, राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक मानलं जातं. आता आपण हिंगणघाटच्या म्हणजे माझ्या आठवणीतल्या गावाच्या आणखी जवळ आलोत. 25-30 किलोमीटर अंतरावरच समुद्रपूर तालुक्यात मांडगाव नावाचं हे स्थान आहे. इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथे 3 नद्यांचा पवित्र संगम होतो. वेणा किंवा वणा नदी, वर्धा किंवा धाम नदी आणि आसोदा किंवा यशोदा नदी, या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम जिथे होतो ते हे पवित्र मांडगाव. सामान्यतः आपल्याला अलाहाबाद किंवा वाराणसीचाच त्रिवेणी संगम माहीत आहे. तीर्थराज प्रयाग किंवा प्रयागराज, गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीचा त्रिवेणी संगम असो. मांडगाव इथे मांडो ऋषींनी घोर तपश्चर्या केल्याचं सांगितलं जातं. इथे अतिशय प्राचीन असं मुरलीधर मंदिर आहे. मांडगावला कोळीबा बाबांचं तीर्थक्षेत्रही मानल्या जातं. इथल्या ब्रह्मणपुरे महाराजांच्या समाधीचं महत्व अपार आहे. आषाढी एकादशीला आणि रामनवमीला इथे भक्तांची प्रचंड गर्दी दिसते. हे तर झालं धार्मिक महत्व. पण हे छोटंसं वाटणारं मांडगाव हातमाग उद्योगासाठी आणि मातीच्या मोठमोठ्या घागरी तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. हिंगणघाटपासून सुमारे 25-30 किलोमीटर अंतरावरच केळझर हे स्थान आहे. केळझर हे प्राचीन मंदिर तिथल्या टेकडीवरील किल्ल्याचे अवशेष आणि निसर्गरम्य परिसरासाठी प्रसिद्ध आहे. इथल्या महादेव मंदिरात श्रावणात भाविकांची खूप गर्दी असते.
इथे असलेलं प्राचीन महाकाली मंदिर हे परिसरातल्या प्रसिद्ध अशा शक्तिपीठातलं एक मानलं जातं.

मित्रमैत्रिणींनो, आणखीन एका ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या स्थळाला आपण धावती भेट देऊया. माझ्या आठवणीतल्या गावापासून, हिंगणघाटपासून फक्त 20-22 किलोमीटर अंतरावर आहे आष्टी हे गाव. पण त्या गावाची ओळख केवळ आष्टी म्हणून नाही, तर शहीदांचे आष्टी किंवा आष्टी शहीद म्हणून आहे. त्याला तसं ठोस कारणही आहे. 1942 चले जाओ अंग्रेजो भारत छोडो आंदोलनात त्या गावाने अद्वितीय बलिदान दिलं. एवढंच नव्हे तर 16 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने स्थानिक स्वातंत्र्य सैनिकांच्या नेतृत्वाखाली याच आष्टीतील गावकऱ्यांनी ब्रिटिश पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. ठाण्यावरील ब्रिटिश ध्वज प्राणपणाला लावून खाली उतरवला आणि तिथं तिरंगा ध्वज फडकवून 16 ऑगस्ट 1942 या दिवशी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच स्वातंत्र्य दिन साजरा केला. पोहणा किंवा पोहता हे स्थळ देखील ऐतिहासिक आणि धार्मिक दोन्ही दृष्ट्या प्रसिद्ध आहे. हे गाव वाकाटक राजवटीशी संबंधित आहे. वाकाटक राजा प्रवरसेन प्रथम याचा नातू पृथ्वीसेन याने या गावाची निर्मिती केली होती. इथे अतिशय प्राचीन मंदिर रुद्रेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंग इतकं मोठं आहे की त्याच्यावर 1/4 खंडी धान्य मावल्या जातं असं म्हणतात. वाकाटक राजवटीत म्हणजे 3-5 शतकात हिंगणघाटला आणि हिंगणघाट परिसराला फार महत्त्व होतं. तत्कालीन राणी प्रभावती गुप्ता यांचे ताम्रपट विशेष महत्त्वाचे आहेत. या ताम्रपटातून वाकाटक राजवंश, त्यांचं प्रशासन, औदार्य आणि तत्कालीन सामाजिक आणि धार्मिक जीवनाबद्दल मौल्यवान माहिती मिळते. याच ताम्रपटात आजच्या हिंगणघाटचा उल्लेख डंगुण ग्राम या नावाने आढळतो. हिंगणघाटचा ऐतिहासिक संबंध 3-5 शतकापासूनच असल्याचं वाकाटक राजवटीतील ताम्रपत्र सिद्ध करतात. फक्त त्या काळात या शहराचं नाव डंगुण ग्राम असं होतं. मग या शहराचं नाव हिंगणघाट कसं काय झालं? तर त्याची कहाणी अशी की कालांतरानं जेव्हा राजे आणि राजवटी संपुष्टात आल्यात तेव्हा इथे हिंगण किंवा हिंगण बेटाच्या वृक्षांचं भलं मोठं जंगल झालं आणि नद्यांच्या वळणांमुळे घाट तर होतेच इथे आणि म्हणून हे शहर झालं हिंगणघाट. वर्धा नदीच्या खोऱ्यांमध्ये आणि वेणा नदीनं दोन्ही बाजूंनी वेढलेलं हिंगणघाट हे सुंदर टुमदार शहर इथली सुपीक काळी आई भरभरून धनधान्य पीक देते. कापूस, तूर, ज्वारी आणि मूग इथली मुख्य उत्पादनं. पण या शहराला, त्या काळच्या या गावाला हिंगणघाट हे नाव का पडलं असावं? तर असं म्हणतात की फार वर्षापूर्वी इथे हिंगणा आणि हिंगणभेटाची खूप झाडं आणि वृक्ष होते. सर्वत्र त्याचं जंगल होतं. याचा उपयोग साबणासारखा केला जायचा. दोन्ही बाजूंनी नदी असल्यामुळे मध्ये मध्ये घाट होते. मग काय, आमच्या या गावाचं नाव पडलं हिंगणघाट. ही माहिती मला इयत्ता 2 असताना माझ्या लाडक्या कापकर गुरुजींनी सांगितली होती. मघाशी सांगितल्याप्रमाणे इथे कापूस आणि डाळींचं उत्पादन अत्यधिक प्रमाणात होतं. ब्रिटिश काळात तर हिंगणघाट हे भारतातील महत्त्वाच्या कापूस बाजारात पेठेतलं अतिशय परिचयाचं नाव होतं. बनी हिंगणघाट या दर्जेदार कापसाची इंग्लंडमधील लिव्हरपूल बाजारात भली मोठी मागणी होती. 1881 वर्धा जिल्ह्यातील सर्वात प्राचीन सूतगिरण्यांपैकी एक हिंगणघाट मिल कंपनीची स्थापना झाली. 1900 सर श्री रायसाहेब रेखचंद मोहता यांनी रायसाहेब रेखचंद मोहता स्पिनिंग अँड विविंग मिल या गिरणीची म्हणजे मिलची स्थापना केली. या मिलमध्ये भरपूर सूत निर्मिती आणि कापड विणकामही होत असल्यामुळे हजारो कामगारांना रोजगार मिळत होता. हिंगणघाटमध्ये त्यांनी एक मुलींची शाळा, एक मुलांची शाळा आणि एक मुलामुलींची एकत्र शाळा अशा 3 शाळांची उभारणी केली. शहर किंवा हिंगणघाट गाव तसं लहान होतं. शाळा ही फार भव्य नव्हती, पण त्या शाळेच्या शिक्षकांच्या ज्ञानाची उंची मात्र खूप मोठी होती. विविध कलागुणांनी परिपूर्ण असे गुणवंत

0: आणि प्रामाणिक शिक्षकगण आम्हाला लाभलेत. आम्हा सर्व भावंडांना शाळेत आणि इतरत्रही खूप बक्षिसं मिळायचीत. एक गंमत सांगू, इयत्ता 6वी ते 10वीपर्यंत दरवर्षी प्राचार्यांकडून मिळणारं सर्व गुणसंपन्न विद्यार्थिनीचं पारितोषिक मलाच मिळायचं. पण खरा आनंद व्हायचा जेव्हा माझ्या एका मैत्रिणीला हे असं बक्षीस मिळायचं तेव्हा. ती प्राथमिक शाळेतही माझ्या वर्गात होती आणि नंतरही कापडात गुंडाळून आणलेली तिची भाकर आम्ही घट्ट करायचो आणि तिला आमचा डबा देऊन टाकायचो. पण आता वाटतं की आमच्या डब्याने तिचं पोट भरत होतं की नाही, कारण तिनं बांधून आणलेल्या भाकरी देखील तिच्यासारख्याच दणकट असायच्या. पिळदार, कष्टानं कमावलेलं उंच दणकट शरीर, तिचा काळा वर्ण देखील चमकदार होता. फार कमी हसायची, पण हसायची तेव्हा गोड आणि मुक्तपणे. ही माझी मैत्रीण जिल्हा पातळी आणि राज्यस्तरीय सामन्यात जेव्हा मैदानात उतरायची तेव्हा सगळ्यांची गाळण उडायची, कारण ती स्वतः कधीच आऊट व्हायची नाही आणि विरोधी पक्षाच्या गड्यांना मात्र भराभर आऊट करायची. अशी खेळाडू आमच्या टीममध्ये, म्हणजे विजय निश्चित आमचाच व्हायचा. आमच्या हिंगणघाटमध्ये भव्य आणि सुंदर मंदिरांची तर जणू स्पर्धाच होती, आजही आहेच. अगदी वेणा नदीच्या काठावरच बघा ना, इथं विठ्ठल रखुमाई मंदिर आहे आणि त्यासमोरच पांडुरंगाची अतिशय भव्य 16 मीटर म्हणजे 51 ते 52 फूट उंचीची सुंदर मूर्ती आहे. जवळच तळेगावला भोसलेकालीन 1792 ते 1805 या काळातील श्रीखंडोबा मार्तंड मंदिर आहे. त्यावेळी आमच्या लहानपणी एक शिवमंदिर, जे गावापासून थोडं दूर आणि आमच्या घरापासून 1.5 किलोमीटर अंतरावर होतं, त्या काळचं हिंगणघाटचं मोठं आकर्षण. चारी बाजूंनी पक्का बांधलेला खोल तलाव, मध्ये अत्यंत सुंदर मंदिर, त्याला शिवम मंदिर, राम मंदिर देखील म्हणतात. मुख्य गाभाऱ्यात भगवान विश्वनाथाची भव्य पिंड आणि बाजूला ओळींनी सर्व देवांच्या सुंदर रेखीव संगमरवरी मूर्ती. रोज स्नानादी आटपून त्यांना वेगवेगळी सुंदर रेशमी वस्त्र नेसवली जात. मंदिराभोवती खूप मोठी बाग आहे. नंतर आम्ही शहरातच राहायला आलोत. इथून विशाल प्रसिद्ध राम मंदिर अगदी 500-700 पावलांच्या अंतरावर. या मंदिराचं प्रांगण खूपच मोठं. आत श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांच्या व्यतिरिक्त इतर देव पण आहेत. रामनवमीचा इथला उत्सव डोळ्याचं पारणं फेडणारा असतो. 9 दिवस कीर्तनाने परिसर आणि अंतःकरण मांगल्यानं भरून जातं. पण एरवी हे प्रांगण आम्हा मित्रमैत्रिणींच्यासाठी ऑथराइज प्लेग्राऊंड असायचं. आता आणखी एक अतिशय सुंदर डोळे दिपवून टाकणारं काचेचं जैन मंदिर. श्री बन्सीलाल कोचर यांनी बांधलेलं हे मंदिर म्हणजे काचेच्या आणि आरशांच्या उत्कृष्ट कलाकृतीची अद्भुत वास्तू. मुख्य गर्भगृहात भगवान विमलनाथ आणि अन्य तीर्थकारांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या भिंती, खांब, छत पूर्णपणे रंगीबेरंगी काचा आणि आरशांनी सजवलेले आहेत. आमच्या हिंगणघाटमध्ये शहराच्या मध्यभागी कारंजा चौकातील हनुमान मंदिर हे प्रमुख आणि प्राचीन श्रद्धास्थान आहे. इथल्या वार्डालाही हनुमानवाड किंवा मारुती वाडच म्हणतात. चौकातून कुणीही कुठेही कितीही घाईनी जात असेल तरी पायातील चप्पल जोडे काढून मारुतीरायासमोर नतमस्तक झाल्याखेरीज पुढे जातच नाही. श्रोतेगण हो, खरं तर माझ्या आठवणीतलं गाव हिंगणघाट या विषयावर एक भलं मोठं पुस्तक तयार होईल, पण आपल्याला इथे वेळेच्या मर्यादा आहेत ना. एवढंच म्हणेन की इथला इतिहास, भूगोल, प्रेक्षणीय स्थळं जेवढी प्रिय तेवढीच, किंबहुना त्याहून जास्त मला इथे लाभलेले गुरुजन, माझ्या आठवणीतल्या प्रिय गावा, तू कायमच माझ्या आठवणीत आहेस, कारण मी तुला कधीच विसरू शकत नाही. पुन्हा लवकरच येईन तुला भेटायला. तुझ्या कुशीतच माझं सारं बालपण गेलं. तुझ्या कुशीतच माझं सारं बालपण गेलं. माझ्या अस्तित्वाचं बीज तुझ्या मातीतून आलं. झाली आता ताटा तूट, झाली आता ताटा तूट, तरी होणारच भेट, तरी होणारच भेट, माझ्या आठवणीतलं गावं, माझं प्रिय हिंगणघाट, माझं प्रिय हिंगणघाट.
1: मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा कार्यक्रम आम्हाला नक्की कळवा.

बरे तर मैत्रिणीनो, आज मी तुमची सखी मदालसा कानडे इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. मैत्रिणीनो, आजच्या या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: आली लहर केला कहर या चित्रपटातील विठ्ठल शिंदे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतरचना होती मुरलीधर गोडे यांची आणि संगीतबद्ध केलं होतं ऋषीराज यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत राम कदम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात बाई मी भोळी या चित्रपटातील गीत. गीतरचना आहे जगदीश खेबुडकर यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.
1: साडी आला म्हटली, तिनं चोळी आला म्हटली, तिनं नळ आला म्हटली, तिनं बुगडी आला म्हटली. अहो दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड. माडीवरची मंडळी खाली आली.
2: हो पण कशाला.

0: आली आली वो भागा बाई, आली आली वो भागा बाई,
1: आली आली वो भागा बाई, आली आली वो भागा बाई,
0: भागा बाई बोलली हटून आणि लग्नाला बसली नटून, लग्नाला बसली नटून,
2: बोल बोल
0: आणि तिथं नवऱ्याचा पत्त्या

0: अच्छी भागाबाई तानी अच्छी भागाबाई तानी तिच्या जन्माची झाली कानी
1: बरं मग मोर काय
0: कुडपा।

0: आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पुढारी या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. संगीत दिलं होतं या गीताला राम कदम यांनी आणि गीतरचना होती जगदीश खेबुडकर यांची. आपण ऐकत आहात गीतबहार, चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

सुगंधी कट्टा या चित्रपटातील गीत आपण ऐकलात. गीत गायलं होतं आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी. शब्दरचना होती जगदीश खेबुडकर यांची आणि याला संगीत दिलं होतं राम कदम यांनी. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत मंत्र्याची सून या चित्रपटासाठी डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची रचना. संगीतबद्ध केली आहे यशवंत देव यांनी.

0: मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शिकलेली बायको या चित्रपटातील गीत आपण ऐकलात. गीतरचना होती पी सावळाराम यांची आणि याला संगीत दिलं होतं वसंत प्रभू यांनी. श्रोतो, गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझा शिवार. या कार्यक्रमात ऐका जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय या विषयी डॉक्टर MM कदम यांची मुलाखत. तसेच शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी सचिन चिकनकर मुक्काम कामठी जिल्हा नागपूर यांची मुलाखत.
0: श्रोते, याबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 वाजतोय. ठीक 1:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकू शकाल.

आकाशवाणी मुंबई। गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सरकारी कार्यालय, विद्यापीठ आणि युवकांमधला संवाद वाढवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय सचिवांना आवाहन। उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन। न्यायाधीश पदाची परीक्षा देणाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून पूर्वानुभवाची अट शिथिल। आणि FIH विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड्स बरोबर। सर्व सरकारी विभागांमध्ये आणखी चांगला संवाद व्हावा, विद्यापीठ आणि युवकांनी धोरण निर्मितीत नव्या संकल्पना आणाव्यात, विद्यापीठ आणि युवकांशी व्यापक संवाद असेल तर त्यातून नव्या आणि अभिनव कल्पना समोर येतात असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलं। केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांची तिसरी उच्चस्तरीय बैठक प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झाली, त्यावेळी ते बोलत होते। देशाचं भविष्य कसं घडवायचं याचा दूरदृष्टीने विचार करावा असं आवाहन त्यांनी सचिवांना केलं। डेटा ही राष्ट्रीय संपत्ती आणि भविष्यासाठी एक महत्त्वाचं संसाधन असून त्याचा आणखी सुसंगत आणि परिणामकारक वापर करायला हवा असं ते म्हणाले। सरकारी विभागांचं एकमेकांपासून विलग राहून काम करणं ही फक्त संस्थात्मक समस्या नसून विचारसरणीतली समस्या आहे असं सांगून अधिकाऱ्यांनी आपल्यापणाने काम करावं अशी सूचना प्रधानमंत्र्यांनी केली। आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांशी अनौपचारिक संवाद वाढवावा, त्यांच्यात संघभावना जागवावी असंही त्यांनी सुचवलं। देशाचं संरक्षण क्षेत्र जागतिक पातळीवरच्या स्पर्धेत आणखी बळकट करणं गरजेचं असल्याचं मोदी म्हणाले। कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी कौशल्यांची योग्य सांगड घालायला हवी याच्याकडे त्यांनी लक्ष वेधलं। उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिक्स देशांनी नवसंशोधन सहकार्य आणि आमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे। ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली, त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही भूमिका मांडली। डिजिटल अडथळे दूर करून शाश्वत नवोन्मेषाला चालना देणारी, क्षमतावर्धन करणारी आणि डिजिटल बदल घडवणारी व्यवस्था घडवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी ब्रिक्स देशांना केलं। सर्व संशोधक आणि तंत्रज्ञांना नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावं असंही ते म्हणाले। यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या। दूरसंचार, सायबर सुरक्षा, उद्योगोन्मुख तंत्रज्ञान, क्षमता विकास आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली। ब्रिक्स देशांच्या पर्यटन मंत्र्यांची बैठक आज दुपारी जयपूरमध्ये सुरू होणार आहे। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारत सिंगापूर आर्थिक भागीदारी बळकट करण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली आहे। भारत सिंगापूर व्यापार मंचाच्या बैठकीत आज उभय बाजूचे उद्योजक आणि इन्सीड

या शैक्षणिक संस्थेच्या आजी माजी विद्यार्थ्यांना ते संबोधित करत होते. भारताच्या भक्कम वाढीचा आलेख गुंतवणूक संधी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचं व्यवसाय सुलभ धोरण याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. गोयल यांनी सिंगापूरचे परराष्ट्र व्यापार राज्यमंत्री गान सिओ हुआंग आणि इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन भारतीय शेतमालाच्या निर्यातीबद्दल चर्चा केली. भारतीय टपाल विभागातर्फे एक सर्वेक्षण केलं जात असून यात 20,000 रुपयांचं रोख इनाम दिलं जातं अशा अर्थाची पोस्ट सध्या समाज माध्यमांवर फिरत आहे. मात्र ही पोस्ट बोगस असून त्यातली माहिती खोटी आहे असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि स्वतःची वैयक्तिक माहिती उघड करू नये असं आवाहन केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. न्यायिक सेवा परीक्षा देण्याच्या अर्हतेत किमान 3 वर्ष वकिली व्यवसायाची अट सर्वोच्च न्यायालयानं शिथिल केली आहे. आता केवळ 1 वर्ष वकिली व्यवसाय केलेले उमेदवार ही परीक्षा देऊ शकतील. मात्र नंतर त्यांना न्यायिक अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करून 1 वर्ष सहाय्यक म्हणून काम करावं लागेल. हा नियम 1 एप्रिल 2027 नंतर जारी होणाऱ्या अधिसूचनेतल्या परीक्षांना लागू होईल. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती AG मसीह आणि न्यायमूर्ती KE विनोद चंदन यांनी आज हा निवाडा दिला. 25 मे 2025 ते 31 मार्च 2027 या काळात अधिसूचना जारी झालेली परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पूर्वानुभवाची अट घातली जाणार नाही. त्यांना 1 वर्षासाठी प्रशिक्षणार्थी न्यायिक अधिकारी म्हणून नेमणूक दिली जाईल आणि नंतर 1 वर्षभर न्यायालय सहाय्यक पदावर काम करावं लागेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांच्या नेमणुका तसंच बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नेमणुका रद्द करण्याच्या अधिसूचनेला झारखंड उच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. झारखंड लोकसेवा आयोगाच्या 11व्या आणि 13व्या परीक्षा रद्द करण्याच्या अधिसूचनेलाही न्यायालयानं काल स्थगिती दिली. नियुक्ती प्रक्रियेतल्या कथित घोटाळ्यांवरून झालेल्या आंदोलनामुळे झारखंड सरकारनं 22 परीक्षा रद्द केल्या होत्या तसंच 2014 पासून झालेल्या 23 इतर परीक्षांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. इराणशी संबंधित सर्व जलमार्गांवर अमेरिकेची पकड असून लवकरच पूर्ण नियंत्रण मिळवू असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका खासगी नभोवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इराण विरुद्धच्या लष्करी कारवाईचं समर्थन करताना ते म्हणाले की इराणला कधीही अण्वस्त मिळू देणार नाही. इराणचं लष्करी सामर्थ्य नेस्तनाभूत झालं असून क्षेपणास्त्र किंवा ड्रोन बनवण्याची क्षमताही संपली आहे असा दावा त्यांनी केला. इराणमध्ये लष्कराचे पगार थकले असून महागाई वाढत आहे याचा दबाव तिथल्या सरकारवर असल्याचं ट्रम्प म्हणाले. या संघर्षामुळे अमेरिकेत इंधन महाग होऊ शकतं हेही त्यांनी मान्य केलं. दरम्यान आर्थिक चणचण असल्याचा इराणने इन्कार केलाय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या असफल धोरणामुळे वातावरण अधिकाधिक बिघडत असल्याचा आरोप इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी केला. अमेरिकेतल्या अंतर्गत आर्थिक प्रश्नांवरून तिथल्या नागरिकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ट्रम्प यांची ही धडपड असल्याचं त्यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. अभूतपूर्व आर्थिक निर्बंध घालून इराणला एकटं पाडण्याचा निर्धार अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी काल जाहीर केला त्यावर अमेरिकेचा आर्थिक दहशतवाद जागतिक अर्थव्यवस्थेला आणि अनेक राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाला धोका असल्याची प्रतिक्रिया अराघची यांनी दिली आहे. हेजबोला ही सशस्त्र संघटना इराणला समर्थन देत असल्याचं जाहीर करून अमेरिकेनं त्यावर आणखी आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. हेजबोलाला वित्तपुरवठा केल्याचा आरोप करत अमेरिकेनं 10 व्यक्तींविरुद्ध निर्बंध लावले आहेत. लेबनॉन, तुर्की, संयुक्त अरब अमिराती आणि इराण दरम्यान मोठ्या प्रमाणावर हवाई मार्गाने कुरिअर पाठवून पैसा आणि मालाची देवाणघेवाण केली जाते असं अमेरिकेचं म्हणणं आहे. पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना वैद्यकीय तपासणीनंतर

0: रावळपिंडी तुरुंगात हलवण्यात आलं आहे. अतिशय अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार त्यांनी केल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार 18 ऑगस्टला त्यांना शिफा रुग्णालयात दाखल केलं होतं. नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या FIH विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज भारतीय महिलांचा मुकाबला यजमान संघाशी होणार आहे. दुसऱ्या फेरीतल्या या सलामीच्या सामन्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 9:30 वाजता सुरुवात होईल. त्याआधी काल भारतीय महिला संघाच्या इंग्लंडबरोबर झालेल्या ई फेरीतल्या अखेरच्या सामन्यात दोन्ही संघांनी एकही गोल केला नाही. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सरकारी कार्यालयं, विद्यापीठं आणि युवकांमधला संवाद वाढवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय सचिवांना आवाहन. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. न्यायाधीश पदाची परीक्षा देणाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून पूर्वानुभवाची अट शिथिल. आणि FIH विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड्सबरोबर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 1:40 झाली आहेत. जिल्हा वार्तापत्र अंतर्गत ऐकूया मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. मुंबईत दरडी कोसळण्याचा धोका कायम, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मुंबईकर त्रस्त, फेरीवाल्यांचा प्रश्न लागणार मार्गी आणि बेस्ट उपक्रमाच्या 22 आगारांच्या विकास प्रस्तावाला महानगरपालिकेची मान्यता. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे वार्ताहर विष्णू सोनवणे.
3: घाटकोपरच्या पश्चिमेस असलेल्या चिरागनगरमधल्या गौसिया चाळ इथे दरड कोसळली. त्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनं दरडीलगत राहणाऱ्या शेकडो नागरिकांच्या जीवितांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात दरडीलगत असलेल्या सुमारे 22,000 झोपड्या भीतीच्या छायेखाली आहेत. मुंबईत तब्बल 291 ठिकाणी दरडींचा धोका असून त्यापैकी 200 अधिक ठिकाणे कुर्ल्यापासून मुरुणपर्यंतच्या भागात आहेत. दरडींचा धोका असलेल्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनाबाबत पालिका प्रशासन आणि राज्य सरकार कोणताही निर्णय घेत नाही. 22,483 झोपड्यांपैकी 9,657 झोपड्यांना इतरत्र स्थलांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने यापूर्वी राज्य सरकारकडे केली होती. झोपड्यातील टेकड्यांच्या बाजूस संरक्षक भिंत बांधण्याची शिफारसही केली होती. मात्र संरक्षक भिंतीच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. बाधितांचे स्थलांतर करण्यासाठी पालिकेकडून PAP घरांसाठी टेंडर काढण्यात आले. संरक्षक भिंत बांधण्यासह विविध कामांसाठी 62 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. दरडीलगतच्या रहिवाशांना पर्यायी घरे देण्याचा निर्णय पुढील 1-2 वर्षात होईल असा शब्द तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एका आढावा बैठकीत घेतला होता. मात्र त्यानंतर या प्रश्नावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. राज्यभरात रस्त्यातील खड्ड्यांचा विषय वादग्रस्त ठरलाय. मुंबईतही रस्त्यातील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. अंतर्गत रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. मुंबईत 2014 फेरीवाल्यांचं सर्वेक्षण झालं. या सर्वेक्षणात 99,435 फेरीवाल्यांची नोंदणी झाली. परंतु पात्र 55,000 फेरीवाल्यांना QR कोड आधारित ओळखपत्र वाटप करण्यात आलं आहे. मात्र तरीही QR कोड आधारित ओळखपत्र देऊनही पोलीस कारवाई करीत आहेत. प्रत्येक प्रभागात नगरसेवकांच्या माध्यमातून QR कोड आधारित ओळखपत्र वाटप करण्यात येत आहे. असे ओळखपत्र देणे ही काळाची गरज आहे. मात्र कोणत्याही कंत्राटदाराला फायदा होणार नाही याची काळजी घ्यावी. तसंच ओळखपत्राचा गैरवापर होणार नाही यासाठी डिजिटल यंत्रणा अमलात आणावी अशी सर्वपक्षीय नगरसेवक मागणी करीत आहेत. मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या 22 आगारांचा विकास करायचा प्रस्ताव मुंबई महापालिका सभागृहाने मान्य केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानं आता बेस्टच्या 22 आगारांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील प्रक्रियेसाठी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. बेस्टला 5,000 नवीन बसेस घेण्यासाठी 5,000 कोटींची गरज आहे. गेल्या काही वर्षात उपक्रमाची आर्थिक स्थिती खालावली असून सध्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी कर्ज काढावे लागत आहे. 22 आगारांचा विकास केल्यास त्यातून 28 कोटी रुपये मिळणार आहेत. मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी विष्णू सोनवणे.

0: मुंबई.
1: याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्र अंतर्गत मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
3: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या. शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
4: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
3: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
4: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
3: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी

0: बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
0: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा.
0: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
2: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 आणि 40 सेकंद झाली आहेत. आता भावधारा या सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशिष जोशी यांच्या स्वरातील गीत.

0: मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
1: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
0: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेस कोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्राम साठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
1: श्रोते हो, भायखळ्याच्या रेस कोर्सची गोष्ट अवश्य ऐका. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही मिळेल.
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
3: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
2: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
3: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
2: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: आशिष जोशी यांच्या स्वरात आदित्य बर्वे यांचं हे गीत आपण ऐकलात.
1: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
2: 1864 मध्ये तर

आकाशवाणी गायकवृंदांच्या समूह स्वरात सुमित्रानंद पंत यांची रचना आपण ऐकलीत. संगीत कानू घोष यांचं होतं आणि या गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम येथेच समाप्त करीत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
1: आला श्रावण. आजची श्रावण मेघानो ही कविता पद्मा यांचीच आणि आजचा भाग श्रावण ओव्या उखाण्यांचा कहाणे उखाणे गाणी ओव्या हे सारे स्त्रीवाग्मय. श्रावण मेघानो या लवकर या, श्रावण मेघानो या लवकर या. आषाढातले घनदाट मेघ आता बाजूला झाले आहेत, त्यांनी तुम्हाला छान वाट करून दिले ना, मग या तर लवकर या. तुमची माझी मैत्री तर बाळपणापासूनची, तुमची माझी मैत्री तर बाळपणापासूनची. तुम्ही यायला लागलात, वर्षाव करायला लागलात की चाफ्याच्या झाडाखाली उभं राहून तुम्हाला या लवकर या म्हणायचं, आणि तुम्ही आलात की तुमच्या रिमझिम नाचात सामील होऊन ओव्या म्हणायच्या. श्रावण मेघानो या लवकर या. लोकांनी लोकांसाठी सांगितलेलं, लोकांना ऐकावंसं वाटणारं, लयबद्ध सोप्या रचनाशैलीचं आणि आशयानेही सरळ सोपं असणारं साहित्य म्हणजेच लोकसाहित्य. त्यात उत्स्फूर्तपणे ओठावर येणारी गीतं, उखाणे, ओव्या, भारुडापासून कहाण्यांपर्यंत सारं काही येतं. ओबी वाङ्मयात स्त्रियांनी जणू आपला आत्माच ओवला आहे. अनेक प्रसंगांना साजेशा ओव्या असत. पूर्वीच्या काळी मुलींची लग्न लहानपणी होत असत आणि खेळत्या बागडत्या वयाच्या मुली सासरी जात असत. त्यांना माहेरी येता यावं, मोठेपणाचं ओझं उतरवून मनसोक्त खेळता यावं म्हणून ही श्रावण महिन्याची फट काढली असावी. माहेरवाशिणी हौशींनी घरी येतात, मंगळागौरी पुजतात, खेळ खेळतात, नागपंचमीच्या दिवशी आंब्याच्या झाडाला झोके बांधले जातात. पंचमीच्या गाणी गात उंच जाणाऱ्या झोक्यांबरोबर मुलींच्या आनंदाच्या लाटाही उंच जात असत. आज घडीला शिकलेल्या स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या स्त्रीचं जीवन आता माहेरापुरतं संकुचित राहिलेलं नाही, पण समाज म्हणजे अनेक स्तरांचा पट. पंढरपूरच्या वारीत तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या बायका चालताना ओव्या गात असतात. त्यांच्या मुखातून इतक्या सहज ओव्या निघतात की आपण चकित व्हावं. बरं, त्याचा अर्थही अनेकदा गहन असतो, पण या मात्र सहज चालता चालता जगण्याचं तत्वज्ञान सांगून जातात. मंगळागौर नागपंचमीच्या जागरणात फुगड्या रंगताना डिगभर उकाणे होतात. पहाटेच्या उठू फुले आणि पाटीभर आज आहे मंगळागौर उषाताईची. फुगडी खेळू ये तू ग मी ग सखी राहील ओळख जन्मवेरी. दणदण फुगडी दणांतो सोपा खेळता सुटे खोपा मैत्रिणींचा. एकमेकींची उणी दोणी काढणं, चिमटे घेणं, चिडवणं सारं काही त्या फुगडीच्या उकाण्यातून बाहेर येईल. चिपाडबाई चिपाड जोंधळ्याचं चिपाड, चिपाडबाई चिपाड जोंधळ्याचे चिपाड, अण्णांनी बायको केली आपल्यापेक्षा धिपाड. एखाद्या मुलीला मध्ये घेऊन मुली फेर धरत, एरवी तिला जे सांगता येणार नाही तो सासुरवात तिने ह्या फेऱ्यांमध्ये फिरताना व्यक्त करावा. खुंटण मिरची जाशील कैशी गोलातल्या मुलींनी सांगाव्या आपल्या व्यथा. सासू मारिते बाकीच्या मुलींनी म्हणावं बरं करीते. ह्या तक्रारी सगळ्या सासरच्यांबद्दल, नवरा मात्र प्रेम करतो. भुई फुगडी किंवा बैठी फुगडी ही साध्या फुगडीपेक्षा दमछाक करणारी, पण त्यातही बैठी फुगडी घालताना प्रश्न उत्तर रंगत. लाह्या लाटणी सूप खेळाचे अनंत प्रकार कुणी शोधून काढले कुणास ठोक. अग ग चौथी माझ्या बांगड्या चोरल्यास का ग करत लाटणी आपटावेत. शेवटी उरत असे तो खेळाचा जोश आणि लाटण्यांचा आवाज. मुला लेकरांचं आनंदाने बागडणाऱ्या स्त्रिया. फडफड करुनी भिजले आपले पंख पाखरे सावरती, फडफड करुनी भिजले आपले पंख पाखरे सावरती, सुंदर हरणी हिरव्या कुरणी.

0: निज बाळांसह बागडती। सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती। चला सखियानो घेऊ झाडावर झोके, चला सखियानो घेऊ झाडावर झोके, आकाश देऊ धक्के आपुल्या पाया। म्हणणाऱ्या बायकांनी खरोखरच गेल्या शतकात आपल्या पायांनी आभाळाला धक्के दिले आहेत। आला श्रावण, उद्या भेटूच पुन्हा श्रावण श्रवण करायला।
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण। आज आपण ड्रॅगन फ्रूटची लागवड याविषयी माहिती घेऊया। वाचन केलंय विद्या तावडे यांनी। नमस्कार मंडळी। मंडळी, कमी पाण्यात आणि खडकाळ मुरमाड जमिनीत ड्रॅगन फ्रूट चांगलं येतं। रोपांच्या माध्यमातून याची लागवड केली जाते। निरोगी रोपांच्या निर्मितीचं तंत्र राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेने विकसित आणि प्रमाणित केलं आहे। याच्या रोपनिर्मितीसाठी 1 वर्षापेक्षा जास्त जुनी झाडं निवडावीत। कटिंगची लांबी 30 सेंटीमीटर, रोग आणि किडीपासून मुक्त असावीत। 1 वर्षाच्या जातीवंत रोपांपासून मे जून आधी किंवा फळधारणेच्या हंगामानंतर म्हणजेच जानेवारी फेब्रुवारीमध्ये 30 सेंटीमीटर लांबीचं कटिंग घ्यावं। कटिंगच्या तळाशी 2 ते 3 सेंटीमीटर तिरकस काप घ्यावा। कटिंग केल्यानंतर येणारा स्त्राव सुकवण्यासाठी हे कटिंग 2 दिवस शेडमध्ये ठेवावी लागतात। त्यानंतर मातीजन्य रोग टाळण्यासाठी कटिंगवर बुरशीनाशकाची अर्थात कार्बनडायझिम 0.2 ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन प्रक्रिया करावी। पिशव्या भरण्यापूर्वी माती निर्जंतुकीकरण करणं आवश्यक आहे। मातीतील तणांचे तुकडे आणि मोठ्या आकाराचे दगड काढून टाकावेत। कटिंग लागवडीसाठी पॉलिथिन पिशवी 10 इंच बाय 6 इंच या आकाराची घेऊन त्यामध्ये त्याची लागवड करावी। पिशवीमध्ये खत माती मिश्रण भरावं। यासाठी 1 किलो शेणखत, 4 किलो माती आणि 5 ग्रॅम सिंगल सुपरफॉस्फेट यांचं मिश्रण घ्यावं। पिशवीत कटिंगची लागवड करण्यापूर्वी त्याच्या बुडाचा 10 ते 15 सेंटीमीटर भाग IBA द्रावणामध्ये म्हणजेच 0.6 ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन बुडवावा आणि 10 मिनिटं कटिंग सावलीत वाळवावं। या प्रक्रियेमुळे 20 ते 30 दिवसांच्या आत मुळांच्या वाढीला प्रोत्साहन मिळतं। पॉलिथिन पिशव्यांमधील खत आणि माती मिश्रणामध्ये कटिंग 3 ते 5 सेंटीमीटर खोलवर लावावं। कटिंग लावलेल्या पिशव्या 50% शेडनेटमध्ये ठेवाव्यात। पिशवीमध्ये कटिंग लागवडीनंतर लगेच पाणी द्यावं। त्यानंतर आठवड्यातून 2 वेळेला 1 लिटर पाणी द्यावं। 10 ते 15 दिवसांच्या अंतराने पिशवीतील तण काढून टाकावीत। लागवडीनंतर 15 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 वेळा ह्युमिक ॲसिड 0.02 ग्रॅम प्रति लिटर प्रतिरोप द्यावं। तसंच 10 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 वेळा 19:19:19 या खताची आळवणी करावी। सूक्ष्म अन्नद्रव्य आवश्यक असतील किंवा कमतरता दिसून येतील तेव्हाच द्यावीत। रोपवाटिका स्वच्छ ठेवावी। साधारणपणे 45 ते 60 दिवसात रोपं लावण्यासाठी तयार होतात। सध्या देशामध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड वाढते। आरोग्याला फायदे असल्यामुळे याला मागणीही चांगली आहे। सध्या देशांतर्गतच याची विक्री होत आहे। आता ड्रॅगन फ्रूटची निर्यात करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। ड्रॅगन फ्रूटचा हंगाम मे पासून नोव्हेंबरपर्यंत असून 5 वेळा काढणी केली जाते। प्रामुख्याने देशांतर्गतच बाजारपेठ उपलब्ध आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा मिळतोय। बाजारपेठेत ड्रॅगन फ्रूटला चांगली मागणी आहे, त्यामुळे दरही अपेक्षित मिळतात। सध्या ड्रॅगन फ्रूटला प्रति किलोला 40 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत दर आहे। ड्रॅगन फ्रूटची लागवड वाढवण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत। तेव्हा मंडळी, या वैशिष्ट्यपूर्ण ड्रॅगन फ्रूटची लागवड करून चांगलं उत्पन्न मिळवता येईल। बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत। नमस्कार। कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं। आज आपण ड्रॅगन फ्रूटची लागवड याविषयी माहिती घेतली। वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी। सादर करते होते विवेक वानखडे। हा कार्यक्रम

0: ओळख याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार. भावनांची ओळख मुलांना व्यक्त होऊ द्या. नमस्कार बालमित्रांनो, आदरणीय पालक आणि श्रोते हो, आजच्या आपल्या विशेष भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि प्रत्येक घराशी जोडलेल्या विषयावर बोलणार आहोत, ती म्हणजे भावनांची ओळख मुलांना व्यक्त होऊ द्या. मित्रांनो, लहान मुलं म्हणजे मातीचा एक गोळा असतात. त्यांना जसा आकार देऊ तसं ते घडतात. पण बऱ्याचदा आपण मुलांच्या अभ्यासावर, त्यांच्या खाण्यापिण्यावर आणि शिस्तीवर जितका भर देतो तितका भर त्यांच्या भावनांवर देतो का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. लहान मुलांना भावना तर असतात, पण त्या भावना नक्की काय आहेत आणि त्या कशा व्यक्त करायच्या हे त्यांना समजणं कठीण जातं. आनंद झाला की मुलं बागडतात, पण जेव्हा राग येतो, भीती वाटते किंवा उदास वाटतं, तेव्हा ती चिडचिड करतात, हट्ट करतात किंवा गप्पगार बसतात. अशा वेळी आपण पालकांनी काय करावे? रडू नकोस, रागवायचं नाही, एवढं काय घाबरायचं त्यात, असं म्हणून आपण त्यांची भावना दाबून टाकतो. पण मित्रांनो, राग, भीती, दुःख किंवा निराशा या सर्व मानवी भावना आहेत. जसा आनंद स्वाभाविक आहे, तसाच या भावना ही अगदी नैसर्गिक आहेत. मुलांना जर लहानपणापासून त्यांच्या भावना ओळखायला आणि योग्य पद्धतीने व्यक्त करायला शिकवलं नाही, तर मोठेपणी त्यांना तणाव म्हणजेच स्ट्रेस, मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणून मुलांना व्यक्त होऊ द्या. पालकांनी नक्की काय करायला हवं? पहिली गोष्ट ऐकून घ्या. मुलं जेव्हा शाळेतून किंवा खेळून घरी येतात, तेव्हा ते काय, त्यांना काय सांगायचं आहे ते शांतपणे ऐका. फोन बाजूला ठेवून त्यांच्या डोळ्यात पाहून 2 मिनिटं संवाद साधा. दुसरी गोष्ट, भावनांना नाव द्या. मूल खूप रागवलं असेल तर त्याला म्हणा, मला समजतंय तुला आता खूप राग आलाय. यामुळे मुलाला समजेल की मला जो अनुभव येतोय त्याला राग म्हणतात. तिसरी गोष्ट, स्वीकार करा म्हणजेच व्हॅलिडेशन. मुलाला भीती वाटत असेल तर त्यात घाबरायचं काय, असं म्हणण्याऐवजी भीती वाटणं स्वाभाविक आहे, मी तुझ्या सोबत आहे ना, असा धीर द्या. चौथी गोष्ट, योग्य मार्ग दाखवा. राग येणं वाईट नाही, पण रागाच्या भरात वस्तू फेकून देणं किंवा दुसऱ्यांना मारणं हे चुकीचं आहे हे मुलांना प्रेमानं समजवा. राग आला तर शांत बसा, दीर्घ श्वास घ्या किंवा मला येऊन सांगा, असा पर्याय त्यांना तुम्ही देऊ शकता. श्रोते हो, घर हे असं ठिकाण आहे जिथे मुलाला स्वतःच्या कोणत्याही भावनेची लाज वाटणार नाही किंवा भीती वाटणार नाही. जेव्हा आपण मुलांचे भाव भावना स्वीकारतो, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स विकसित होतो. म्हणूनच आजपासून एक छोटासा बदल करूया. मुलांना फक्त ऐकू नका तर समजून घ्या. त्यांच्या भावनांना कोंडून ठेवण्याऐवजी मोकळा श्वास घेऊ द्या. कारण जेव्हा मुलं मनापासून व्यक्त होतील, तेव्हाच ती खऱ्या अर्थाने आनंदी आणि सशक्त घडतील. धन्यवाद.
0: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी भावनांची ओळख याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर

0: श्रोते, दुपारचे 2:10 होत आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पावसाळा आणि पर्यावरण याविषयी पत्रकार अश्फाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अश्फाक अत्तार. आज आपण पावसाळा आणि पर्यावरण यांचं अतूट नातं याविषयी जाणून घेणार आहोत. पावसाळा हा केवळ ऋतू नसून निसर्गाला नवसंजीवनी देणारा काळ आहे. उन्हाळ्याच्या कडक तापमानानंतर पावसाचे पहिले थेंब जमिनीवर पडतात आणि संपूर्ण सृष्टी नव्या उत्साहाने बहरून येते. कोरडी पडलेली जमीन हिरवाईने नटते, ओढे नाले वाहू लागतात आणि निसर्गाचे रूपच पालटून जाते. पाऊस हा पर्यावरणाचा जीवनदायी घटक आहे. पावसामुळे नद्या, तलाव, विहिरी आणि धरणांमध्ये पाणी साठा वाढतो, भूजल पातळी उंचावते आणि शेतीला आवश्यक असलेले पाणी उपलब्ध होते. त्यामुळे अन्नधान्य उत्पादन वाढून मानवी जीवन समृद्ध होते. पावसाळ्यात झाडे, वेली आणि वनस्पतींना नवसंजीवनी मिळते. जंगलातील जैवविविधता पुन्हा फुलून येते. अनेक पक्षी, प्राणी, कीटक आणि जलचरांसाठी हा प्रजननाचा महत्त्वाचा काळ असतो. रान फुले फुलतात, फुलपाखरे बागडू लागतात आणि निसर्ग रंगांची उधळण करतो. याच काळात डोंगर दऱ्यांमधून वाहणारे धबधबे, धुक्याने झाकलेले पर्वत आणि हिरव्या शालूने नटलेली शेती आपल्याला निसर्गाच्या सौंदर्याची जाणीव करून देतात. पावसाळा हा निसर्ग निरीक्षणासाठी आणि पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. मात्र पावसाळ्याचा आनंद घेताना पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. प्लास्टिकचा कचरा नाल्यांमध्ये आणि ओढ्यांमध्ये टाकल्याने पाण्याचा प्रवाह अडतो आणि पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करणं आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणं आवश्यक आहे. वृक्षारोपणासाठीही पावसाळा हा सर्वोत्तम काळ मानला जातो. या काळात लावलेली रोपे सहज रुजतात आणि त्यांची वाढ चांगली होते. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचं संगोपन केल्यास पर्यावरण संवर्धनासाठी मोठं योगदान देता येईल. पावसाचे पाणी अडवा आणि जिरवा हा संदेशही तितकाच महत्त्वाचा आहे. घरांमध्ये, शाळांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी पावसाचं पाणी साठवण्याच्या योजना राबवल्यास भविष्यातील पाणी टंचाईवर मोठ्या प्रमाणात मात करता येऊ शकते. आज हवामान बदलाचे परिणाम जगभर जाणवत आहेत. अनियमित पाऊस, वाढतं तापमान आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने निसर्गाशी मैत्री करून पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणं आवश्यक आहे. श्रोतेहो, पावसाळा आपल्याला निसर्गाशी जोडण्याची संधी देतो. हिरवीगार शेते, धुक्याने भरलेले डोंगर, खळखळणारे झरे आणि पक्ष्यांचा किलबिलाट हे सर्व आपल्याला पर्यावरणाचे महत्त्व पटवून देतात. म्हणूनच पावसाचा आनंद घेताना निसर्गाचे जतन करण्याचा संकल्प आपण सर्वजण मिळून करूया. चला तर मग या पावसाळ्यात पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि हिरवेगार, स्वच्छ आणि समृद्ध भविष्य घडवूया. धन्यवाद.
0: परिसर या कार्यक्रम

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचं प्रसारण. दुपारचे 2:30 आणि 35 सेकंद झाली आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात भूषण गोडे यांचं गायन प्रसारित करीत आहोत, राग मधुवंती. विलंबित ख्याल 1 तालात निबद्ध आहे, द्रुत ख्याल 3 तालात निबद्ध आहे. विलंबित ख्यालाचे बोल आहेत ख्वाजा बंदे नवाज, तर द्रुत ख्यालाचे बोल आहेत मैं आऊ तोरे मंदरवा. त्यांना तबला साथ संतोष पोपटकर यांची आणि हार्मोनियमची साथ श्याम देशपांडे यांनी केली आहे. ऐकूया भूषण गोडे यांचं गायन, राग मधुवंती. निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात भूषण गोडे यांचं गायन आपण ऐकलं तर राग होता मधुवंती. त्यांना तबला साथ केली होती संतोष पोपटकर यांची आणि हार्मोनियमची साथ होती श्याम देशपांडे यांची. ही निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
3: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझं शिवार. या कार्यक्रमात ऐका जैव सुरक्षा कुक्कुटपालन व्यवस्थापनातील उत्तम पर्याय या विषयी डॉक्टर MM कदम यांची मुलाखत. तसेच शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी सचिन चिकनकर मुक्काम कामठी जिल्हा नागपूर यांची मुलाखत. हा कार्यक्रम सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रावरून प्रसारित केला जाईल.

आकाशवाणी मुंबई केंद्र आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 3 वाजत आहेत. ठीक 3 वाजता प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सरकारी कार्यालय विद्यापीठ आणि युवकांमधला संवाद वाढवण्याचा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय सचिवांना आवाहन. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. गणेशोत्सवात कोकणात एसटीनं जाण्यासाठी गट आरक्षणावरचं 30% अतिरिक्त शुल्क रद्द. आणि BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत. सर्व सरकारी विभागांमध्ये आणखी चांगला संवाद व्हावा. विद्यापीठं आणि युवकांनी धोरण निर्मितीत नव्या संकल्पना आणाव्यात. विद्यापीठं आणि युवकांशी व्यापक संवाद असेल तर त्यातून नव्या आणि अभिनव कल्पना समोर येतात असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलं आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांची तिसरी उच्चस्तरीय बैठक प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झाली त्यावेळी ते बोलत होते. देशाचं भविष्य कसं घडवायचं याचा दूरदृष्टीनं विचार करावा असं आवाहन त्यांनी सचिवांना केलं. डेटा ही राष्ट्रीय संपत्ती आणि भविष्यासाठी एक महत्त्वाचं संसाधन असून त्याचा आणखी सुसंगत आणि परिणामकारक वापर करायला हवा असं ते म्हणाले. सरकारी विभागांचं एकमेकांपासून विलग राहून काम करणं ही फक्त संस्थात्मक समस्या नसून विचारसरणीतली समस्या आहे असं सांगून अधिकाऱ्यांनी आपलेपणानं काम करावं अशी सूचना प्रधानमंत्र्यांनी केली. आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांशी अनौपचारिक संवाद वाढवावा, त्यांच्यात संघभावना जागवावी असंही त्यांनी सुचवलं. देशाचं संरक्षण क्षेत्र जागतिक पातळीवरच्या स्पर्धेत आणखी बळकट करणं गरजेचं असल्याचं मोदी म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी कौशल्यांची योग्य सांगड घालायला हवी याकडे त्यांनी लक्ष वेधलं. उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिक्स देशांनी नवसंशोधन, सहकार्य आणि आमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली. त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही भूमिका मांडली. डिजिटल अडथळे दूर करून शाश्वत नवोन्मेषाला चालना देणारी, क्षमतावर्धन करणारी आणि डिजिटल बदल घडवणारी व्यवस्था घडवण्यासाठी सहकार्य वाढवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी ब्रिक्स देशांना केलं. सर्व संशोधन आणि तंत्रज्ञानात नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावं असंही ते म्हणाले. यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. दूरसंचार, सायबर सुरक्षा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, क्षमता विकास आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. ब्रिक्स देशांच्या पर्यटन मंत्र्यांची बैठक आज दुपारी जयपूरमध्ये सुरू होणार आहे. न्यायिक सेवा परीक्षा देण्याच्या अर्हतेत किमान 3 वर्ष वकिली व्यवसायाची अट सर्वोच्च न्यायालयानं शिथिल केली आहे. आता केवळ 1 वर्ष वकिली व्यवसाय केलेले उमेदवार ही परीक्षा देऊ शकतील. मात्र नंतर त्यांना न्यायिक अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करून 1 वर्ष सहाय्यक म्हणून काम करावं लागेल. हा नियम 1 एप्रिल 2027 नंतर जारी होणाऱ्या अधिसूचनेतल्या परीक्षांना लागू होईल. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती AC मसीह आणि न्यायमूर्ती KVinodchandran यांनी हा निवाडा दिला. 25 मे 2025 ते 31 मार्च 2027 या काळात अधिसूचना जारी झालेली परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पूर्वानुभवाची अट घातली जाणार नाही. त्यांना 1 वर्षासाठी प्रशिक्षणार्थी न्यायिक अधिकारी म्हणून नेमणूक दिली जाईल आणि नंतर 1 वर्षभर न्यायालय सहाय्यक पदावर काम करावं लागेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी एसटीच्या एकेरी गट आरक्षणावर आकारण्यात येणारं 30% अतिरिक्त शुल्क रद्द केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी सरासरी 5,000 बसेस आरक्षित केल्या जातात. या बस कोकणातून रिकामी आणाव्या लागतात, त्यामुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी एसटी महामंडळानं यंदा 30% अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. त्याला कोकणवासियांनी विरोध केला होता. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई तसंच उपनगरांमधली वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनं मेगाब्लॉक घेऊ नये तसंच आवश्यकतेनुसार मध्यरात्रीपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवावी अशी सूचना मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. या काळात होणाऱ्या गर्दीमुळे मेट्रो आणि रेल्वे प्रशासनानं अतिरिक्त सेवा, सुरक्षा व्यवस्था तसंच गर्दीच्या नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी अपेक्षाही लोढा यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत कुर्ला पूर्व इथे आज पहाटे एक क्रेन काही घरांवर कोसळून झालेल्या अपघातात 10 जण जखमी झाले. एका इमारतीच्या पाडकामाची तयारी चालू असताना क्रेनच्या सहाय्यानं पोकलेन मशीन उचललं जात होतं,
त्यावेळी ही क्रेन कलंडली.

0: जखमींपैकी 8 जणांना शिव रुग्णालयात तर 2 जणांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व जखमींची प्रकृती आता स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र आणि जर्मनीमधलं हॅसेन हे राज्य यांनी परस्परांमध्ये आर्थिक तंत्रज्ञान तसंच नवोन्मेष या क्षेत्रातल्या सहकार्यात वाढ करावी असं आवाहन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी काल केलं. मुंबईत काल नॅशनल स्टॉक एक्सचेंज इथे आयोजित महाराष्ट्र हॅसेन आर्थिक आणि तंत्रज्ञान संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. औषधी निर्माण आणि जीवनविज्ञान क्षेत्रातही सहकार्याच्या संधी असल्याचं राज्यपाल म्हणाले. माती आणि पाणी संवर्धनाच्या चळवळीत लोकसहभाग वाढवण्याच्या उद्देशानं मृदा आणि जलसंधारण विभागानं आयोजित केलेल्या महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर या उपक्रमाला राज्यातल्या सर्व नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिल्याचं राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज सांगितलं. मुंबईत वरळी इथे आयोजित राज्यस्तरीय महावॉकेथॉन उपक्रमाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात विविध ठिकाणी महावॉकेथॉन झाली, त्यात 3 लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. धुळे शहरात साक्री रस्त्यावर 100 खाटांच्या महिला आणि बाल रुग्णालयाचं तसंच MRI युनिट आणि शवविच्छेदन कक्षाचं लोकार्पण राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज केलं. गोंदिया जिल्ह्यातल्या नवे गाव बांध इथे पुस्तकांचा गाव उपक्रमाचं उद्घाटन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज झालं. 10,000 पुस्तकं असलेली 10 दालनं या परिसरात सुरू करणार असल्याची घोषणा सामंत यांनी यावेळी केली.
1: या भागामध्ये पर्यटक देखील मोठ्या पद्धतीने येतो, त्याला वाचनाचं दालन खुलं झालं पाहिजे यासाठी मला असं वाटतं की विदर्भातलं पहिलं पुस्तकांचं गाव आज आम्ही या ठिकाणी सुरू करतोय. काल मी भंडाऱ्यामध्ये होतो, भंडाऱ्यामध्ये देखील गणेशपूर आणि लाखणी ही 2 गावं जी आहेत त्याच्यामध्ये एका ठिकाणी कवितांचं गाव दुसऱ्या ठिकाणी पुस्तकांचं गाव असं सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय.
0: BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. सामन्यातला पहिला गेम 16-21 असा गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये त्रिसा आणि गायत्री यांनी जोरदार पुनरागमन केलं आणि हा गेम 21-15 असा जिंकून सामना निर्णायक गेमला. तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासून घेतलेली आघाडी कायम राखत त्यांनी हा गेम 21-13 जिंकून सामन्यातही विजय मिळवला. महाराष्ट्र साहित्य परिषदेची जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन यांच्या वतीनं दिला जाणारा ज्येष्ठ कवी दत्ता हलसगीकर साहित्यिक पुरस्कार यंदा अभिनेते आणि कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांना जाहीर झाला आहे. 10,000 रुपये रोख, चांदीचं कमळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरच्या विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबईतल्या रेबीज प्रतिबंधक लसीकरण आणि निर्भिजीकरण झालेल्या भटक्या श्वानांचा माग ठेवणं तसंच डिजिटल नोंद करणं सोपं व्हावं म्हणून त्यांच्यासाठी QR कोड असलेल्या परावर्तित प्रकारच्या कॉलर वापरण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेनं घेतला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सरकारी कार्यालयं, विद्यापीठं आणि युवकांमधला संवाद वाढवण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं केंद्रीय सचिवांना आवाहन. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. गणेशोत्सवात कोकणात ST जाण्यासाठी गट आरक्षणावरचं 30% अतिरिक्त शुल्क रद्द आणि BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि

आणि 20 सेकंद झालेली आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीचं पहिलं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत 4:58 दरम्यान. AIR मराठी या DTH वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकता. तेव्हा भेटूया 4:58 अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेत. तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या. मध्यम लहरी 262.47 म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 MHz या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आमची आजची दुसरी सभा आता सुरू करत आहोत. सुरुवातीला ठळक बातम्या मुंबई केंद्रावरून.

नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. ब्रिक्स देशांनी नवसंशोधन, सहकार्य आणि आमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं केलं आहे. ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली. त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही भूमिका मांडली. यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. न्यायिक सेवा परीक्षा देण्याच्या अर्हतेत किमान 3 वर्ष वकिली व्यवसायाची अट सर्वोच्च न्यायालयानं शिथिल केली आहे. आता केवळ 1 वर्ष वकिली व्यवसाय केलेले उमेदवार ही परीक्षा देऊ शकतील, मात्र नंतर त्यांना न्यायिक अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करून 1 वर्ष सहाय्यक म्हणून काम करावं लागेल. हा नियम 1 एप्रिल 2027 नंतर जारी होणाऱ्या अधिसूचनेतल्या परीक्षांना लागू असेल. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी एसटीच्या एकेरी गट आरक्षणावर आकारण्यात येणारं 30% अतिरिक्त शुल्क रद्द केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या बस कोकणातून रिकाम्या आणाव्या लागतात, म्हणून यंदा 30% अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय महामंडळानं घेतला होता, तो रद्द करण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या नवेगाव बांध इथं पुस्तकांचं गाव उपक्रमाचं उद्घाटन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज झालं. 10,000 पुस्तकं असलेली 10 दालनं या परिसरात सुरू करण्याची घोषणा सामंत यांनी यावेळी केली. BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला.

याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, या दुसऱ्या प्रसारण सभेत मी आपल्यासोबत आहे रेडिओ सखी पूर्वा खालगावकर. आनंद घेऊया हिंदी चित्रपट गीतांचा गीत संध्या या कार्यक्रमात.

0: श्रोते हो, सोमवारी 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका विम्याचं महत्व याविषयी मनोज भाटवडेकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: खर तर विमा ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये अनिश्चित घटना परिस्थितीला सामोरा जाणाऱ्या सर्व लोकांच्या समूहापैकी ज्यांचं नुकसान होतं त्या नुकसानीची उर्वरित लोकांमध्ये विभागणी करणं. जेव्हा एखादं कुटुंब आपल्या कमावत्या व्यक्तीला गमावतं तेव्हा खऱ्या अर्थी त्या व्यक्तीमुळे घरात येणारं उत्पन्न गमावलं जातं.
0: बरोबर.
1: त्या व्यक्तीची भरपाई आपण नाही करू शकत, पण विमा जर असेल तर त्या व्यक्तीच्या उत्पन्नाची आपण थोड्याफार प्रमाणामध्ये भरपाई करू शकतो.
0: बरोबर. तेव्हा नक्की ऐका सोमवारी 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलो हर्ट्सवर तसंच 101.5 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: रेडिओ सेट पासून सुरू झालेला आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्राचा प्रवास आता यूट्यूब पर्यंत येऊन पोहोचलाय.
3: AIR रत्नागिरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकू शकता उत्तमोत्तम कार्यक्रम तुमच्या वेळेनुसार.
4: तेव्हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा AIR रत्नागिरी या आकाशवाणी रत्नागिरीच्या यूट्यूब चॅनलला.

अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या युगलस्वरातली ही रचना होती आनंद बक्षी यांची. ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना ताल या चित्रपटातली. गीतसंध्या हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

अभिजित उदित नारायण कविता कृष्णमूर्ती सपना मुखर्जी आणि सहकाऱ्यांनी गायलेली श्यामराज यांची गीतरचना आपण ऐकलीत. जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती खिलाडी या चित्रपटातली. या रचनेबरोबरच आजचा गीत संध्या हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. श्रोते हो, रात्री 10 वाजता रजनीगंधा या कार्यक्रमात जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेणार आहोत. गीत संध्या हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 5:30 वाजता युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा. आजच्या युववाणीच्या कलाविष्कार ह्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खा साहेब यांचा स्मृती दिन. बिस्मिल्ला खा साहेब म्हटलं की आपल्याला आठवते ती म्हणजे सनई किंवा शहनाई. भारतीय संस्कृतीमध्ये सनईला मंगलवाद्याचं स्थान दिलेलं आहे आणि ह्याच अनुषंगाने आपण ऐकणार आहोत आपला युवा मित्र शिवम तोडकर ह्याचं शहनाई वादन आणि त्याच्यासोबत आपण केलेल्या गप्पा. तर चला. हाय शिवम, सर्वप्रथम आमच्या श्रोत्यांना सांग की शहनाई म्हणजे काय, कशी वाजवली जाते आणि शहनाईचं काय महत्व आहे.
1: तर शहनाई ही एक मंगलवाद

0: आहे, शहनाई आहे आणि हे पारंपरिक पण आहे. सर्वप्रथम तर शहनाई ही महादेवाच्या लग्नामध्ये वाजवली होती. जे महादेवाचे गण होते नंदी, त्यांनी त्यांच्या शिंगापासून असं म्हणतात पूर्वीचे लोक का शिंगापासून याची उत्पत्ती झालेली आहे, तेव्हा महादेवाच्या लग्नामध्ये ही शहनाई वाजवली होती.
1: म्हणजे एवढ्या पूर्वीपासून शहनाई हे वाद्य वाजवलं जातं आणि त्याचा प्रचार प्रसार आता तुझ्यासारखे तरुण मंडळी करतायत. तर तुझा शहनाई वाजवण्याचा प्रवास कसा चालू झाला?
0: माझा प्रवास माझ्या वडिलांमुळे चालू झाला. कोरोना जेव्हा आला होता तेव्हा घरातच होतो ना, तर वडील म्हणले की घे बाबा शहनाई घे, ट्राय करून बघ, कारण की आपले आता पिढ्यानपिढ्या चालत आहे तर तू पण बघ. तर मग वडील म्हणले आणि मी बघितलं ट्राय करून. ट्राय केलं तर मी 3 महिन्यात वाजवायला लागलो.
1: आणि शहनाई हे तसं अवघड वाद्य आहे वाजवायला.
0: हो, वाद्य अवघड आहे.
1: तुझं खूप कौतुक की तू 3 महिन्यात वाजवायला शिकलास. पिढ्यानपिढ्या तू बोललास की तुमच्या घरी शहनाई वाजवली जाते.
0: हो, आमची पाचवी पिढी
1: आहे. तर ह्या कला प्रवासात सर्वजण शहनाई वाजवतात की बाकी गाणं किंवा बाकीचे वाद्य सुद्धा?
0: बाकीचे पण वाद्य आहे आमच्या घरी, जसं तबला, हार्मोनियम, ढोलकी, संबळ, बरेच वाद्य. आता तर व्हायलिन पण आहे.
1: आणि कोण कोण वाजवतं ही सर्व वाद्य?
0: आमच्या घरात सगळे एकत्र फॅमिली सर्व हेच काम करतात. आम्ही आहे जवळपास 12-13 जण.
1: तुमच्या जॉईंट फॅमिली मधले 12-13 जण ह्या कला क्षेत्रात आहे, गाण्याच्या क्षेत्रात आहे. आता आपण तुझ्या प्रवासाबद्दल बोललो, तू तुझ्या गुरुंबद्दल सांग आता.
0: माझे पहिले गुरु तर माझे वडील, त्याच्यानंतर मग मी आजोबांकडे जायचो, आजोबा घेऊन बसायचे मला. आजोबांनी पण मग मला जे लाईट म्युझिक असतं त्या लाईट म्युझिक बद्दल माहिती दिली, असं असं वाजलं पाहिजे गाणे, असे प्रकारे वाजवले पाहिजे. मग त्याच्यानंतर आता मी कल्याण अपर सर त्यांच्याकडे शिकतो.
1: तू आताच सांगितलं की शहनाई मध्ये पण शहनाई वाजवण्याचे खूप प्रकार असतात.
0: हो.
1: जसे की तू लाईट म्युझिक बोलला, क्लासिकल आहे.
0: हो.
1: तर मला ह्या प्रकारांबद्दल सांगता आलं तर सांगशील?
0: प्रकार म्हणजे शहनाईच वेगवेगळी प्रकारची आहे. जसं की आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रीयन, आता मी जी शहनाई वाजवतो ती बनारसी, ती उस्ताद बिस्मिल्ला खान वाजवायची. आणि दुसऱ्या राज्यात गेलं तर गुजरात मध्ये पण अलग वाजवली जाते, राजस्थान मध्ये पण अलग प्रकारची, पंजाब मध्ये पण अलग.
1: आता तू अपार सरांचं नाव घेतलं, तू त्यांच्याकडे किती वर्षांपासून शिकतोयस?
0: त्यांच्याकडे मी आता एवढ्या 2-3 वर्षात.
1: चांगली आठवण आहे गुरुंबद्दलची तुझ्याकडे?
0: आठवण तर ही आहे की मला देवांनीच गॉड गिफ्टेड दिलेलं आहे, तर मी सरांकडे जेव्हा जायचो तर सर जे वाजवायचे तेच मी वाजवायचो कट टू कट. तर सर खुश व्हायचे, तर मग मला पण आनंद व्हायचा की आपले गुरु खुश होतात. तर माझे पहिले गुरु माझे वडील श्री अनिल तोडकर आणि दुसरे माझे आजोबा पंडित जमनराव तोडकर आणि आता पंडित कल्याण अपार सर यांच्याकडे शिकतो.
1: शिवम, तुझ्या प्रवासाबद्दल आम्ही जाणून घेतलं. आता आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये तू पहिलं शहनाई वादन काय करशील, काय ऐकवशील आमच्या श्रोत्यांना?
0: आता मी एक धून वाजवतो राग खवाज मध्ये, उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी पण वाजवलेली आहे.
1: चालेल, चला.

0: वा, खूप खूप सुंदर होती ही धून. मला सांग, शास्त्रीय संगीतामध्ये रियाजाला खूप महत्व आहे. कोणतीही कला आपल्याला शिकायची असेल तर रियाज करावा लागतो, किंवा शिकल्याच्या नंतरही ती टिकवून ठेवायला बहरायला रियाज करावा लागतो. शहनाई वादनाचं किंवा शहनाईचा रियाज तू कसा करतोस, केव्हा करतोस, काय सांगशील तुझ्या रियाजाबद्दल?
1: शहनाईचा रियाज बेसिक तर सरगमचा करावाच लागतो शहनाईमध्ये पण, जसं आपण वोकलमध्ये करतो तसाच याच्यात पण करावा लागतो. बेस जो म्हणतो आपण तो मजबूत करावा लागतो याच्यात पण, जसं सारेगम पलटे आणि बरंच काही अजून तत्कारचा रियाज करावा लागतो, गमकचा रियाज करावा लागतो, भरपूर काही गोष्टी अजून.
0: तू तत्कार बोललास, तत्कार कथक मध्ये असतो, जे तुला काय वाटतं की काय सहसंबंध आहे म्हणजे गाण्याचा, शहनाई वादनाचा, नृत्याचा? कारण तत्कार तू बोललास,
1: संबंध तर नाही सांगता येणार, पण वोकलमध्ये कसं आपण शब्दाद्वारे हे करतो तसं याच्यात फक्त स्वर.
0: तू एवढे कार्यक्रम करतोस, तुझ्या कार्यक्रमांच्या प्रवासाबद्दल सांग, तू कुठे कुठे वाजवलंयस, कोणासमोर वाजवलंयस?
1: तर आपले आताचे जे प्रसिद्ध संत आहेत प्रेमानंद बाबा, त्यांच्या समोर मी 3 वाजवलं.
0: हो, आणि त्यांचं कुठे होतात कार्यक्रम?
1: त्यांचा कार्यक्रम ते वृंदावन शिवाय कुठे जातच नाही.
0: ओके,
1: तर त्यांच्या जे गीताश्रम आहे ना तिथेच कार्यक्रम होता, तर तिथेच.
0: मी तुला सर्वात पहिले शिवम शहनाई वादन करताना श्री दत्त जयंती महोत्सवात पाहिलं होतं. दत्त जयंती महोत्सव हा महाराष्ट्रातला सर्वात जुना शास्त्रीय संगीत महोत्सव आहे. अजून तू कोणकोणत्या महोत्सवांमध्ये शहनाई वादन केलंय?
1: पुण्याला आमच्या सरांनी महोत्सव ठेवला होता, बिस्मिल्लाह खान संगीत महोत्सव,
0: म्हणजे तुमच्या कल्याणजी अपार सरांनी.
1: हो, त्याच्यात मी 2 वाजवलो. आणि नांदेडला युवा तरंग महोत्सव, त्याच्यात पण वाजवलं. अंबड महोत्सव मध्ये तर वाजवलं.
0: आता तू दुसरी रचना काय ऐकवशील आम्हाला?
1: एक गजल ऐकवतो.
0: ओके, कोणती गजल?
1: लता मंगेशकर यांची गजल आहे, रस्मे उल्फत, राग मधुवंती मध्ये.
0: तर श्रोते हो, चला ऐकूयात रस्मे उल्फत ही गजल, राग मधुवंती.

0: वा अति सुंदर. मला सांग तू एवढे राग वाजवतोस, तू एवढे राग शिकलाही असशील. तुझा आवडता राग कोणता आहे?
1: आवडता राग देश.
0: तू देश मध्ये आम्हाला थोडस वाजवून दाखवू शकशील एखादी धून वगैरे?
1: अशी एक कंपोजिशन आहे राजस्थानी, राजस्थानी धून पण म्हणू शकतो, त्याला गाणं पण म्हणू शकतो, ते राजस्थानचं गाणं वाजवतो.
0: ओके चालेल, तर श्रोते हो चला ऐकूयात राग देश आणि राग वृंदावनी सारंग यांचं एक मिक्स कंपोजिशन.

0: वाव, मला तर खूप ऐकायला आवडलं हे कंपोजिशन. शहनाई वादन करायला तसं अवघड आहे, आणि आजच्या काळामध्ये तुला जे खूप कमी शहनाई वादक आहेत, तर मग आजकालच्या तरुणांनी किंवा पुढच्या पिढीने शहनाई वादनाकडे वळावं तर कसं वळावं?
1: पहिले तर त्यांना आवड असली पाहिजे. याची आवड जर नसेल तर कोण करणारच नाही ना. आणि हे इन्स्ट्रुमेंट असं आहे, टेक्निकल इन्स्ट्रुमेंट आहे.
0: बरोबर.
1: वाजवायला पण खूप, याचे चार पार्ट आहे ना. एक तर हे स्टीलचा प्याला म्हणतो आपण, आणि जे लाकडाचं असतं त्याला कांड म्हणतो, आणि हे पाईप आणि हे रीड, हे असे चार मिळून शहनाई बनते.
0: ओके.
1: आणि हे एक पण हल्लं तर वाजवायला प्रॉब्लेम येतो.
0: मग शहनाईचा मेंटेनन्स पण ठेवावा लागत असेल, तर कसा मेंटेन करतोस तू तुझी शहनाई?
1: मेंटेन त्याचे सर्व पार्ट सोबत ठेवावे लागतात ना. तर जे मेन पार्ट तर आहे रीड, हे जर खराब झालं तर वाजवायला प्रॉब्लेम येतो. आणि सांगायचं ठरलं तर हे इन्स्ट्रुमेंट खूप चांगलं आहे, याचा टोन पण चांगलाच आहे. वाजवण्यावर आहे,
0: वाजवताना श्वासांवर नियंत्रण ठेवावं लागत असेल खूप. तू कसं ठेवतोस, काही टिप्स आहेत?
1: टिप्स तर हेच आहे की रियाज, मेन गोष्ट सरगमचा रियाज खूप करावा लागेल तुम्हाला. सरगमचा जितका जास्त रियाज करता तितका तुम्हाला श्वास घ्यायला प्रॉब्लेम नाही येणार.
0: एक फुल टाइम करिअर म्हणून शहनाई वादनाकडे पाहताना तुझे काय विचार आहेत?
1: विचार तर मी जेव्हा ही शहनाई हातात घेतली तेव्हाच ठरवलं की मला आता याच्यात काहीतरी मोठं करून दाखवायचं. आणि आमच्या घरातच असल्यामुळं मला आधीपासूनच आवड होती, तर आता ठरवलंय की याच्यातच
0: तू करिअर करणार आहेस. आणि पुढे तुझे काय मग फ्युचर प्लॅन्स काय आहेत अजून शहनाई वादनाचे?
1: फ्युचर
0: म्हणजे तू आत्ताही लहान वयामध्ये खूप गोष्टी करतोय,

0: खूप ठिकाणी शहनाई वादन केलंस, आता पुढे काय?
1: पुढे आता हेच अजून रियाज करायचा, अजून नवीन नवीन काहीतरी शिकायचं, अजून गुरुंकडे जायचं, अजून मार्गदर्शन. संगीत हे असं आहे जितकं शिकतान तितकं कमी, एक समुद्रच आहे संगीत म्हणजे.
0: आता तो आम्हाला काय कौशल?
1: आता ठुमरी मी एका महोत्सव मध्ये वाजवली, याद पिया की ही ठुमरी बडे गुलाम अली खान साहेब यांनी गायलेली, त्यांनीच प्रचलित केलेली.
0: तर श्रोते हो चला ऐकूयात पुढचं शहनाई वादन.

0: खूप मस्त. आपण दोघही जनसी आहे, सोशल मीडिया पण यूज करतो. तू तुझ्या शहनाई वादनाचा प्रचार प्रसार करण्यासाठी सोशल मीडियाचा कसा वापर करतोस?
1: मी तर आता एक इंस्टावरती आय डी खोललेली आहे माझी, शिवम शहनाई या नावाने. त्याची आता ऑलमोस्ट 300+ फॉलोअर्स झाले. आणि यूट्यूबवर पण आहे शिवम शहनाई.
0: आता पुढचा कोणता प्रकार ऐकवशील तो आम्हाला शहनाईचा?
1: तर मी आता तुमच्यासमोर एक गाणं सादर करतो, बॉलिवूडचं गाणं आहे.

0: ग्रुपचं कल्पनते काय तुला जास्त आवडतं?
1: दोन्ही पण.
0: फेवरेट काय तुझं? लाईव्ह ऑडियन्स फेवरेट आहे की रेकॉर्डेड जे ऐकायला जातं ते फेवरेट आहे?
1: लाईव्ह.
0: आता शेवटी शास्त्रीय संगीतांच्या मुलाखतीमध्ये भैरवी रागाने आपण शेवट करतो, म्हणजे तो एक नियमच आहे की भैरवीने शेवट करावा. तर तू भैरवीमध्ये आम्हाला काय वाजवून दाखवशील?
1: पंडित भीमसेन जोशी त्यांनी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं मिले सुर मेरा तुम्हारा.

0: वा खूप मस्त. आता शिवम आपण एक रॅपिड फायर खेळूयात. एका शब्दाची शही नाही काय तुझ्यासाठी?
1: माझ्यासाठी तर लाईफच आहे, कारण की मी जेव्हापासून हातात घेतली तेव्हापासून ठरवलंय की या शहनाला अजून वरती घेऊन जायचं.
0: दुसरा प्रश्न, सकाळचा रियाज की रात्रीचा?
1: सकाळचा.
0: स्टेज परफॉर्मन्स की स्टुडिओ रेकॉर्डिंग?
1: याच्यात दोघे तितका आवडतात.
0: सोलो परफॉर्मन्स

0: खूप छान. तुझ्यामुळे मला जाणवतंय की हे शहनाईला मंगलवाद्य का म्हणत असावेत. खूप प्रसन्न वाटतंय. मला अजिबातच आपल्या गप्पा आणि हे तुझं शहनाई वादन थांबवावं असं वाटत नाही आहे. पण शिवम, तुला तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुझे सर्व स्वप्न पूर्ण होत. तू आलास आणि माझ्या आणि सर्व श्रोत्यांचे तुझ्या शहनाई वादनाने कान तृप्त केल्याबद्दल तुझ्या आकाशवाणीच्या वतीने खूप खूप आभार.
1: उत्कर्षा, तुमच्यासोबत बोलून चांगलं वाटलं मला आणि आकाशवाणीने मला माझी प्रस्तुती देण्याकरिता संधी दिली, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो.
0: थँक्यू. थँक्यू शिवम. तर श्रोते हो, आपण ऐकत होतात आपला युवा मित्र शिवम तोडकर याच्याशी साधत असलेला संवाद. खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आपण ऐकत आहात युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. आता एका आपल्या सर्वांच्याच आवडत्या गाण्याने आजच्या कार्यक्रमाचा शेवट करूयात. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

श्रोते हो, आताच आपण युवक मित्रांचा कार्यक्रम युवावाणी ऐकला. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी संध्याकाळचे 6 वाजत आहेत आणि आता हिंदी आणि त्यानंतर 6:05 इंग्रजी बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

अशी आली फिरतीच गाणे गात जशी.

जयवंत कुलकर्णी यांनी अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं, राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं. हे गीत होतं असला नवरा नको गबाई या चित्रपटातलं.

सुभद्रा हरण या चित्रपटासाठी हे गीत होतं शांताराम आठवले यांचं. संगीत वसंत पवार यांचं. स्वर होता सुमन कल्याणपूर आणि सुधीर फडके यांचा. या रचनेबरोबरच आजचा गीतबहार हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: కఠోర ఆర్థిక పదక్షేపోత్థాపన రూపేణ స్వీకృతం. సర్వోచ్చన్యాయాలయేన అద్య స్వస్య 25th-2023 మే మాసిక నిర్ణయే పరివర్తనం కృత్వా ప్రవేశస్తరీయ న్యాయిక సేవా పరీక్షాసు భాగం గ్రహీతుం విధి స్నాతకానాం కృతే పూర్వతనస్య అనివార్య త్రివర్షీయ విధి అభ్యాసస్య ఆవశ్యకతాం ఏకవర్షం యావత్ న్యూనీకృతమస్తి. झारखंड उच्च न्यायालय ने JSSCCGL अथ CDPO परीक्षाभ्यः नियुक्ति निरसनस्य राज्य सर्वकारस्य आदेशस्य विषये अंतरिम स्थगनम् अस्थापितमस्ति. याचिकाः न्यायालयस्य पुरतः तर्कं कृतवन्तः यत् विज्ञापनानि नियुक्तयश्च आकस्मिकरूपेण निरसनात्मक सर्वकारस्य निर्णयः विहित नियमानाम् अनुरूपः नासीदिति. औषध विभाग सचिव मनोज जोशी अद्य चिकित्सा उपकरण उद्यम आग्रहत यत् भारतस्य विनियामक संरचनायाः निर्माणे बृहत्तरं निवेशं प्रदातव्यमिति. नवदेहल्यां CII ग्लोबल मेडटेक इत्याख्यं शिखर सम्मेलनं संबोधयन् श्री जोशीवर्यः अवदत् यत् विनियामक चर्चासु उद्योगस्य सहभागिता सम्प्रति परिमिता अस्तीति. वाणिज्य उद्योग मंत्री पीयूष गोयल सिंगापुर देशेन सह समग्र एशिया खंडेन सह आर्थिक सहयोग प्रगाढ़ीकर्तुं व्यवसाय स्तरे परस्पर सहयोग दृढ़ीकर्तुं च भारत देश से प्रतिबद्धतायाः विषये बलं दत्तवान्. तेन प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी महोदयस्य नेतृत्वे ईज ऑफ डूइंग बिजनेस इति व्यवस्थायाः सुदृढ़ीकरणाय सर्वकारस्य प्रयत्नाः च प्रकाशिताः. भारत ऋतु विज्ञान विभाग अद्य पूर्व मध्य प्रदेशे अत्यधिक वर्षायै नारंगवर्णीयां संचेतनां प्रख्यापितवान्. अन्ते क्रीडा वार्तासु भारतस्य काचल ढोचक नामनी द्वंद्व युद्ध क्रीडिका क्रमशः द्वितीय बारं अन्तः 20 वर्षीयाणां महिलानां विश्व द्वंद्व युद्ध स्पर्धायां स्वर्ण पदकं प्राप्तवती. सा निर्णायक द्वंदे चीन देशीयां जिंगरु सन नामनी क्रीडिकां 7-0 पराजितवती इति वार्ताः.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. जाणून घेऊया आजच्या उर्वरित तसंच उद्या दिवसभर प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांविषयी कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर 6:35 सखी भगिनी मंडळ रत्नागिरी यांनी सादर केलेली लोकगीतं आपण ऐकाल लोकसंगीत या कार्यक्रमामध्ये. निर्मिती सहाय्य चेतना जोशी, सादरकर्ते विवेक वानखडे. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना याविषयी डॉ अभिजित कसालकर यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत. 7:15 प्रसारित होतील पॉप म्युझिक. 7:15 स्पॉटलाईट, 7:30 करंट अफेअर्स दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होतील. 10:00 रजनीगंधा हिंदी चित्रपटातील जुन्या गीतांचा कार्यक्रम. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये देवकी पंडित यांनी गायलेला राग नंद आम्ही प्रसारित करणार आहोत. उद्या शनिवार 22 ऑगस्ट 2024 सकाळी 6:05 सुविचार आपण ऐकाल. त्यानंतर मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:40 आणि दुपारी 2 वाजता कृषीवाणी शेतकरी बंधूंसाठी दैनंदिन सूचनापत्र. यामध्ये मेंढी पालन याविषयीची माहिती वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 प्लॅनेट फर्निचर यांचा प्रायोजित कार्यक्रम. त्यानंतर भावगीतांचा आनंद आपण घ्याल. सकाळी 8:40 थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती. संपादन केले सुहास नंदुरे यांनी. नववस्ता लखलख चंदेरी अंतर्गत नवीन चित्रपटातील हिंदी चित्रपट गीता आपण ऐकाल. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या राष्ट्रीय नेत्रदान 15 दिनानिमित्त नेत्रदानाचं महत्त्व या

0: विषयी वल्लभ वणजू यांच्याशी जान्हवी भागवत यांनी केलेली बातचीत आपण ऐकाल. सकाळी 10 वाजता मराठी चित्रपट संगीत, 10:30 वाजता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये संगमेश्वर गुरव यांनी गायलेला राग अहिर भैरव, 11:05 गाता रहे मेरा दिल. दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र म्हणजे मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ या कार्यक्रमात बोल कायद्याचे या मालिकेचा भाग पहिला, ॲडव्होकेट वर्षा जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन आणि शुभदा साने यांची कथा. 1:05 गीतबहार, 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र, त्यानंतर आनंद घ्याल भावगीतांचा. 2:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाथब्रह्म. दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5 वाजता ठळक बातम्या, त्यानंतर गीतसंध्या मराठी चित्रपट संगीत, 5:30 युवावाणी कार्यक्रमामध्ये सब लेफ्टनंट रिद्धिका सुतार यांची मुलाखत भाग पहिला, 6:10 गीतबहार, 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा, उद्या संध्याकाळी 6:35 लोकसंगीत, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल, 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी, यामध्ये कृषी आणि कृषीपूरक व्यवसायात शेतकरी महिलांचा सहभाग याविषयी डॉ प्रमोद मांडवकर यांनी दिलेली माहिती आणि देशी वाणाचे संवर्धन याविषयी प्राध्यापक आनंद जाधव यांची मुलाखत. रात्री 8:15 प्रसारित करू गझल, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका दिल्ली केंद्रावरून, 10:00 संगीताच्या अखिल भारतीय कार्यक्रमात श्रेयस नारायण यांचं कर्नाटक शैलीतील गायन आणि विद्या हरिकृष्णा यांचं गायन राग रीती गौळा आणि लतांगी. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळी सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्या दिवसभर प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. थोड्याच वेळात लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करतोय.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: बसला अनोळखी ऍप पासून बचाव करा.
3: RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.
4: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
5: कारण आम्हाला ठाऊक आहे
4: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
5: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
4: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
5: वारणा पनीर.
4: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
6: नमस्कार नमस्कार श्रोते हो, मी रेडिओ सखी चेतना जोशी आजच्या लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मातीचा गंध, लोकजीवनाची स्पंदनं आणि आपल्या समृद्ध परंपरेचा सुरेल वारसा या साऱ्यांना आपल्या मनाशी जोडणारं संगीत म्हणजे लोकसंगीत. लोकभावना आणि लोकसंस्कृतीचा हा जिवंत ठेवा आपल्या स्वरतालातून आजही आपल्याला समृद्ध करत आहे. अशाच लोकसंगीताच्या विविध रंगांची आणि सुरांची मैफल घेऊन आलो आहोत. चला या सुरेल प्रवासाला सुरुवात करूया सखी भगिनी मंडळ रत्नागिरी यांच्या सोबतीनं.
7: श्रोते हो, सखी भगिनी ग्रुप सादर करीत आहेत लोकसंगीताचा कार्यक्रम. सहभागी कलाकार आहेत शुभांगी भावे, नेहा जोशी, प्रज्ञा रायकर जोशी, माया तांबे, रेणुका आठले आणि स्निग्धा तांबे. हार्मोनियम साथ केली आहे प्राजक्ता लेले जोगळेकर यांनी, तबला साथ केदार साठे यांची, तर तालवाद्य मुक्ता जोशी, निवेदन अपर्णा गोगटे. लोकसंगीत म्हणजे आपली माती, आपली संस्कृती यांना पकडून ठेवणारा पारंपरिक बाज. आराध्य दैवत श्री गणेशाच्या श्लोकाने आपण कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत.

आत्म्याचा आणि परमात्म्याचा नाद म्हणजे सोहम. मन शांत करणारा आणि मनाला भिडणारा नाद ऐकूया अभंग सोहम सोहम नाद अनाहतं.

कोकणात गौराईचा सण मोठ्या थाटात साजरा होतो. ही गौराई म्हणजे माहेरवाशिणीचं प्रतीक. रत्नदुर्ग किल्ल्यावर आलेल्या लाडक्या गौराईला दागिने घडवण्यात इथले कारागीर मग्न झालेत. ऐकूया गौराई गीत.

लग्नगीत म्हटलं की आपल्यासमोर उभा राहतो तो सुशोभित मंडप, ताशे, वाजंत्री, करवल्या, टोकणे सगळ्यांची गडबड. या लग्नप्रसंगी काही पारंपरिक गीते म्हणून देवांना आमंत्रण दिले जाते, त्यामुळे लग्न समारंभाला आयाम येतो. असंच एक लग्नगीत ऐकूया.

बाळकृष्णाच्या लीला आणि यशोदेचे वात्सल्य यांचा सुंदर मिलाप, श्रीकृष्णाच्या बालक्रीडा सांगणारं हे गीत ऐकूया, कृष्ण घालितो लोळणं.

जोगवा म्हणजे श्रद्धेचा आणि परंपरेचा संगम. काही ठिकाणी नवरात्रामध्ये घरोघरी जोगवा मागण्याची प्रथा आहे. या सख्या भक्तीचा जोगवा मागत आहेत. जोगवा मागते जोगवा घाला.

प्रेमात आणि भक्तीत खोटा रुसवा लटका राग पण खूप गोड वाटतो. रखुमाई रुसून कोपऱ्यात बसण्याचं कारण तरी काय? ऐकूया हे दिंडी गीत.

0: शुभांगी भावे, नेहा जोशी, प्रज्ञा रायकर जोशी, माया तांबे, रेणुका आठले आणि स्निग्धा तांबे यांनी सादर केलेली लोकगीतं आपण ऐकलीत. याला हार्मोनियम साथ केली होती प्राजक्ता लेले जोगळेकर यांनी, तबला साथ होती केदार साठे यांची आणि तालवाद्य मुक्ता जोशी. याचं निवेदन केलं होतं अपर्णा गोगटे यांनी. लोकसंगीताचा कार्यक्रम सादर केला सखी भगिनी मंडळ रत्नागिरी यांनी.
1: मंडळी, लोकसंगीताच्या या सुरेल मैफिलीतून आपल्या मातीतला सुगंध, लोकजीवनाची लय आणि परंपरेची समृद्धता अनुभवता आली असेल. काळ बदलला तरी आपल्या लोकसंगीताची मुळं आजही तितकीच घट्ट आहेत. हा अमूल्य सांस्कृतिक वारसा आपण असा जपूया, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया. सखी भगिनी मंडळ रत्नागिरी यांनी सादर केलेली लोकगीतं आपण ऐकलीत. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य होतं चेतना जोशी यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखळे. परतर श्रोते हो, आपल्या आजच्या या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पुन्हा भेटूया नव्या सुरांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: लोकसंगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
3: ऐकत रहा सातत्यानं 265.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर.
4: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
3: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कमी उत्पादन आणि साठेबाजीमुळे महिनाभरात साखरेच्या दरात प्रति किलो 7.5 रुपयांची वाढ. कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या अधिक प्रभावी वापरासाठी प्राधिकरण स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. गणेशोत्सवात कोकणात एसटीनं जाण्यासाठी गट आरक्षणावरचं 30% अतिरिक्त शुल्क रद्द. आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. गेल्या महिनाभरात साखर किलोमागे सरासरी 7.5 रुपयांनी महाग झाली आहे. विविध कारणांमुळे ही दरवाढ झाल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन, सणासुदीच्या काळामुळे वाढलेली मागणी, हवामानामुळे ऊसाच्या पिकाचं झालेलं नुकसान, जागतिक पातळीवर कमी झालेला साखर पुरवठा आणि काही साखर कारखाने आणि व्यापाऱ्यांनी केलेल्या साठेबाजीमुळे देशात साखरेचा भाव वाढल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. ही दरवाढ आटोक्यात ठेवण्या साठी विविध उपाययोजना सुरू असल्याचंही केंद्र सरकारनं सांगितलं आहे. CSR अर्थात कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधीचा अधिक प्रभावी वापर करण्यासाठी महा CSR प्राधिकरण करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या क्षेत्रातल्या विविध उपक्रमांसाठी सध्या वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि स्वतंत्रपणे राबवले जातात, त्यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या प्राधिकरणाची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यामुळे या निधीचा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि समन्वयित वापर होईल. शासनाच्या प्राधान्यक्रमातल्या प्रकल्पांची दर्जेदार प्रकल्प बँक तयार करून ती कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांना उपलब्ध करून द्यावी. CSR साठी पात्र ठरलेल्या लघु आणि मध्यम उद्योगांना योग्य प्रकल्प तसंच स्वयंसेवी संस्था निवडण्यासाठी मार्गदर्शन करावं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जर्मनीतलं हेसन हे राज्य आणि महाराष्ट्र यांच्यामधल्या भागीदारीमुळे गुंतवणूक, नवोन्मेष, रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. सह्याद्री अतिथीगृह इथं महाराष्ट्र आणि हेसन यांच्यात सामंजस्य करार झाला, त्यावेळी ते बोलत होते. या करारात उद्योग, सेवा, माहिती तंत्रज्ञान तसंच कुशल मनुष्यबळ आणि सीमापार गतिशीलता या 4 प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे. कराराच्या अंमलबजावणीसाठी संयुक्त कार्यगट स्थापन करण्यात येणार असल्याचं सांगून मुंबई तसंच हेसन इथं नियमित महाराष्ट्र हेसन बिझनेस संवाद आयोजित करण्याचा प्रस्तावही फडणवीस यांनी मांडला. हेसनमधल्या उद्योगांनी महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक करावी आणि महाराष्ट्रातल्या उद्योगांनी जर्मनी आणि युरोपियन बाजारपेठेत प्रवेशासाठी हेसनचा उपयोग करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिक्स देशांनी नवसंशोधन, सहकार्य आणि आमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली. त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही भूमिका मांडली. डिजिटल अडथळे दूर करून शाश्वत नवोन्मे

देशाला चालना देणारी, क्षमतावर्धन करणारी आणि डिजिटल बदल घडवणारी व्यवस्था घडवण्यासाठी सहकार्य वाढवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी ब्रिक्स देशांना केलं. सर्व संशोधन आणि तंत्रज्ञानात नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावं असंही ते म्हणाले. यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. दूरसंचार, सायबर सुरक्षा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, क्षमता विकास आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. ब्रिक्स देशांच्या पर्यटन मंत्र्यांची बैठक आज जयपूरमध्ये सुरू झाली. न्यायिक सेवा परीक्षा देण्याच्या अर्हतेत किमान 3 वर्ष वकिली व्यवसायाची अट सर्वोच्च न्यायालयानं शिथिल केली आहे. आता केवळ 1 वर्ष वकिली व्यवसाय केलेले उमेदवार ही परीक्षा देऊ शकतील. मात्र नंतर त्यांना न्यायिक अकादमीत प्रशिक्षण पूर्ण करून 1 वर्ष सहाय्यक म्हणून काम करावं लागेल. हा नियम 1 एप्रिल 2027 नंतर जारी होणाऱ्या अधिसूचनेतल्या परीक्षांना लागू होईल. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती ए जी मसीह आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांनी 2-1 अशा बहुमताने हा निवाडा दिला. 25 मे 2025 ते 31 मार्च 2027 या काळात अधिसूचना जारी झालेली परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पूर्वानुभवाची अट घातली जाणार नाही. त्यांना 1 वर्षासाठी प्रशिक्षणार्थी न्यायिक अधिकारी म्हणून नेमणूक दिली जाईल आणि नंतर 1 वर्षभर न्यायालय सहाय्यक पदावर काम करावं लागेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी एसटीच्या एकेरी गट आरक्षणावर आकारण्यात येणारं 30% अतिरिक्त शुल्क रद्द केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी सरासरी 5,000 बसेस आरक्षित केल्या जातात. या बस कोकणातून रिकाम्या आणाव्या लागतात. त्यामुळं होणारं नुकसान कमी करण्यासाठी एसटी महामंडळानं यंदा 30% अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. त्याला कोकणवासियांनी विरोध केला होता. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई तसंच उपनगरांमधली वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनं मेगा ब्लॉक घेऊ नये तसंच आवश्यकतेनुसार मध्यरात्रीपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवावी अशी सूचना मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. या काळातल्या गर्दीमुळे मेट्रो आणि रेल्वे प्रशासनानं अतिरिक्त सेवा, सुरक्षा व्यवस्था तसंच गर्दीच्या नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी अपेक्षाही लोढा यांनी व्यक्त केली आहे. BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. सामन्यातला पहिला गेम 16-21 असा गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये त्रिसा आणि गायत्री यांनी जोरदार पुनरागमन केलं आणि हा गेम 21-15 असा जिंकून सामना निर्णायक गेमला नेला. तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासून घेतलेली आघाडी कायम राखत त्यांनी हा गेम 21-13 जिंकून सामन्यातही विजय मिळवला. यामुळे या स्पर्धेतलं त्यांचं पदक निश्चित झालं आहे. पुरुष दुहेरीत मात्र भारताचं आव्हान संपुष्टात आलं. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला चीनच्या जोडीनं 21-18-21-9 असं सहज नमवलं. भारताच्या काजल ढोचक हिनं सलग दुसऱ्यांदा 20 वर्षांखालच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. महिलांच्या 76 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या प्रतिस्पर्ध्याचा 7-0 असा दणदणीत पराभव केला. या स्पर्धेतलं तिचं हे सलग दुसरं जेतेपद आहे. दुसरीकडे 72 किलो वजनी गटात तनु शर्मा हिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. 62 किलो वजनी गटातही सवितानं रौप्य पदकाची कमाई केली. 68 किलो वजनी गटात मानसी लाठेर ही सुवर्ण पदकाची प्रबळ उमेदवार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन यांच्या वतीनं दिला जाणारा ज्येष्ठ कवी दत्ता हलसगीकर साहित्यिक पुरस्कार यंदा अभिनेते आणि कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांना जाहीर झाला आहे. 10,000 रुपये रोख, चांदीचं कमळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहित करायच्या विरोधात शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीनं आज सांगलीत मोर्चा काढला. महाविकास आघाडीतल्या पक्षांच्या नेत्यांनी या मोर्चात भाग घेतला. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया ताबडतोब थांबवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली आणि शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात एकजूट कायम ठेवायचं आवाहन शेतकऱ्यांना केलं.
मुंबईत कुर्ला पूर्व इथं आज पहाटे एक क्रेन काही घरांवर कोसळून झालेल्या अपघातात 10 जण

0: जखमी झाले. एका इमारतीच्या पाडकामाची तयारी चालू असताना क्रेनच्या सहाय्यानं पोकलेन मशीन उचललं जात होतं, त्यावेळी ही क्रेन कलंडली. जखमींपैकी 8 जणांना शिव रुग्णालयात तर 2 जणांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व जखमींची प्रकृती आता स्थिर असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. धुळे शहरात चाकरी रस्त्यावर 100 खाटांच्या महिला आणि बाल रुग्णालयाचं तसंच MRI युनिट आणि शवविच्छेदन कक्षाचं लोकार्पण राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज केलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कमी उत्पादन आणि साठेबाजीमुळे महिनाभरात साखरेच्या दरात प्रतिकिलो 7.5 रुपयांची वाढ. कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या अधिक प्रभावी वापरासाठी प्राधिकरण स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. गणेशोत्सवात कोकणात एसटीनं जाण्यासाठी गट आरक्षणावरचं 30% अतिरिक्त शुल्क रद्द. आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
2: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
3: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
2: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
4: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ 1 रुपए में पाए 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े, भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़े. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें.
5: मेरी आवाज ही पहचान.
6: आकाशवाणीच्या ध्वनिलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य.
2: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
7: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्रनेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी केली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
3: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.
4: भारत हमको जान से प्यारा है.
2: राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.

0: श्रोतेहो नमस्कार. वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, जलसंधारण दिनानिमित्त आज राज्यभरात महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर हा उपक्रम राबवला गेला. याच पार्श्वभूमीवर विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या ऐतिहासिक योगदानाचं स्मरण करत राज्य सरकारनं त्यांची जयंती म्हणजेच 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्यभरात महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर हा उपक्रम राबवला गेला. या अंतर्गत आज मुंबईत वरळी ते आरे दुग्ध वसाहतीजवळ झालेल्या राज्यस्तरीय उपक्रमात मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड स्वतः सहभागी झाले होते. याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या उपक्रमांतर्गत युवा वर्गासह लाखापेक्षा जास्त नागरिकही सहभागी झाले होते. खरं तर गेल्या काही दशकांमध्ये बदलणारं हवामान, पावसाचं अनियमित चक्र आणि भूजलाचा अविरत उपसा यामुळे पाणी टंचाई सर्वत्रच गंभीर स्वरूप घेऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर हा उपक्रम आणि जलसंधारणातली लोकसहभागाची भूमिका याविषयी मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केलेलं मत ऐकूया त्यांच्याच शब्दात.
1: पाणी आणि माती याच्यासाठी खऱ्या अर्थानं जनजागृतीची गरज आहे आणि यासाठी ही लोक चळवळ झाली पाहिजे. या दृष्टीनं वेगवेगळे कार्यक्रम राज्यामध्ये आम्ही आखणी केली. आज पहिला कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीरित्या आपण पार पाडलेला आहे. वॉकेथॉनच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये 3 लाखापेक्षा जास्त लोक आज या माती आणि पाणीसाठी हा संदेश घेऊन चाललेले आहेत. त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. जिल्ह्यामध्ये 35 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. यासोबतच युवकांना माती आणि पाणीचं खऱ्या अर्थानं महत्व समजलं पाहिजे ही भूमिका ठेवून रील्सचं सुद्धा स्पर्धा आम्ही आयोजित केली होती आणि त्यामध्ये 3000 जास्त या दोन्ही विषयासाठी रील्स सुद्धा निर्माण झाल्या. त्याच्यापेक्षाही समोर वाढत आहे आणि तो प्रतिसाद पाहून आम्ही तारीख सुद्धा वाढवली नाही. त्याचा शेवट होता आता 31 ऑगस्ट पर्यंत रील आम्ही या विषयाच्या संबंधित स्वीकारणार आहोत. त्याला सुद्धा वेगळ्या पद्धतीचं बक्षिसाच्या रूपानं त्या सर्वांचा आम्ही सत्कार करणार आहोत. आज आमचा महाराष्ट्रातला शेतकरी बांधव हा वेगवेगळ्या पद्धतीने अडचणीत आलेला आहे, त्याला सुद्धा या निर्णयामुळे मदत होणार आहे. आज जमिनीचं पोत जी आहे ती सुधारण्यासाठी मदत होणार आहे. माती जी वाहून चाललेली आहे ती थांबण्याचं या ठिकाणी काम होणार आहे आणि जलसंधारणाच्या माध्यमातून खरं तर भूजल पातळी सुद्धा वाढणार आहे. आणि हे महत्वपूर्ण खऱ्या अर्थानं हे कार्यक्रम या ठिकाणी आमच्या विभागाने घेतला.
0: श्रोते हो, सरकारच्या प्रयत्नांना यश येण्या

0: साठी प्रादेशिक पातळीवरच्या पाणी टंचाईचं वास्तवही समजून घ्यायला हवं. विशेषतः मराठवाड्यासारख्या सतत पर्जन्य छायेच्या आणि दुष्काळी स्थितीला तोंड देणाऱ्या प्रदेशात पाणी टंचाईचं स्वरूप अत्यंत गंभीर आहे. इथे एका बाजूला पावसाची अनिश्चितता आहे, तर दुसऱ्या बाजूला मर्यादित उपलब्ध पाण्याचा शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी होणारा प्रचंड संघर्ष आहे. याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातल्या पाणी टंचाईचं स्वरूप, उपाययोजना यांविषयी तसंच आपल्या संस्थात्मक कामांच्या अनुभवाविषयी सांगत आहेत मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे.
1: मराठवाड्याच्या एकूण क्षेत्रापैकी जवळपास 70% भाग हा कायम दुष्काळी आहे. म्हणजे सरासरी मानाने 3000 घनमीटर प्रति हेक्टरी एवढी पाण्याची उपलब्धता असणं आवश्यक आहे, परंतु मराठवाड्यामध्ये हे 1383 प्रति हेक्टर घनमीटर एवढी आहे. एकूण काय, तर मराठवाडा हा कायम तुटीचा आणि दुष्काळी प्रदेश आहे. यामुळे इथली जमीन सिंचनाखाली येऊ शकली नाही, पर्यायाने शेती परवडत नाही. यामुळे गरिबी, दारिद्र्य, बेरोजगारी, स्थलांतर, आरोग्याचे प्रश्न इत्यादी या विविध प्रश्नांच्या दुष्टचक्रामुळे मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे आणि गेल्या काही वर्षापासून या हवामान बदलाचा फार मोठा फटका हा शेतकऱ्याला बसतो आहे. यामुळे दुष्काळ, गारपीट, नापिकी या विविध अडचणीमुळे मराठवाड्यातला सगळा ग्रामीण शेतकरी समाज हा अस्वस्थ आहे. या सर्वावर एकच उपाय आहे, तो म्हणजे आपल्याकडे पाऊस पडत नाही हा आपला प्रश्न नाहीये. पडलेल्या पावसाचं आपल्याला विकेंद्रित जलव्यवस्थापन करून ही जलसमृद्धी कशी निर्माण करता येईल हा आपला मुख्य विषय आहे. यासाठी आपल्याला माथा ते पायता ही संकल्पना मानून पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प यासारखे विकेंद्रित जलव्यवस्थापनाचे अनेक प्रकल्प मराठवाड्यामध्ये राबवले पाहिजे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदर्श गाव असेल, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार असेल, जलयुक्त शिवार अभियान असेल किंवा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असेल, या सर्व योजना ग्रामीण भागामध्ये लोकसहभागातून प्रभावीपणे राबविल्या तर मराठवाड्यातला दुष्काळ कमी करण्यामध्ये याचा मोठा हातभार लागू शकतो. आम्ही ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून गेल्या 27 वर्षापासून एकात्मिक जलव्यवस्थापनाच्या माध्यमातून शाश्वत ग्रामविकास यासाठी आम्ही कार्यरत आहोत. यासाठी आम्ही आजतागायत जलस्वराज्य असेल, आपलं पाणी असेल, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल असेल, वसुंधरा पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प असेल, आदर्शगाव प्रकल्प, बजाज अफाम CSR जलसंधारण प्रकल्प इत्यादी प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही मराठवाड्यातील 100 गावातला दुष्काळ आणि त्या गावातलं टँकर हटवण्याचं मूलभूत असं काम आम्ही गेल्या 27 वर्षापासून करत आहोत. या पार्श्वभूमीवरच 2012 ते 2017 दरम्यान आम्ही मराठवाड्यामध्ये दुष्काळ निवारणाचा अत्यंत पथदर्शी असा क्लस्टर बेस चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियान आम्ही राबवलं. हे चित्ते नदी छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेला 12 किलोमीटर अंतरावर आहे. 2012 या साली दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आम्ही या चित्ते नदी खोऱ्यामध्ये 27 गावातून गावोगावी ग्रामसभा घेऊन लोकसहभागातून माथा ते पायथा भूगर्भाचा शास्त्रोक्त अभ्यास करून याला तांत्रिक आणि सामाजिक सर्वेक्षणाचा जोड देऊन एक अशा प्रकारचा परिपूर्ण असा एक आराखडा आणि नियोजन आम्ही तयार केलं. आणि हे करत असताना या पूर्ण संपूर्ण 27 गावामध्ये माथा ते पायथा या संकल्पनेवर आधारित एकात्मिक जलव्यवस्थापनाद्वारे डोंगराला समतल सलगचर असतील, शेतशिवारामध्ये कंपार्टमेंट बंडिंग असतील, नाल्यावर मातीबंधारी सिमेंट बंधारी असतील, शेततळे मोठ्या प्रमाणात असतील किंवा चित्ते नदीच्या 17 किलोमीटरच्या प्रवासामध्ये साखळी पद्धतीचे सिमेंट बंधारे, 12 पाझर तलावातील गाळ काढणं इत्यादी महत्त्वपूर्ण कामं आम्ही लोकसहभागातून या गावामध्ये केली. येणाऱ्या काळामध्ये आपण जागरूक समाज या नात्यानं नैसर्गिक जी संसाधनं आपल्याकडे आहेत त्यात प्रामुख्याने माती आणि पाणी या दोन्ही नैसर्गिक संसाधनाची आपण जपवणूक आणि त्याचं जर संवर्धन केलं तर जलयुक्त महाराष्ट्र आपण घडवू शकतो यावर माझा विश्वास आहे.
0: श्रोते हो, मराठवाड्याच्या अगदी उलट परिस्थिती कोकण किनारपट्टीवर पाहायला मिळते. राज्यातला

0: सर्वाधिक पर्जन्याचा प्रदेश असूनही पावसाळा वगळता इथे सिंचनाच्या पाण्याची टंचाई जाणवते, तर उन्हाळ्याच्या हंगामात घरगुती वापरासाठीच्या पाण्याची टंचाई सुरू होते. खरं तर इथल्या अतिउताराच्या भौगोलिक रचनेमुळे पावसाचं पाणी समुद्राला वेगानं जाऊन मिळतं. त्यामुळेच कोकणातली पावसाची समृद्धी आणि पाण्याची टंचाई हा विरोधाभास दूर करण्यासाठी पाझर तलाव, बंधारे, पावसाच्या पाण्याचं संकलन यासारख्या उपायांची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर कोकणातल्या पाणी टंचाईचं स्वरूप, उपाययोजना याविषयी तसंच आपल्या संस्थात्मक कामांच्या अनुभवाविषयी सांगत आहेत भागीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर.
1: कोकणामध्ये 3000 मिलीमीटर पाऊस पडतो आणि सह्याद्रीपासून समुद्रापर्यंत सगळ्या नद्यांची सरासरी लांबी 40 ते 50 किलोमीटर आहे. आपण जर साधं गणित जर लक्षात घेतलं, एखादा पाण्याचा थेंब जेव्हा डोंगरावर पडतो आणि तो नदीमध्ये येतो तेव्हा तो साधारण 8 किलोमीटर प्रति अवर या तासाने समुद्राकडे जायचा प्रयत्न करत असतो. याचा साधा सोपा अर्थ असा, कुठचाही पाण्याचा थेंब जो डोंगरावर पडेल तो साधारण 6 ते 7 तासामध्ये समुद्राला जाऊन मिळणार आहे. त्याच्या आपल्याकडे हा जो कालावधी आहे 6 ते 7 तासाचा, हा पाऊस संपल्यानंतर पुन्हा आपण त्याचं स्पीड जर कमी करू शकलो, छोटे बंधारे घालून, CCT करून, वृक्षराजी वाढवून, तर हा पाण्याचा जो वेग आहे तो कमी होऊ शकतो. त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. त्याचे कोकणात खूप पाऊस जरी पडत जरी असला तरी टिपिकल ज्याला आपण दुष्काळी वातावरण म्हणतो ते कधी कोकणाने अनुभवलेलं नाही. आणि कोकणामध्ये पाणी टंचाईची चर्चा सुरू होईपर्यंत मे महिना येतो आणि जून सुरू झाला की आमची चर्चाच सगळी थांबते. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की कोकणामध्ये जो पाऊस पडतोय त्याच्यापैकी आम्ही 600 मिलीमीटर पाऊस जरी आम्ही जमिनीमध्ये जिरवू शकलो तरी खूप सोयीचं होऊ शकतं. कोकणामध्ये जांभा दगड आणि काळेथर दगड हे दगड खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात आणि भौगोलिक दृष्ट्या जर आपण विचार केला तर जांभ्या दगडामध्ये पाणी साठवण्याची क्षमता जी आहे ती 2% आहे. हेच आपण गंगेच्या खोऱ्यात गेलो तर हीच क्षमता 30 ते 40% पर्यंत राहते. त्याच्यामुळे कोकणाची भौगोलिक रचना जी आहे ती मुळात जास्त पाऊस असल्यामुळे तशी आहे. आपल्याकडे जर सपाट प्रदेश जर असते तर एवढा पाऊस आपल्याला पुरून उरला असता. त्याच्यामुळे मुद्दा आहे की त्या त्या भौगोलिक प्रदेशाप्रमाणे पाऊस पडणार आहे त्याप्रमाणे जीवन पद्धती ऍडजस्ट आपल्याला करता आली पाहिजे. कोकणातल्या पाणी टंचाईचं स्वरूप जे आहे ते पिण्याच्या पाण्याची टंचाई हा विषय आत्ता काही ठिकाणी जरी जाणवत असला तरी तो भविष्यामध्ये कळीचा मुद्दा होणार आहे. जिल्ह्यामध्ये पर्यटकांची येणारी संख्या ही खूप वाढते. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या जी आहे ती 8 ते 8.5 लाख आहे. पण आपण मालवण, तारकर्ली, देवबाग ह्या सगळ्या भूभागाचा अभ्यास जर केला तर दरवर्षी 3 ते 4 लाख लोक ह्या भूप्रदेशामध्ये पर्यटनासाठी येत आहेत. त्याच्यामुळे ह्या समुद्राजवळचा पर्यटन असल्यामुळे तिथे गोड्या पाण्याची समस्या अधिक येणार कारण खारं पाणी लवकर इनकॉर्पोरेट होतं. त्याचे खूप पाऊस पडतोय म्हणून समस्या नाही असं गृहित न धरता जो पाऊस पडतोय त्याचं रूप वॉटर हार्वेस्टिंग करता येईल का, बोर रिचार्ज करता येईल का ह्याचे प्रयत्न केले पाहिजेत. कणकवलीमध्ये कोळोशी नावाचं एक गाव आहे, भाई कुलकर्णी म्हणून होते नारायण आश्रमचे, त्यांनी 20 वर्षापूर्वी त्यांच्या गावाचं जिओ मॅपिंग करून कुठच्या भागामध्ये तलाव झाला पाहिजे आणि तो पाझर तलाव त्यांनी केला आणि त्या भूभागाची समस्या त्यांनी सोडवली. अति मोठी धरणं आणि मोठ्या धरणातनं पाण्याचे प्रश्न सुटतील मला असं वाटतं या मताशी मी सहमत नाही. एकूण देशामध्ये जेवढी धरणं आहेत त्याच्यातली निम्मी धरणं महाराष्ट्रात आहेत, त्याच्या धरणाने पाण्याचे प्रश्न सुटणार नाहीत. धरणाची उपयोगिता वेगळी आहे, आम्ही धरणाच्या विरोधामध्ये नाही, पण छोट्या पाणलोटाचा विकास करणं, गावामध्ये ज्या पडीक जमिनी ज्या आहेत तिथे आपण जर छोटी मोठी शेततळे जर केली आणि एक शेततळ्याची साखळी जर आम्ही निर्माण करू शकलो तर ते खूप सोयीचं होईल. आम्ही भगीरथमधनं हा जो प्रयोग केलेला आहे कोकणामध्ये ज्या भागामध्ये पाण्याची टंचाई होती आणि ज्या गावामध्ये आम्ही दूध व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करत होतो त्या लोकांना आम्ही म्हटलं की तू विहिरीतनं पाणी जेवढं उसपतोयस तेवढं तू जिरवायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आम्ही त्या शेतकऱ्यांना JCB भाडं दिलं तर 1 गुंठ्यामध्ये शेततळं ह्याला आम्ही लॅमिनेट करत नाही. आणि आमचा अनुभव असा आहे की 3 वर्षामध्ये बाजूच्या विहिरीची पाण्याची पातळी वाढते. त्याचे प्रत्येक गावाने अशी जर मोठ्या प्रमाणामध्ये शेततळी जर केली, गव्हर्नमेंटवर अवलंबून न राहता, 10-15 हजार रुपये काही खूप मोठी रक्कम नाही, त्याच्यामुळे गव्हर्नमेंटच्या लोकांचा रोल एवढा राहील की शेततळ्याची जागा निश्चित करणं

0: आणि जसं नॉर्वेमध्ये केलं जातं, विकसित देशामध्ये केलं जातं, मी पाणी जेवढं जिरवतोय त्याच्या 80% पाणी मी वापरू शकतो, 20% पाणी जे आहे ते भूगर्भामध्ये मला साठवता आलं पाहिजे. ही जागरूकता आपणाला कोकणामध्ये आणावी लागेल.
1: श्रोते हो, जलसंधारणाला प्रत्येकाच्या अस्तित्वाशी जोडलेल्या लोकचळवळीचं स्वरूप येणं ही काळाची गरज आहे. आजच्या जलसंधारण दिनानिमित्त यासाठी योगदान देण्याचा संकल्प करूया इतकंच. श्रोते हो, आजचा वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या अंकिता आपटे, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन नंदिनी मथुरे.

1143 kHz-वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 MHz या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आता प्रसारित करतोय. निवेदन केलंय गायत्री भरणकर यांनी.

0: नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 30 श्रावण शके 1948 अर्थात 21 ऑगस्ट 2026. मंडळी, आज आपण मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी कुडाळ येथून पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित कसालकर आलेले आहेत. चला तर मग त्यांच्याशी चर्चा करूया. मंडळी नमस्कार. मंडळी, आपलं सरकार आपल्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी अनेक योजना तयार करत असतं आणि त्या आपल्यापर्यंत पोहोचवत असतं. खरं तर पशुधन हा जरी जोडव्यवसाय म्हणून म्हटला गेला तरीसुद्धा पशुधनाला किंवा त्या विषयाला अनुसरून अनेक योजना सरकारनं आपल्यासाठी आणल्या आहेत. या संदर्भातच आज आपण माहिती करून घेणार आहोत. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना काय आहे याविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही डॉक्टर अभिजित कसालकर यांना स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. कसालकर सर हे तालुका पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय कार्यालय कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग इथं सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. चला तर मग त्यांच्याकडूनच अशा योजनांविषयी आज आपण जाणून घेऊया. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार
0: सर. मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकता योजना हा आजचा आपला विषय आहे, तर या योजनेविषयी काय सांगाल सुरुवातीला?
1: मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकता योजना म्हणजे नेमकं आपल्याला असं म्हणता येईल की ग्रामीण भागातील युवक, महिला, सुशिक्षित बेरोजगार, प्रगतशील पशुपालक किंवा पशुसंवर्धन विषयक व्यवसाय करू इच्छिणारे किंवा व्यवसाय करत असलेले सर्व नागरिक यांना स्वतःचा उद्योग व्यवसाय अधिक प्रभावीपणे सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकता योजना होय. थोडक्यात म्हणजे आर्थिक सहाय्य, मार्गदर्शन आणि रोजगार निर्मितीबाबत चालना देणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकता योजना असं आपल्याला थोडक्यात म्हणता येईल.
0: बरं, या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
1: या योजनेमध्ये आपल्याला प्रामुख्याने ग्रामीण भागात स्वावलंबी उद्योजक निर्माण करणे, त्याच्यामुळे बेरोजगारीची संख्या कमी होईल. बेरोजगारीची संख्या कमी झाल्यामुळे स्थानिक रोजगार निर्माण होईल. त्यानंतर ग्रामीण जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था मजबूत व्हायला मदत होईल आणि त्याच्यामुळे संबंधित जो पशुपालक असेल किंवा संबंधित जो व्यावसायिक असेल त्याचं कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल. ह्या सर्व बाबी डोळ्यासमोर ठेवून किंवा नजरेसमोर ठेवून मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकता योजनेचा स्थापना किंवा निर्मिती करण्यात आलेली आहे.
0: अच्छा.

0: कोणकोणत्या व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात?
1: या योजनेचा लाभ घेणारा जो लाभधारक असेल तो योजनेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत त्याच्या अटी आणि शर्ती पूर्ण करणारे सर्व ग्रामीण भागातील युवक, सुशिक्षित बेरोजगार, महिला स्वयं सहायता बचत गटाच्या सदस्य, प्रगतशील शेतकरी आणि नव्याने व्यवसाय करू इच्छिणारे जे पशुपालक असतील ते या योजनेचा लाभ सक्षमपणे घेऊ शकतात.
0: अच्छा, राज्यस्तरीय योजना आणि जिल्हास्तरीय योजना असा काही फरक आहे का? आणि असेल तर त्या योजना कोणत्या कोणत्या आहेत?
1: हो, आपल्याला मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेमध्ये राज्यस्तरीय योजना आणि जिल्हास्तरीय योजना ह्या दोन भागामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. राज्यस्तरीय ज्या योजना आहेत त्या योजना एखादा पशुपालक मोठ्या संख्येने जर व्यवसाय करू इच्छित असेल तर तो राज्यस्तरीय योजनेचा फायदा घेऊ शकतो. आणि एखादा मार्जिनल किंवा छोटा जर पशुपालक असेल तर तो आपल्या क्षमतेप्रमाणे जिल्हास्तरीय योजनेचा लाभ घेऊ शकतो. राज्यस्तरीय योजनेमध्ये प्रामुख्याने मोठ्या योजना म्हणजे अशा आहेत की 5 दुधाळ जनावरे म्हणजे गाई किंवा म्हैस यांचा ह्या गटांचा पुरवठा केला जाऊ शकतो. 50+ शेळी किंवा मेंढी गटाचा पुरवठा ह्याच्यामध्ये केला जाऊ शकतो. 200 अंडी उत्पादन देणारे 5,000 एक दिवसीय पक्षी संगोपन जी योजना आहे जे किमान दिवसाला 200 अंडी उत्पादन देऊ शकतील ही एक आपल्याकडे योजना आहे. पशुधनाच्या शेडसाठी 3 किलोवॅटचं सोलर जे युनिट आहे सोलर प्रणाली आहे ते सुद्धा शेतकऱ्यांसाठी ह्या योजनेच्या माध्यमातून आलेली आहे. म्हणजे 1,000 प्रति आठवडा पिल्ल निर्माण करणारा जो हॅचर आहे त्या सुद्धा हॅचर पुरवठा करण्याबाबतची योजना आहे. त्याच्यासोबतच वैरनिकासाच्या योजना ह्या सुद्धा मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत. म्हणजे राज्यस्तरीय ह्या ज्या योजना आहेत ह्या मोठ्या स्तरावरील म्हणजे मोठ्या प्रमाणात योजना राबवू घेऊ इच्छिणाऱ्या पशुपालकांसाठी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. आणि जिल्हास्तरीयवरच्या ज्या योजना आहेत जसं की 1 दुभती गाय किंवा 1 म्हशीचा पुरवठा असेल, 5+1 किंवा 10+1 या शेळी मेंढी गटाचा पुरवठा असेल, किंवा 16 ते 18 आठवडे वयाच्या देशी कुक्कुट पक्ष्यांचं वाटप असेल, किंवा चारा वैरणीचं किंवा ठोंबांचं वाटप केलेलं असेल, किंवा पशुपालकांना कडबाकुटी यंत्राचा पुरवठा करणे योजना असेल, किंवा पशुपालकांच्याकडे जी दुभती जनावरं असतात त्या दुभती जनावरांसाठी खाद्य पुरवठ्याची योजना असेल, अशा मार्जिनल म्हणजे कमीत कमी अनुदानाच्या ज्या योजना आहेत ह्या योजना जिल्हास्तरीय योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. की ज्या पशुपालकांच्याकडे 1 किंवा 2 जनावरं असतील किंवा 1 किंवा 2 जनावरं घेऊ शकत असतील आणि मोठ्या योजना आहेत त्या मोठ्या शेतकऱ्यांसाठी किंवा मोठ्या प्रमाणात व्यवसाय करू इच्छिणाऱ्या पशुपालकांसाठी निर्मिती केलेली आहे.
0: बरं, यासाठी जे अर्ज करायचे आहेत त्यासाठी काही पात्रता अपेक्षित आहे का?
1: याच्यामध्ये पशुपालक ज्या प्रकारच्या योजना घेऊ इच्छिणार आहेत तो कोणत्या प्रकारची योजना घेण्यासाठी इच्छुक आहेत त्याच्यानुसार त्याचा आवश्यक पात्रताही निश्चित केलेली आहे. त्यापैकी आपल्याला असं म्हणता येईल की बेसिक जे रिक्वायरमेंट ठेवलेली आहे की जे प्रामुख्याने जे अटी आणि शर्ती त्याच्यामध्ये आहेत की तो पशुपालक अत्यल्प भूधारक असावा, म्हणजे 1 हेक्टरपर्यंत जमीन त्याच्यापर्यंत असावी. अत्यल्प भूधारक म्हणजे 1 ते 2 एकरपर्यंतच्या त्याचा तो जमिनीचा मालक असावा, वन हक्कधारक असावा, महिला बचत गटाचा लाभार्थी असावा, दिव्यांगासाठी 5% आरक्षण ठेवलेलं आहे, महिलांना 30% आरक्षण ठेवलेले आहेत. ह्या ज्या आता आपल्याला पात्रता सांगितलेल्या त्या सर्व पात्रता राज्यस्तरीय योजनांच्या मध्येसाठी निश्चित केलेल्या आहेत. परंतु जिल्हास्तरीय योजनांच्या मध्ये पात्रता निश्चित करताना फार मोठ्या अटी शर्ती ठेवलेल्या नाहीत. म्हणजे प्राथमिक स्तरावर ज्या अटींच्या पूर्तता करू शकतात त्या अटी त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत.
0: बरं, या ज्या योजना आहेत त्यासाठी काही कागदपत्र आवश्यक असतात, यासाठी कोणती आहेत?
1: आपल्याला शासकीय स्तरावरील कोणत्या प्रकारची जर योजना जर आपल्याला घ्यावीची असेल तर आपल्याला आवश्यक जी कागदपत्र आपल्याकडे नित्य नियमाने आपल्याकडे असतात त्याच्यामध्ये आधार कार्डचा समावेश होतो, रेशन कार्ड असेल, 7/12 उतारा असेल किंवा 5 वर्षाचा 7/12 उतारा, त्या पशुपालकाला दुधाळ जनावर घेणार असेल तर त्याला चारा पैदासीसाठी त्याच्याकडे जमीन किती आहे त्या पुराव्यासाठी होतो. जर जागा त्याच्याकडे नसेल तर त्याने 5 वर्षाचा भाडेपट्ट्याने जमीन घेतलेली असेल त्याचा तो देऊ शकतो. वन हक्क जमीनधारकांसाठी माननीय जिल्हाधिकारी यांचे अनुसूचित जेचं एक प्रमाणपत्र मिळतं ते आपल्याला देणं आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र जर नसल्यास तर त्या पशुपालकाने त्याचं प्रशिक्षण झाल्याबाबतचं प्रमाणपत्र आवश्यक असेल. आणि तेही जर समजा प्रमाणपत्रक नसेल तर तो पशुपालक ज्या गावामधील आहे किंवा जेथील आहे तिथल्या स्थानिक पशुवैद्यकाचं 2 वर्षाचा अनुभवाचा दाखला त्याने जर सादर केला तर ते एक त्याची रिक्वायरमेंट पूर्ण होतं. आता दिव्यांग लाभधारक असेल तर दिव्यांगासाठी तो दिव्यांग असल्याबाबतचं प्रमाणपत्र जोडणं आवश्यक आहे. बचत गटाचा सदस्य असेल तर बचत गटाचं प्रमाणपत्र सदस्य असल्याबाबतचं प्रमाणपत्र जोडण्याचं आवश्यक आहे. काही योजना अनुसूचित जाती जमातीसाठी असतात त्याच्यामुळे जर त्याला लागू असेल तर त्याने जातीचा दाखला जोडणं आवश्यक आहे. बँक पासबुक, त्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड, म्हणजे केवायसी साठी जे लागणारे आवश्यक कागदपत्र आहेत ती आवश्यक आहेत, कारण अनुदान हे थेट खात्यामध्ये जमा होतं, त्याच्यामुळे केवायसी जे निगडीत असेल डॉक्युमेंट्स ते लागतात. शिवाय ते रहिवासी असणं आहे, कुटुंब मर्यादित असल्या

0: चा दाखला आहे. शिवाय दोन अपत्याच्या वरचं अपत्य असू नये ते आहे, शासकीय नोकरीमध्ये असू नये. ह्यासारख्या ज्या बेसिक म्हणजे ह्या ज्या योजना आहेत ह्या योजना प्राथमिक स्तरांसाठी होत करू गरजू आणि एका विशिष्ट लेवलपर्यंतच्या उत्पन्न गट असलेल्या पशुपालकांसाठी असल्यामुळे त्याची त्या पद्धतीची कागदपत्र आवश्यक असतात.
1: बरं सर, दुधाळ जनावरांच्या योजनेचं स्वरूप कसं आहे?
0: जसं मी आपल्याला म्हणालो की दुधाळ जनावरांच्या मध्ये एक जिल्हास्तरीय योजना चालू आहे, एक राज्यस्तरीय योजना चालू आहे. दोन्ही योजनेचा समावेश याच्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामीण समृद्धी योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे तो लाभधारक असेल तो कोणत्या प्रकारच्या योजनेला सपोर्ट तो घेऊ इच्छिणार आहे त्याच्यावर त्याला त्याचं स्वरूप अवलंबून असेल. जर तो पशुपालक असेल तो 5 दुधाळ गायी किंवा मशीनचं जर योजना जर तो घेणार असेल तर त्या योजनेमध्ये काय समाविष्ट केलेलं आहे हे त्याने सुरुवातीला समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये ही 5 दुधाळ जनावरांची जी योजना असेल ती टोटल 11,35,180 रुपयाला टोटल तो युनिट आहे. त्याच्यामध्ये एका गायीची किंवा एका म्हशीची किंमत ही असेल ती 1,00,000 धरलेली आहे, म्हणजे 5 जनावरं म्हणजे 5,00,000 रुपये होतील. पशुधनाच्या विम्याकरिता 60,180 रुपये त्यांनी गृहीत धरलेले आहेत. आता 5 जनावरं म्हटली तर त्यांना मग शेड आली, त्याला गोठा आला, म्हणजे त्याच्या निर्मितीसाठी किंवा त्याच्या बांधकामासाठी 3,00,000 रुपये गृहीत धरण्यात आलेले आहेत. आणि साधन सामुग्री आहे की जसं जे कडबाकुट्टीचं मशीन असेल, फॉगिंग मशीन असेल, खाण्यापिण्याची भांडी असतील, मिल्किंग मशीन असेल, नंतर दुधाची कॅन असतील, फवारणी यंत्र असतील किंवा अजून यंत्रसामुग्री असेल, ह्या सर्वांसाठी 2,75,000 रुपये त्याच्यामध्ये गृहीत धरलेले आहेत. म्हणजे असं जर आपण विचार केला तर 11,35,180 रुपये टोटल प्रोजेक्टची किंमत होती. मग त्यानुसार तो लाभधारक समजा जर अनुसूचित जाती जमातीचा असला तर त्याला 75% अनुदान म्हणजे 8,51,000 रुपये जवळपास त्याला अनुदान मिळेल. आणि सर्वसाधारण जर लाभधारक असेल तर त्याला 50% अनुदान म्हणजे 5,67,000 रुपयापर्यंत त्याला अनुदान मिळेल. परंतु जे काही अनुदान असेल ते दोन टप्प्यामध्ये मिळेल. दोन टप्प्यामध्ये म्हणजे कसं, ते एकूण अनुदानाच्या 50% अनुदान हे पहिल्या टप्प्यामध्ये मिळेल. म्हणजे समजा जर तो 5 जनावरांचं घेणार असेल आणि जर त्याला शेड निर्मिती करायची आहे, साधन सामुग्री करायची आहे, हे सगळं घ्यायचं आहे, ते करण्यासाठी त्याला पहिला टप्पा मिळेल. त्याची पडताळणी झाली, त्याचं तांत्रिक तपासणी झाली, पडताळणी झाली की त्याला पहिला टप्पा मिळाल्यानंतर दुसरा टप्पा अनुदानाचा दुधाळ जनावर खरेदीसाठी मिळेल आणि मग अशा प्रकारे ती योजना पूर्ण होईल. परंतु जर तो जिल्हास्तरीय ह्याच योजनेमधून जर घेणार असेल तर मग जिल्हास्तराच्या मध्ये कसं आहे की तो एक किंवा दोनच म्हशी घेऊ शकणार आहे. म्हणजे एक जनावर जर तो घेणार असेल तर टोटल प्रोजेक्टची कॉस्ट होते 1,12,036 रुपये आणि दोन जनावरं घेणार असेल तर दोन जनावरांचे 2,00,000 प्लस विमा 24,072 म्हणजे 2,24,072 हे दोन जनावरांसाठी होईल. त्याच्यानुसार 50% अनुदान हे एका जनावराचं असेल तर त्याला 56,000 मिळेल आणि 75 जर असेल तर 1,68,000 रुपयाच्या दरम्यान त्याला अनुदान मिळेल. परंतु एका पशुधनासाठी त्या पशुपालकाकडे फारशी जमीन असावं असं अपेक्षित नाहीये, कारण ते एकच जनावर असल्यामुळे तो त्याची अरेंजमेंट करू शकतो. परंतु दोन जनावरांसाठी जर तो प्रपोजल करणार असेल तर त्याला त्याच्याकडे 1 एकर जमीनही असणे आवश्यक आहे, कारण त्या जमिनीमध्ये त्याला त्या पशुधनासाठी लागणारा जो हिरवा चारा आहे तो हिरवा चारा त्याला पैदास किंवा जनावरांना थोडं मोकळं सोडण्यासाठी त्याला किमान 1 एकर जमिनीची आवश्यकता आहे.
1: हे झालं दुधाळ जनावरांमध्ये म्हणजे गाई मशीनच्या
0: बाबतीमध्ये झालं.
1: राज्यस्तरीय शेळी मेंढी गट वाटप ही जी योजना आहे तर त्या संदर्भात सांगा.
0: राज्यस्तरीय जी शेळी मेंढी वाटप योजना आहे त्या योजनेचं स्वरूप असं आहे की त्याच्यामध्ये 50+5 शेळ्या किंवा मेंढ्या, म्हणजे 50 मेंढ्या + 5 मेंढ्या असं 3 वर्षाचा विमा, त्यांच्यासाठी शेड लागणारे आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारी साधन सामुग्री हा टोटल त्याच्या योजनेमध्ये गृहीत धरलेला कॉन्सेप्ट आहे. त्याच्यानुसार पशुधन आता त्याच्यामध्ये त्यांनी कसं केलेलं आहे की प्रत्येक शेळीची किंमत ही 12,000 धरलेली आहे. एका शेळीची किंमत त्याने 12,000 धरलेली आहे आणि बोकडाची किंमत 15,000 रुपये धरलेली आहे. त्याच्यानुसार एका गटाची किंमत म्हणजे 50 माद्या आणि 5 बोकड ह्याची टोटल किंमत होईल 6,75,000 रुपये होईल. ही गटाची किंमत होईल. आता त्याच्यासाठी 3 वर्षाचा जो विमा आहे की जो विमा 12.75 म्हणजे 12 रुपये 75% प्लस 18% जीएसटी म्हणजे विम्याचा जेवढा प्रीमियम होईल त्याच्यावर 18% जीएसटी असं गृहीत धरून तो जवळपास जातो 1,01,000 पर्यंत 3 वर्षाचा विमा जातो. शेड निर्मितीसाठी 2,00,000 रुपयाची तरतूद उपलब्ध करून ठेवलेली आहे आणि कडबाकुट्टीचं जे यंत्र असेल 30,000 रुपये आणि 3 किलोवॅटचं जे सोलार युनिट जे द्यायचं आहे ते शेळी मेंढीच्या त्या वाड्याच्या वर जे लावायचं आहे किंवा त्याच्यासाठी जे ते 1,32,000 रुपये आहे. असं टोटल प्रोजेक्टची किंमत आहे 11,38,000 जवळपास. ओके, आता ह्या याच्यामध्ये सर्वसामान्य जर लाभधारक असेल, म्हणजे सर्वसाधारण म्हणजे अनुसूचित जाती जमातीचा वगळून बाकी सर्व जे प्रवर्ग येतील हे सगळे 50%

0: च्या योजनेमध्ये येतील.
1: अच्छा.
0: फक्त अनुसूचित जाती जमातीमध्ये जे प्रवर्ग गृहीत होतात ते सोडून म्हणजे सर्वसाधारण जे घटक असतील त्यांना 5,69,000 म्हणजे 50% अनुदान त्याला मिळून जाईल. आणि अनुसूचित जाती जमातीचे जे लाभधारक असतील की ज्याला आपण 75% अनुदान देणार आहोत त्याला 8,53,000 म्हणजे 8.5 लाख रुपयापर्यंत जवळपास त्याला अनुदान मिळू शकेल. आता अनुदान जे आपण देणार आहोत, जसं मी आता राज्यस्तरीय दुधाळ जनावरांच्या बाबतीमध्ये जे सांगितलं ते देण्यात येणाऱ्या अनुदानाचे जो टप्पे आहे त्याचे 2 टप्पे केलेले आहेत. पहिला टप्पा जो असेल तो अनुदानाच्या 50% की जो पहिला टप्पा आहे तो त्याचे वाड्याची बांधकाम असेल म्हणजे शेडची निर्मिती झालेली असेल, आवश्यक लागणारे साहित्य सामग्री खरेदी करून झालेली असेल, त्याच्या पडताळणीनंतर तो अनुदानाचा 50% अनुदान असेल ते टप्पा दिला जाईल. आणि राहिलेला जो 50% जो टप्पा असेल तो त्याला बोकड खरेदीनंतर दिला जाईल. ह्या पद्धतीने ही योजना राबवली जाते. आणि याच्यामध्ये पात्रतामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की स्वतःची 1 एकर जमीन असावी किंवा 5 वर्ष भाडेपट्ट्याने घेतलेली जमीन वगैरे असावा.
1: हे झाले 2 महत्वाचे
0: महत्वाचे झाले.
1: आपल्याकडे कुक्कुटपालन हा सुद्धा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो, तर अंडी देणाऱ्या ज्या कोंबड्या आहेत त्यांचं वाटप करायची योजना सुद्धा जिल्हा स्तरावर घेतली जाते.
0: बरोबर,
1: तर त्याविषयी सांगा.
0: अंडी देणाऱ्या सुधारित कुक्कुट पक्षी आहेत किंवा देशी पक्ष्यांचे जे वाटप की जिल्हास्तरीय योजनेच्या अंतर्गत ज्याचा समावेश होतो ते मुळात त्या योजनेचं स्वरूप असं आहे की अंडी देणाऱ्या 16 ते 18 आठवडे वयाच्या 500 सुधारित किंवा देशी कुक्कुट पक्षी अर्धबंदिस्त म्हणजे सकाळी सोडायचं संध्याकाळी म्हणजे आपण एकावेळी सोडणं मोकळं सोडणं ह्या पद्धतीने किंवा पिंजरा गादी पद्धतीचे सेट म्हणजे ज्याला कसं पॉसिबल असेल त्याच्याकडे जागेची उपलब्धता कशी असेल त्याच्यावर नियोजित केलेलं आहे की ज्याच्यामध्ये सेट खाद्य पाणी भांडी एक सेट्रे एक नेस्ट म्हणजे अंडी ठेवायची जाळी असतील ह्या सगळ्या बाबींचं ते आवश्यक आहे. आता सर्व प्रवर्गातील लाभार्थी याच्यासाठी त्यांनी असं गृहीत धरलेले आहेत म्हणजे ह्या योजनेसाठी कोणत्या प्रवर्गातला लाभ घेऊ शकतो. लाभार्थीचे जे निकष आहेत हा सर्वसाधारण प्रवर्ग अनुसूचित जाती असेल जमाती असेल आणि ह्या त्याच्या उतरत्या प्राधान्यक्रमाने करण्यात येईल. म्हणजे ज्याचं ज्याचं जेवढं रिझर्वेशन असतं ज्याचं ज्याचं त्या त्या योजनेला जसं आरक्षण आहे त्याच्यामध्ये त्याच्यानुसार ते करता येईल. परंतु प्रामुख्याने तो पशुपालक जो असेल किंवा व्यवसाय करू इच्छिणारा जो लाभधारक असेल त्याचं पहिलं असेल भूमिहीन अत्यल्प भूधारक अल्पभूधारक महिला बचत गटातील लाभार्थी असेल तर तो आणि तसेच दिव्यांग बांधव असतील तर त्याला 5% असेल किंवा महिलांना 50% आरक्षण असेल ह्या पद्धतीने योजनेचे जे निकष आहेत ते त्याने फिक्स केलेले आहेत म्हणजे ठरवून ठेवलेले आहेत. आता हा जो 500 सुधारित किंवा देशी कुक्कुट पक्ष्यांचा जो आपण प्रोजेक्टचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये कसं आहे म्हणजे 180 ते 200 अंडी उत्पादन देणारे 500 पक्षी 350 रुपया प्रमाणे गृहीत धरलेले आहेत. म्हणजे त्या प्रोजेक्टमध्ये 500 पक्षी असतील की ज्यांचं वय हे 18 ते 16 आठवडे असेल आणि प्रतिपक्षाची किंमत ही 350 रुपयाच्या जवळपास असेल. आता 2 महिन्यावरचा जो खाद्य त्यांनी जवळपास 27 रुपये प्रतिपक्षी खाद्य धरलेलं आहे. अर्धबंदिस्त किंवा पिंजरा असेल किंवा गादी पद्धतीने जे काही संगोपन ह्या जे राब केलं जाणार आहे त्याच्या प्रतिपक्षाचा खर्च 100 रुपये धरलेला आहे. खाद्य पाण्याची भांडी अंडी ठेवण्यासाठी असणारे ट्रे किंवा एग नेस्ट म्हणजे त्याचे जे घरटे असतील ते इत्यादीसाठी आवश्यक प्रतिपक्षी 20 रुपयाप्रमाणे ते त्याने निश्चित केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टींची किंमत होईल 3,32,200 रुपये. आता अनुदानाचे स्वरूप असेल सर्वसाधारण लाभधारक 50% असणार याच्यामध्ये विशेष घटक हा विषय ठेवलेला नाही. हा त्याच्यातला मेजर म्हणजे महत्वाचा बाब आहे की याच्यामध्ये विशेष घटक योजना म्हणजे अनुसूचित जाती जमातीची साठी वेगळं आरक्षण टक्केवारीचं असं ठेवलेलं नाही. त्याच्यामध्ये सर्व प्रवर्गातील जे काही लाभधारक असतील ते सगळे 50%च्या अनुदानाने लाभ घेतील. आणि त्याच्यामुळे हे सगळं जे आपल्या 3,32,000 रुपयाचा जर आपण विचार केला तर ह्याची 50% जी काय रक्कम होत असेल जवळपास म्हणजे 1,60,000 किंवा 1,62,000 रुपयापर्यंत जे अनुदान असेल ते अनुदान त्याला ह्या योजनेच्या माध्यमातून मिळू शकेल.
1: अच्छा, मग आजपासून तुम्ही मध्ये मध्ये उल्लेख करताय की दिव्यांगांसाठी आणि महिलांसाठी काही तरतुदी आहेत, तर या वेगळ्या विशेष अशा काही तरतुदी आहेत का?
0: मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत ज्या ज्या योजना आहेत त्या योजनेच्या निकषानुसार म्हणजे योजनेच्या स्वरूपानुसार त्याच्यामध्ये आरक्षण ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये उदाहरणादाखल जर आपण बोलायचं झालं तर राज्यस्तरीय जी दुधाळ जनावरं आहे की ज्याच्यामध्ये 5 जनावरं आपण देणार आहोत त्याच्यामध्ये 30% महिला आहेत आणि दिव्यांग 5% आहेत. परंतु जिल्हास्तरीय एका दुधाळ जनावराची जी योजना आहे ती एका जनावर जर घेणार असेल तर 50%, पण दोन जनावर घेणार असेल तर 30% आरक्षण आहे, अशा पद्धतीने केलेलं आहे. नंतर शेळी गटासाठी 30% रिझर्वेशन

0: आहे आणि दिव्यांग लाभधारकांना सरसकट 5% आरक्षण त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे.
1: या योजनेसाठी अर्ज करत असताना काही चुका होण्याची शक्यता असते, तर नेमक्या कोणत्या चुका होतात आणि त्या कशा टाळायच्या?
0: सद्यस्थितीमध्ये कोणत्याही योजनेसाठी अर्ज करत असताना अर्ज ऑनलाईन पद्धतीने केला जातो. आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट जी सुरुवातीला पाहावी लागते किंवा करावी लागते ती योजना नीट आपण समजून घेणं की आपण कोणत्या योजनेसाठी अर्ज करणार आहोत हे आपल्याला सुरुवातीला ठरवावं लागेल. म्हणजे आपल्याला त्याच्यामुळे कसं होईल किंवा तसं नाही केलं तर काही चुका होऊ शकतात. तर

0: जो अर्ज असेल तो निकाली राहू शकतो किंवा रद्द होऊ शकतो. आधार लिंक नसलेले बँक खाते जर आपण किंवा बँक पासबुकचं जर जोडलं तर ते आपल्याला डिबेटी करताना किंवा ऑनलाईन ट्रान्सफर करताना आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. आवश्यक असलेली कागदपत्रे ती जोडावीत. काही वेळा कसं होतं की निवासी प्रमाणपत्र किंवा रहिवासी प्रमाणपत्र असेल, जात प्रमाणपत्र असेल, अनुभवाचा दाखला असेल किंवा महिला बचत गटाचा सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र असेल, आपण फक्त ऑनलाईन पद्धतीने क्लिक करायला तो ऑप्शन असतो. आपण जर तिथे क्लिक केलं आणि आपण जर ते सादर केलं नाही किंवा अपलोड जर केलं नाही तर आपला तो अर्ज व्हॅलिड ठरत नाही, कारण आपण चुकीची माहिती देत असतो. म्हणजे आपण मागासवर्गीय आहोत पण आपण सर्टिफिकेट जोडलेलं नाही, दाखला जोडलेला नाही, त्याच्यामुळे आपण जी माहिती सादर केलेली आहे किंवा भरलेली आहे त्याचा ताळमेळ होत नाही, ती त्याच्याशी योग्यता त्याची पडताळणी होत नाही. त्याच्यामुळे आपण कशाला क्लिक करतोय किंवा कशाला आपण होय म्हणतोय, कशाला आपण नाही म्हणतोय, त्याबाबतचे जे पुरावे असतात जे आपल्याला ऑनलाईनला अपलोड करावे लागतात त्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. आणि खात्याने किंवा पशुसंवर्धन विभागाने असेल किंवा कोणत्याही विभागाने कोणत्या योजनेसाठी त्याने जे पोर्टल दिलेलं असेल, आता महाडीबीटीला आपल्या सगळ्या योजना चालू असतात ऍग्रीकल्चर विभागाच्या, महाराष्ट्राच्या सगळ्याच, तर ते पोर्टलची योग्य निवड करणे ह्या गोष्टी आपल्याला योग्य पद्धतीने बघायला पाहिजेत. ह्या चुका होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ऑनलाईन ऍप्लिकेशन करत असताना किंवा अर्ज करत असताना प्राधान्याने ह्या गोष्टी आपल्याला त्या समजून घ्यायला पाहिजेत.
1: बरं, एकूण असं लक्षात येतंय की या योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या निर्मितीला बऱ्यापैकी हातभार लागतोय, तर तो नेमका कसा?
0: या योजनेच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाच्या सहाय्याने किंवा महाराष्ट्र शासनाच्या सहाय्याने जे अनुदान दिलं जाते ते अनुदान कर्ज स्वरूपात नसतं. अनुदान हे त्याला दिलेले प्रोत्साहनपर किंवा त्याला एक मदतीचा हात असतो. त्याच्यामुळे त्या योजनेकरता एखाद्या पशुपालकाने जर लाभ घेतलेला असेल तर त्याला प्रत्यक्ष लाभधारकाला रोजगार मिळतो. म्हणजे योजनाने पशुधन व अन्य साहित्य सामग्रीमुळे त्याला व्यवसाय करत असलेल्या किंवा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यावसायिकाला हातभार लागत असल्यामुळे त्याची स्वतःची जी आर्थिक बचत होते. म्हणजे एखादा पशुपालक जर स्वतःच्या बचतीचे पैसे जर वापरणार असेल तर त्याची ती बचत राहू शकते, म्हणजे शासनाकडून त्याला ती एक मदत होऊ शकते. अप्रत्यक्षरित्या रोजगार निर्मिती केली जाऊ शकते. म्हणजे कसं की समजा आपण उदाहरणादाखल 5 दुधाळ जनावरांच्या प्रोजेक्टविषयी जर आपण म्हणालो तर त्याच्यामध्ये शेडचं बांधकाम आहे, सोलार सिस्टीम आहे. म्हणजे हे शेड बांधायला किंवा सोलार सिस्टीमला एक सुतार आले, मिस्त्री आले किंवा त्याची किंवा इलेक्ट्रिशियन आलं, ह्या सगळ्यांना एक रोजगार मिळतो. आणि मग जो गावातील जो पैसा आहे किंवा त्या पशुपालकाकडचा जो पैसा आहे तो गावातील मजुराकडे जातो. म्हणजे रोजगार निर्मिती, म्हणजे मी एक पशुपालक स्वतःची रोजगार निर्मिती करत असताना अन्य 4 लोकांना तो रोजगार तेवढ्या पटीने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतो. आता चारा किंवा खाद्य ह्या बाबी आहेत, त्याच्यासाठी कुट्टी मशीन आली किंवा सायलेजचे युनिट्स आले, मग जेव्हा चारा किंवा खाद्य ह्या जेव्हा बाबी राहतात तेव्हा चारा निर्मिती होत असल्यामुळे स्थानिक पातळीवर चारा निर्मिती करणाऱ्या पशुपालकांचा रोजगार वाढू शकतो. जिथे आता दुग्ध डेअरी संस्था आहेत किंवा तिथे दुग्ध संकलित करणारे माणसं असतील, वाहतूक करणारे गाडी असेल किंवा जी त्यांची खाजगी वाहन असेल किंवा विक्री करणारे जे दूध पालक असतील, त्यांना थोड्या म्हणजे छोट्या छोट्या प्रमाणात त्यांचाही रोजगाराला चालना मिळू शकते. आणि खास सांगायचं म्हणजे झालं तर विशेष करून महिलांना जे आहे ना, बचत गटांना जी संधी जी मिळते की त्यांना 30-50% आरक्षण असेल किंवा दिव्यांगांना जे 5% जे आरक्षण असेल त्याच्यातून त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात आणि स्वतःचा उत्पन्न स्वतः ते आपल्या गावामध्ये निर्माण करू शकतात. त्याच्यामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जरी आपण म्हणालो तरी ह्या योजनेच्या माध्यमातून आपण आपल्या ग्रामीण एरियामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करू शकतो.
1: बरं सर, या संदर्भात जर अधिक माहिती हवी असेल तर शेतकऱ्यांनी कुणाशी संपर्क करावा?
0: सर्वप्रथम आपला जो गावातील, म्हणजे जो पशुपालक ज्या गावातील आहे त्याच्या नजीकचा जो पशुवैद्यकीय दवाखाना असतो त्यांच्या मार्फत आपल्याला माहिती मिळू शकते. कदाचित जर तो पशुपालक जर तालुका स्तरावर आला असेल तर पंचायत समितीच्या स्तरावर तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय कार्यालय सुरू असतं, तर तिथे जो कर्मचारी वर्ग असतो तिथे सहाय्यक आयुक्तांची पोस्ट असते किंवा तिथे पशुधन विकास अधिकारी यांची पोस्ट आहे, त्यांच्याकडून तुम्हाला माहिती मिळू शकते. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त म्हणून एक पोस्ट असते जिल्हा स्तरावर, की ज्यांच्या मार्फत ही योजना कार्यान्वित होते त्याच्या योजनांच्यावर संनियंत्रण केलं जातं, त्यांच्या मार्फत सुद्धा आपल्याला योजनेचं स्वरूप कळू शकतो. महाडीबीटी पोर्टल आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती मिळू शकते. आणि आपल्या गावातील पशुवैद्यकीय जे चिकित्सालय आहे त्यांच्या मार्फत सुद्धा मिळू शकते. आणि ह्या योजनांना माउथ पब्लिसिटी एवढी असते की आली की जवळपास आपल्याला समजूनच जाते. त्याच्यामुळे नागरिकांसाठी तसं पाहिलं तर मॅडम सर्वत्र चांगल्या संधी आहेत, म्हणजे आपल्या गाव पातळीवर आहेत, तालुका पातळीवर आहेत, जिल्हा स्तरावर आहेत, शिवाय सोशल मीडिया आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्या पद्धतीने त्याने जर जागृत राहून जर त्याने केलं

0: त्यांना योजनेविषयी माहिती चांगल्या पद्धतीने समजू शकते.
1: नक्की. बरं सर, एखादा युवक युवकांची संघटना या क्षेत्रामध्ये येऊ इच्छित असेल पण त्यांना नीट माहिती नसेल तर काही प्रशिक्षणाची गरज भासते.
0: हो मॅडम, कारण गुरुशिवाय यश नसतं किंवा गुरुशिवाय ज्ञान नाही असं म्हणतात. कुठलाही मोठ्या व्यवसायामध्ये आणि शाश्वत व्यवसाय जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला प्रशिक्षणाची खूप गरज असते. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग जे आहे ते पंचायत समितीच्या स्तरावर ते द्यायची व्यवस्था करते. फक्त त्यासाठी एक पशुपालकांनी 25-30 पशुपालकांनी एकत्रित येऊन एकाच प्रकारचं 7 दिवसाचं ते प्रशिक्षण घेऊ शकतात. त्यांच्या मागणीनुसार प्रशिक्षण दिलं जातं. त्यांची त्याला नोंदणी करणं आवश्यक असतं. प्रत्येक प्रति पशुपालक 200 रुपयाप्रमाणे शासनाने प्रशिक्षण फी नियोजित केलेली आहे. आणि मग ते 7 दिवसाचं प्रशिक्षण राहतं. मागासवर्गीय लाभधारक असेल तर त्याला 50% फीमध्ये सवलत आहे. म्हणजे तो 100 रुपयामध्ये आठवडाभर प्रशिक्षण करून घेतो. परंतु ह्या प्रशिक्षणामध्ये व्यवसाय करण्याच्या दृष्टीने जे आपल्याला महत्वाचं प्रशिक्षण असेल, म्हणजे आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे त्याबाबतचं प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे सुरुवातीपासून पशुच्या आरोग्यापासून तर उत्पादनापर्यंत आणि उत्पादनापासून मार्केटिंगपर्यंत त्यांना प्रशिक्षण दिलं जातं हे पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत. परंतु त्याच्यासोबतच जी आपली जी कृषी विज्ञान केंद्र असतात त्याच्यामुळे ते त्यांच्या मार्फत सुद्धा प्रशिक्षण दिली जातात. आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था की ज्याला आपण RCT म्हणतो, म्हणजे रुरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ज्याला आपण म्हणतो, त्यांच्या मार्फत सुद्धा प्रशिक्षण दिलं जातात. प्रशिक्षणाचं जे नियोजन आहे हे जिल्हा स्तरावर जे उद्योजकता विकास म्हणून जे एक डिपार्टमेंट असतं त्यांच्याशी ते रिलेटेड असतं की ज्याला आपण पूर्वी DRDA असं म्हणत होतो, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा. आणि मग त्यांच्यामार्फत बँकेच्या थ्रू ही प्रशिक्षणं घेतली जातात. आणि त्यासाठी ते पशुसंवर्धन विभागाशी जे तज्ज्ञ मार्गदर्शक असतील त्यांना बोलवले जातात. ॲप्लिकेशन्स त्याची ऑनलाईन असतात, त्यांचं 7 दिवसाचं ट्रेनिंग असतं, त्यांचं लॉजिंग बोर्डिंग जे काय आहे ते सगळं RCT मार्फत 100% त्यांच्या खर्चाने केलं जातं.
1: बरं सर, जाता जाता आपल्या सर्व शेतकरी बांधवांना या योजनेच्या माध्यमातून काय संदेश द्याल तुम्ही?
0: मॅडम, ह्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला असं म्हणता येईल की ही योजना म्हणजे पशुपालकांना स्वावलंबनाचा संदेश देणारी ही एक योजना आहे. योजनेच्या माध्यमातून तो ती व्यक्ती स्वावलंबी होऊ शकते. ह्या योजनेच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येणं सोपं आहे, ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या व्यवसायाला अधिक आर्थिक जोड देता येईल. महिला बचत गट जे आहेत, ह्या महिला बचत गटाने जर एकत्रितरित्या जर हे पशुपालनाचे जर व्यवसाय केले किंवा कोणताही व्यवसाय जरी केला तरी ते अधिक फायदेशीर होऊ शकतात. कारण ची नारी एक सक्षम आणि एक प्रगतशील आहे, त्याच्यामुळे तो एक विषय होऊ शकतो. आणि तरुणांसाठी मला खास आवर्जून सांगायला आवडेल की आजपर्यंत आपण शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुसंवर्धन पाहत होतो, परंतु आताची ही वेळ अशी आली आहे की पशुसंवर्धनला पूरक व्यवसाय न समजता तो पूर्ण व्यवसाय म्हणून समजायला पाहिजे. आणि त्या पद्धतीने जर आपण कामाला लागलो, शासनाच्या विविध ज्या योजना आहेत त्या योजनांचा आपण फायदा घेऊ लागलो, त्याच्यात आपली जिद्द, मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न ह्या बाबींची जर आपण त्याला जोड दिली तर मला असं वाटतं की हा स्थिर उत्पन्न देणारा म्हणजे त्याला एकमेव जर योजना असतील आणि एकमेव जर ते खातं असेल तर ते माझं पशुसंवर्धन आहे. मॅक्झिमम जास्तीत जास्त पशुपालकांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्यासहित माझं खातंही समृद्ध करावं ही विनंती.
1: सर, आज आपण इथे आलात आणि मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना याविषयी अतिशय सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व शेतकरी बांधवांना दिलीत, त्याबद्दल त्यांच्यातर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम. धन्यवाद.
1: धन्यवाद. आताच आपण मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना याविषयी डॉक्टर अभिजित कसालकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा कार्यक्रम संपतोय. पुन्हा भेट आहेच पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. निवेदन होतं गायत्री भरणकर यांचं. श्रोते, उद्या संध्याकाळी 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारे कृषी आणि कृषीपूरक कार्यक्रम किसानवाणी यामध्ये कृषी आणि कृषीपूरक व्यवसायात शेतकरी महिलांचा सहभाग याविषयी डॉ. प्रमोद मांडवकर

0: यांनी दिलेली माहिती, तसंच देशी वाणाचे संवर्धन याविषयी प्राध्यापक आनंद जाधव यांची मुलाखत आपण ऐकाल. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र.
1: श्रोते हो, रविवार दिनांक 23 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युवावाणी या कार्यक्रमात ट्रेकर आकाश पालकर याची मीरा खालगावकर हिने घेतलेली मुलाखत.
2: कुठलाही एक थ्रिलिंग असा एक्सपिरियन्स या जर्नीमधला, जे 2016 पासून तुझी सुरू झाली, तर असा एक एक्सपिरियन्स आम्हाला ऐकायला आवडेल.
3: सर्वात महत्त्वाचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स म्हणजे माउंट युनोम. कारण ज्या वेळेला आम्ही समिट अटेम्प्ट चालू केला कॅम्प 1 पासून, ज्या वेळेला समिटवरती आम्ही रात्री 1:30 वाजता सुरुवात केली क्लाइम करण्यासाठी, आणि साधारण आम्ही सकाळी 8 वाजता समिटला पोहोचलो.
1: तेव्हा नक्की ऐका 23 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युवावाणी हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर एकाच वेळी.
4: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
5: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

0: रेडिओ सेट पासून सुरू झालेला आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्राचा प्रवास आता यूट्यूब पर्यंत येऊन पोहोचलाय.
1: AIR रत्नागिरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकू शकता उत्तमोत्तम कार्यक्रम तुमच्या वेळेनुसार.
2: तेव्हा नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा AIR रत्नागिरी या आकाशवाणी रत्नागिरीच्या यूट्यूब चॅनलला.

0: आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन। सरकार सीमांचं संरक्षण करणाऱ्या जवानांच्या कल्याणाला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन। राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर, महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांचा समावेश। गेल्या 2 दिवसात सोन्याच्या दरात तोळ्यामागे 7,500 रुपये तर चांदीच्या दरात प्रतिकिलो 17,500 रुपयांची वाढ। आणि BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉनी आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल। उज्ज्वल भविष्यासाठी ब्रिक्स देशांनी नवसंशोधन, सहकार्य आणि अमूलाग्र बदल घडवण्यावर भर द्यावा असं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे। ब्रिक्स देशांच्या दूरसंचार मंत्र्यांची 12वी बैठक आज पुण्यात सुरू झाली, त्यावेळी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ही भूमिका मांडली। डिजिटल अडथळे दूर करून शाश्वत नवोन्मेषाला चालना देणारी, क्षमतावर्धन करणारी आणि डिजिटल बदल घडवणारी व्यवस्था घडवण्यासाठी सहकार्य वाढवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी ब्रिक्स देशांना केलं। सर्व संशोधन आणि तंत्रज्ञानात नागरिकांना केंद्रस्थानी ठेवावं असंही ते म्हणाले। यावेळी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली। दूरसंचार, सायबर सुरक्षा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, क्षमता विकास आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली। ब्रिक्स देशांच्या पर्यटन मंत्र्यांची बैठक आज जयपूरमध्ये सुरू झाली। अंतराळ विज्ञान क्षेत्रातल्या 20 स्टार्टअप उद्योगांच्या प्रमुखांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं संवाद साधला। सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचावण्यासाठी अंतराळविषयक तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे असं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं। अंतराळ विज्ञान क्षेत्रात नवीन प्रतिभा, गुंतवणूक आणि कंपन्या आकर्षित करण्याची क्षमता आहे असं सांगून त्याकरता अनुकूल वातावरण तयार करण्याचं आवाहन त्यांनी केलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पश्चिम बंगालमध्ये सिलीगुडी इथं सशस्त्र सीमा दलाच्या मुख्यालयात 179 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं। नेपाळ आणि भूतान या देशांलगतच्या देशाच्या खुल्या सीमांचं रक्षण सशस्त्र सीमा दल सक्षमतेने करत असल्याचं ते यावेळी म्हणाले। भाजपाचं सरकार केंद्रात सत्तेवर आल्यापासून सीमांचं संरक्षण करणाऱ्या जवानांच्या कल्याणाला सर्वाधिक प्राधान्य देत आहे असं त्यांनी सांगितलं। घुसखोरी रोखण्याच्या कामात विद्यमान मुख्यमंत्री सुवेंदू अधिकार यांच्या सरकारकडून केंद्राला पूर्ण सहकार्य मिळत आहे असं ते म्हणाले।
1: सरकार के गठन के 45 दिन के भीतर 1129 एकड़ भूमि BSF और SSB के लिए शुभेंदु जी ने दे दिया। कुछ 29 एकड़ बाकी बचा है। मित्रों, ये तत्परता जो है वो भारतीय जनता पार्टी के मुख्यमंत्री नाते नहीं है। उनको मालूम है जब तक घुसपैठ नहीं रोकती ना पश्चिम बंगाल सुरक्षित रह सकता है ना भारत सुरक्षित रह सकता।
0: सिलीगुडी इथं नवीन फौजदारी कायद्यांसंदर्भातल्या प्रदर्शनाचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते झालं। बिधाननगर पोलीस आयुक्तालयाच्या नवीन कार्यालयाचं तसंच नॉर्थ बेंगॉल वैद्यकीय महाविद्यालयातल्या व्यसनमुक्ती केंद्राचं उद्घाटनही त्यांनी केलं। गेल्या महिनाभरात साखर किलोमागे सरासरी 7.5 रुपयांनी महाग झाली आहे। विविध कारणांमुळे ही दरवाढ झाल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे। अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन, सणासुदीच्या काळामुळे वाढलेली मागणी, हवामानामुळे ऊसाच्या पिकाचं झालेलं नुकसान, जागतिक पातळीवर कमी झालेला साखर पुरवठा तसंच काही साखर कारखाने

आणि व्यापाऱ्यांनी केलेल्या साठेबाजीमुळे देशात साखरेचा भाव वाढल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. यंदाच्या हंगामात 343 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन अपेक्षित होतं, पण देशात केवळ 306 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालं. त्यातच जागतिक पातळीवर 33 लाख मेट्रिक टन साखरेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे जगभरात 2 महिन्यात साखरेचे दर 16% वाढल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात सध्या पुरेशी साखर उपलब्ध असून ही दरवाढ आटोक्यात ठेवण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांसह एकंदर 48 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आज जाहीर झाले. केजच्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या शिक्षिका डॉ कविता गित्ते, नाशिक महानगरपालिकेच्या 18 क्रमांक शाळेतल्या शिक्षिका कुंदा बच्छाव आणि साताऱ्याच्या सैनिकी शाळेतले शिक्षक शिवप्रसाद टिंगरे यांना यंदा या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. गेल्या 2 दिवसात सोन्याचे दर तोळ्यामागे 7,500 रुपयांनी तर चांदीचे दर 17,500 रुपयांनी किलोमागे वाढले आहेत. त्यामुळे सोनं आणि चांदी 3 महिन्यातल्या उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. सणासुदीमुळे वाढलेली मागणी यासह इतर कारणांमुळे हे दर वाढल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. मुंबईत आज 1 तोळा सोनं 3,500 रुपयांनी आणि चांदी सुमारे 9,000 रुपयांनी महाग झाली. त्यामुळं 1 तोळा 24 कॅरेट सोनं 1,65,000 रुपयांना तर 22 कॅरेट सोनं 1,61,000 रुपयांना मिळत होतं. 1 किलो चांदीसाठी मुंबईत 2,54,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत होती. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मोबाईल फोन उत्पादन योजनेचं उद्घाटन केलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या महिन्यात या योजनेला मंजुरी दिली असून सुमारे 62,500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या 1 एप्रिलपासून ही योजना अंमलात आल्याचं वैष्णव यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. CSR अर्थात कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधीचा अधिक प्रभावी वापर करण्यासाठी महा-CSR प्राधिकरण करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या क्षेत्रातले विविध उपक्रम सध्या वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि स्वतंत्रपणे राबवले जातात. त्यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या प्राधिकरणाची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. सामन्यातला पहिला गेम 16-21 असा गमावल्यावर नंतर दुसऱ्या गेममध्ये त्रिसा आणि गायत्री यांनी जोरदार पुनरागमन केलं आणि हा गेम 21-15 तर तिसरा गेम 21-13 जिंकून सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे या स्पर्धेतलं त्यांचं पदक निश्चित झालं आहे. पुरुष दुहेरीत मात्र भारताचं आव्हान संपुष्टात आलं. सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला चीनच्या जोडीनं 21-18, 21-9 असं सहज नमवलं. भारताच्या काजल ढोचक हिनं सलग दुसऱ्यांदा 20 वर्षाखालच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. महिलांच्या 76 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या प्रतिस्पर्ध्याचा 7-0 असा दणदणीत पराभव केला. या स्पर्धेतलं तिचं हे सलग दुसरं जेतेपद आहे. दुसरीकडे 72 किलो वजनी गटात तनु शर्मा हिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. 62 किलो वजनी गटातही सवितानं रौप्य पदकाची कमाई केली. 68 किलो वजनी गटात मानसी लाठेर ही सुवर्ण पदकाची प्रबळ उमेदवार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उज्ज्वल भविष्यासाठी नवसंशोधन आणि सहकार्यावर भर देण्याचं भारताचं ब्रिक्स देशांना आवाहन. सरकार सीमांचं संरक्षण करणाऱ्या जवानांच्या कल्याणाला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर.

0: राष्ट्रातल्या 3 शिक्षकांचा समावेश. गेल्या 2 दिवसात सोन्याच्या दरात तोळ्यामागे 7,500 रुपये तर चांदीच्या दरात प्रति किलो 17,500 रुपयांची वाढ. आणि BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:15 प्रसारित करतोय पॉप म्युझिक.

बाली ब्रह्मभट्ट आणि सुनिधी चौहान यांच्या स्वरातली ही रचना होती परवीन भारद्वाज यांची, संगीत आनंद राज आनंद यांचं.

0: संगीत समीर फातर्पेकर यांचं. पॉप म्युझिकचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: श्रोते हो, सोमवारी 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका विम्याचं महत्व याविषयी मनोज भाटवडेकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
2: खर तर विमा ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये अनिश्चित घटना परिस्थितीला सामोरा जाणाऱ्या सर्व लोकांच्या समूहापैकी ज्यांचं नुकसान होतं त्या नुकसानीची उर्वरित लोकांमध्ये विभागणी करणं. जेव्हा एखादं कुटुंब आपल्या कमावत्या व्यक्तीला गमावतं तेव्हा खऱ्या अर्थी त्या व्यक्तीमुळे घरात येणारं उत्पन्न गमावलं जातं.
1: बरोबर.
2: त्या व्यक्तीची भरपाई आपण नाही करू शकत, पण विमा जर असेल तर त्या व्यक्तीच्या उत्पन्नाची आपण थोड्याफार प्रमाणामध्ये भरपाई करू शकतो.
1: बरोबर. तेव्हा नक्की ऐका सोमवारी 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलो हर्ट्सवर तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
0: श्रोते हो, रविवार दिनांक 23 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युवावाणी या कार्यक्रमात ट्रेकर आकाश पालकर याची मीरा खालगावकर हिने घेतलेली मुलाखत.
3: कुठलाही एक थ्रिलिंग असा एक्सपिरियन्स या जर्नीमधला जे 2016 पासून तुझी सुरू झाले तर असा एक एक्सपिरियन्स आम्हाला ऐकायला आवडेल.
4: सर्वात महत्वाचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स म्हणजे माउंट युनोम. कारण ज्या वेळेला आम्ही समिट अटेम्प्ट चालू केला कॅम्प 1 पासून ज्या वेळेला समिटवरती आम्ही रात्री 1:30 वाजता सुरुवात केली क्लाइंब करण्यासाठी आणि साधारण आम्ही सकाळी 8 वाजता समिटला पोहोचलो.
0: तेव्हा नक्की ऐका 23 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युवावाणी हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर एकाच वेळी.

अरुण भैरव यांची रचना आपण ऐकली, संगीत वैष्णव देवा यांचं. या रचनेबरोबरच आजचा पॉप म्युझिकचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 9:45 समाचार संध्या, 9:00 News@9 ही बातमीपत्र आणि 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, रजनीगंधा ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी रेडिओ सखी पूर्वा खालगावकर मनापासून स्वागत करते.

लता मंगेशकर आणि चितळकर यांच्या आवाजातली ही रचना होती राजेंद्र कृष्णन यांची, संगीत सी रामचंद्र यांचं, चित्रपट अलबेला. श्रोते हो, संध्याकाळचं धुंद वातावरण आणि त्याचं खिडकीत येऊन शीळ घालणं आणि तिचंही खोटं खोटं रुसणं किती हळुवारपणा आणि हवं हवंसं वाटणारं जाणं, या गाण्यातून हाच भाव प्रगट झाला आहे. ऐकूया पुढच्या गाण्यात लता मंगेशकर काय म्हणतायत.

यादम की बारात या चित्रपटासाठी हे गीत होतं मजरूह सुलतानपुरी यांचं, संगीत राहुलदेव बर्मन यांचं आणि स्वर होता आशा भोसले आणि किशोर कुमार यांचा. लेकर हम दिवाना दिल म्हणणाऱ्या या प्रेमी युगुलासाठी प्रेमाचा सल्ला ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी. श्रोते हो, प्रेमवीरांसाठी आकाशातला चंद्र म्हणजे जणू जोडीदारच. त्याच्याशी मनातलं सारं बोलावं आणि त्याने ते जोडीदारापर्यंत पोचवावं. ऐकूया असंच एक चंद्रावरचं गीत.

लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरातली ही रचना होती शैलेंद्र यांची. शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना आवारा या चित्रपटातली. रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, रविवार दिनांक 23 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युवावाणी या कार्यक्रमात

0: ट्रेकर आकाश पालकर याची मीरा खालगावकर हिने घेतलेली मुलाखत.
1: कुठलाही एक थ्रिलिंग असा एक्सपिरियन्स या जर्नीमधला, जे 2016 तुझी सुरू झाले, तर असा एक एक्सपिरियन्स आम्हाला ऐकायला आवडेल.
2: सर्वात महत्वाचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स म्हणजे माउंट युनोम. कारण ज्या वेळेला आम्ही सबमिट अटेम्प्ट चालू केला कॅम्प 1 पासून, ज्या वेळेला सबमिटवरती आम्ही रात्री 1:30 सुरुवात केली क्लाइंब करण्यासाठी, आणि साधारण आम्ही सकाळी 8 सबमिटला पोहोचलो.
0: तेव्हा नक्की ऐका 23 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 युवावाणी हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर एकाच वेळी.
3: Yeah.

किशोर कुमार आणि आरती मुखर्जी यांनी गायलेलं एम जी हशमत यांचं गीत आपण ऐकलं. संगीत रवींद्र जैन यांचं, चित्रपट तपस्या. श्रोते हो, काढी काढी जमवून आपल्या पिल्लांसाठी घरटं बनवणारे पक्षी आणि छोट्या छोट्या वस्तू जमवून घर सजवणारे आपण, दोन्ही सारखंच. आयुष्यभर जमवाजमवी करून शेवटी सगळं इथेच ठेवून पुढच्या प्रवासाला जायचं, पण तरीही इथलं जीवन आनंदाने प्रेमानेच जगायचं. कारण आयुष्य खूप सुंदर आहे. या विचाराबरोबरच आजच्या कार्यक्रमातून मी पूर्वा आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके जीवन।
2: रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। श्रोतेहो, रात्रीचे 10:30 वाजलेत। शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रसारित करतोय देवकी पंडित यांनी गायलेला राग नंद। त्यांना तबला साथ केले मंगेश मुळे यांनी, हार्मोनियम साथ सुधीर नायक यांची। विलंबित आणि द्रुत 3 तालात बद्ध आहे। ऐकूया देवकी पंडित यांनी गायलेला राग नंद।

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये देवकी पंडित यांनी गायलेला राग नंद आपण ऐकलात. त्यांना साथ संगत अशी होती, तबला साथ मंगेश मुळे यांची, हार्मोनियम साथ सुधीर नायक यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.